0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM, आता जगभर ऐका.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111105. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आर जे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत, सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये, सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत, म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझे नाव प्राचार्य डॉक्टर सतीश चंद्र गणपतराव सूर्यवंशी, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, श्रीगोंदा. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 7 वाजलेत आणि नगरचा अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये मी तुमची लाडकी मैत्रीण आरजे कोमल तुमचं खूप स्वागत करते. आणि मंडळी, आज आहे 2 जून आणि वार आहे मंगळवार. आणि तुम्हाला माहिती आहे का, आजच्याच दिवशी 1800 ना कॅनडामध्ये जगातील पहिली कांजण्याची लस दिली गेली, तर 1946 इटलीनं राजेशाही संपवली आणि स्वतःला प्रजासत्ताक घोषित केलं. तर 1953 इंग्लंडमध्ये राणी एलिझाबेथ दुसरीचा राज्याभिषेक झाला. 1999 भूतानमध्ये दूरदर्शन प्रसारण सुरू झालं. 2000 लेखिका अमृता प्रीतम यांना दिल्ली सरकारनं 11 लाख रुपयांचा सहस्त्राब्दी कवयित्री पुरस्कारानं सन्मानित केलं. 2003 युरोपनं दुसऱ्या ग्रहावर मंगळावर आपला पहिला प्रवास सुरू केला. युरोपियन स्पेस एजन्सीचे मार्स एक्सप्रेस प्रोब कझाकस्तानमधील बायकोनूर अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित झालं. 2014 तेलंगणा भारताचं 29वं राज्य झालं. 2022 विनंतीनंतर युनायटेड नेशन्सनं अधिकृतपणे संघटनेतील तुर्की प्रजासत्ताकचं नाव पूर्वी तुर्की करून तुर्की असं बदललं. आणि 2023 पूर्व भारतातील ओडिशातील बालासोर शहराजवळ 2 प्रवासी गाड्या आणि पार्क केलेली मालवाहू ट्रेन यांच्यात झालेल्या टक्करमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि 1200 जास्त लोक जखमी झाले. तर मंडळी, हे होता आजचं दिनविशेष. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह, हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय. स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये. ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1-2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचं अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपण ना नेहमीच सकाळची सुरुवात छान पॉझिटिव्ह करत असतो, कारण सकाळची सुरुवात पॉझिटिव्ह झाली की दिवस कसा पॉझिटिव्ह जातो. आणि त्यासाठी आपण ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासून, देह भोग भोगे घडे, जे जे जोडे ते बरे, अवघे पावे नारायणी, जनार्दनी तुकयांचे. याचा अर्थ असा, या जगात आपली कुणी स्तुती करो वा निंदा करो, मला त्याचं काही सुख दुःख वाटत नाही, कारण निंदा आणि स्तुती या दोन्ही गोष्टींपासून मी निराळा आहे. पूर्वसंचितानुसार या देहाला सुख दुःख प्राप्त होतात, ते देह भोग मी निमूटपणे भोगतो. तुकाराम महाराज म्हणतात, मी विठ्ठल रूपा असल्यामुळं माझे देह भोग मी विठ्ठलालाच अर्पण करीत आहे. बोला संत तुकाराम महाराज की जय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचा अंतरंग मध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, IPL 2026 ची क्रेज, उन्हाळी सुट्ट्यांमधील प्रवास आणि ग्राहकांचा वाढलेला खर्च यामुळे ना मे महिन्यात युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPI व्यवहारांनी नवा विक्रम प्रस्थापित केलाय. बरं का, मे महिन्यात UPI द्वारे 23.2 अब्ज व्यवहार झाले असून त्यांची एकूण किंमत 29.90 लाख कोटी रुपये इतकी आहे. हो, हे खरं आहे. आणि मे महिन्यात हे झालं, यंदाच्या मे महिन्यात 32.2 अब्ज व्यवहार झालेले आहेत आणि एकूण किंमत 29.90 लाख कोटी रुपये आहेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकताय, म्हणजे आपण जर मोजत बसलो तर आपला दिवस इथेच जाईल. त्यामुळे त्या फंदात आपण नाही वडायचं. पण तुम्हाला लक्षात आलंच असेल की किती व्यवहार झालाय. आणि मंडळी, April 2026 मध्ये ना UPI व्यवहारांची संख्या 22.35 अब्ज एवढी होती. मे महिन्यामध्ये म्हणजेच मे 2025 मध्ये ही रक्कम 25.14 लाख कोटी आणि यावर्षी 19% त्याचा वाढ झाली. आणि UPI व्यवहारांनी रक्कम आणि UPI व्यवहारांची रक्कम जी आहे ना ती 2021 मधील 1848 रुपये 2025 मध्ये 1313 रुपयांपर्यंत खाली आली. तर मंडळी, अशा प्रकारे मे महिन्यात UPI व्यवहारांचा नवा विक्रम समोर आलेला आहे. बरं का, तर उन्हाळी सुट्ट्यामध्ये हा विक्रम, हा एक वेगळाच विक्रम आपण केलेला आहे. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मैत्रिणींनो, तुम्ही रेडिओ ऐकत आहात, सोबत गाणी एन्जॉय करत आहातच, पण त्याचबरोबर चालू आहे तुमची लगबग. म्हणजेच काय तर कामाची लगबग चालू आहे. एकीकडे नाश्ता, एकीकडे स्वयंपाक, एकीकडे पाण्याची वाट बघणं, एकीकडे भांडे धुणं, फरशी, हे सगळं डोक्यामध्ये चक्र चालू असतं. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आपल्या डोक्यात असतो तो कामाचा पाढा, की हे करायचं, ते करायचं, ते करायचं. आणि ती लगबग सकाळी सकाळी का असते माहिती का? कारण सकाळी सकाळी येतं पाणी. हो, कोणाकडे पहाटे येतं, कोणाकडे सकाळी येतं, कोणाकडे दुपारी येतं, तर कोणाकडे संध्याकाळी येतं. पण काम केव्हा आवरतात? जेव्हा पाणी येणार असतं. कारण कोणत्याही कामाला पाणी लागतं. पण आपल्या अहिल्यानगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्यांना विळेत घाटातील मुख्य जलवाहिनीचा विद्युत पुरवठा ना 31 तारखेला, म्हणजे परवा दिवशी रात्री 8:30 ते काल सकाळी पहाटे 3:30 वाजेपर्यंत खंडित होता. त्यामुळे आपल्या अहिल्यानगर शहरात काल जिथे जिथे पाणी पुरवठा होणार होता ना, त्या भागांमध्ये पाणी पुरवठा झालेला नाही आणि तो पाणी पुरवठा आज होणार आहे अशी माहिती महापालिका प्रशासनानं दिली होती. तर त्यामुळे काल पाणी आलेलं नव्हतं आणि त्यामुळे अनेक कामं आपले रखडले गेलेत. पण आज पाणी येणार आहे, त्यामुळे पटकन पटकन आवरून घ्या. आणि ज्यांना ज्यांना काल पाणी येणार होतं त्यांना आलेलं नाहीये, त्यांना सगळ्यांना आज पाणी येणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, पटपट कामं करून घेऊया. तर सोबत तर छान छान गाणी आहेत, आपल्या गप्पा तर आहेत, त्या काही थांबणार नाहीये. तुमचं काम चालू द्या, मी पण तुमच्यासोबत अशाच गप्पा मारणार आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया. नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शोमध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज आहे 2 जून, आणि म्हणजे 2 जून रोजी ना खूप जणांचे हॅपी वाला बर्थडे आहे. त्या सगळ्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तसंच आज आहे तृप्ती शिंदे हिचा हॅपी वाला बर्थडे. तृप्तीला माझ्याकडून, रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून, स्नेहालय परिवाराकडून आणि तिच्या कुटुंबाकडून, तसंच तिच्या मित्रमैत्रिणी ज्या आहेत त्यांच्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी वाला बर्थडे तृप्ती. आणि तृप्ती, तुझ्या मित्रांनी सांगितलं की तू नेहमी आनंदी राहा आणि तू खूप छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करतेस, तो विचार करू नकोस. आम्ही तुझ्या नेहमी सोबत आहोत, तुझी फॅमिली तुझ्यासोबत आहे. कधीही काहीही वाटलं तरी आम्हाला सांगत जाय, एकटीच विचार करत बसतेस. आणि मग त्याचा खूप मोठा भाऊ होतो, छोटंसं रिझन असतं, छोटंसं कारण असतं. आणि लाईफ अशीच आहे, प्रॉब्लेम्स येत राहणार, असं तुझ्या मित्रमैत्रिणींचं म्हणणं आहे. तर जास्त विचार करू नकोस. आणि कधीही जर खूप बर्डन आलं तर मित्र मैत्रिणींसोबत बाहेर जा, खूप शांत वाटेल. आणि त्यांना सगळं सांग. जरी सगळ्यांना सांगणं योग्य वाटत नसेल तरी पण एक मैत्रीण जी असते, जी कंटिन्यू आपल्यासोबत असते, तिला नक्की सांग. आणि तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुझ्यासाठी तुझ्या मित्र मैत्रिणींनी डेडिकेट केलंय हे छानसं गाणं, सो एन्जॉय कर आजचा दिवस आणि विनाकारणचे विचार काढून टाक डोक्यातून. मंडळी, तुम्हाला देखील कोणाला बर्थडे विश करायचं असेल, काही मेसेज द्यायचा असेल, तर नक्की तुम्ही 90111 23 90 वर देऊ शकताय. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, आणि या ब्रेकमध्ये ऐकूया तर तृप्ती साठी तिच्या मित्रमैत्रिणींनी डेडिकेट केलेलं हे गाणं. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 8 वाजलेत आणि नगरचा अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये मी तुमची लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत. आणि मंडळी, लाईफ ही मजेशीर असते बरं का. मला तर लाईफ खूप आवडते, कारण ना लाईफ मध्ये ट्विस्ट येत राहतात म्हणून मला आवडते. जर माझी लाईफ अशी साधी सिंपल चालली सरळ सरळ तर मला बोर होईल. पण माझ्या लाईफ मध्ये खूप ट्विस्ट येतात. जसं की सुख येतं, दुःख येतं, दुःख येतं, सुख येतं. कधी कधी तर मला पूर्णपणे हरल्यासारखं वाटतं की आता काहीच राहिलेलं नाही आहे, मी जगूच शकत नाही, इथपर्यंत झालेलं आहे बरं का. आणि हे मला माहिती आहे की माझ्यासोबत जसं होतं ना तसं सगळ्यांसोबत होतं की आता संपलंय सगळं, आता काही होऊ शकत नाही. पण त्याच्यातही मी मार्ग काढते, त्याच्यातही आपण मार्ग काढतो. आणि जो व्यक्ती ना हार मानत नाही आणि कंटिन्यू पुढे चालत राहतो ना, किती प्रॉब्लेम्स येऊ द्या, कितीही काहीही होऊ द्या, पण तो त्या प्रॉब्लेम्समध्ये मार्ग काढतो, त्या प्रॉब्लेम्सवर मात करतो ना, तो व्यक्ती खूप बेस्ट आहे. आणि तुम्ही सगळे तसे आहात, कारण तुम्ही सगळे आलेल्या प्रॉब्लेम्सवर मात करता आणि पुढे निघता. आणि याचमुळे तुम्ही तुमच्या लाईफचे हिरो आहात असं मला वाटतं. म्हणून मी तर खूप हॅपी असते, कारण मी माझ्या लाईफची हिरो आहे. कारण मी कोणत्याही प्रॉब्लेम्सला घाबरत नाही, त्यांना सामोरे जाते. तर ही क्षमता सगळ्यात असते, फक्त घाबरून जायचं नाही, अशा वेळी खचून जायचं नाही. कारण यही लाईफ आहे बॉस, ये तो चलता है, ये तो होणे ही वाला आहे, कभी खुशी कभी गम तो आने ही वाला आहे. सो लक्षात ठेवा. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगरचा अंतरंग मध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, काल होता 1 जून, आणि काल तुम्हाला माहिती आहे ना सगळ्यांना काय होतं, तर काल आपल्या लाल परीचा होता हॅपी वाला बर्थडे. हो मंडळी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस अहिल्यानगर ते पुणे दरम्यान 1 जून 1948 रोजी धावली होती. आणि या घटनेला 78 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एसटी महामंडळाच्या अहिल्यानगर मधील तारकपूर बस स्थानक प्रवाशांचे गुलाब पुष्प देत स्वागत करण्यात आलं. यावेळी एसटी महामंडळाचे अहिल्यानगर विभागीय यंत्र अभियंता सचिन चाचरे, तारकपूर आगार प्रमुख, वाहतूक विभाग प्रमुख आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तर मंडळी, अशा प्रकारे आपला लाल परीचा बर्थडे काल झालेला आहे. लाल परीला खूप खूप शुभेच्छा तिच्या बर्थडे निमित्त, तिच्या वाढदिवसानिमित्त. आणि खरं म्हणजे मंडळी, आपण जर आता पाहिलं ना तर प्रवासामध्ये लाल परीचं, या लाल बसचं खूप महत्व आहे. म्हणजे लाल परीचा बर्थडे म्हणजे विचार करा ना, तिनं आपल्याला आपल्या मंजिलपर्यंत पोहोचवलेलं आहे, नेहमीच पोहोचवती आहे आणि पुढेही असंच पोहोचवत राहील. तर पुन्हा एकदा लाल परीला खूप खूप शुभेच्छा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्यासाठी ना शेतकरी खूप महत्वाचा घटक आहे बरं का, कारण शेतकऱ्यांमुळं आपलं पोट भरलं जातं, कारण ते आपले अन्नदाते आहेत. त्यांना खूप कष्ट करावं लागतं, तरीही जास्त पाऊस आला, जास्त ऊन पडलं, कमी पाऊस आला, कमी ऊन पडलं, तर त्याचा फटका शेतकऱ्याला बसतो. म्हणजे वातावरणात जे बदल होतात ना, त्याचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसतो. तसं महागाई असेल, त्याचा देखील फटका शेतकऱ्यांना बसतो. आणि त्याचमुळे सरकार शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना, आणि त्याचमुळे सरकार जे आहे ते शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतं. आणि तशीच एक योजना आहे, ती म्हणजे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना. आणि मंडळी, शेतकऱ्यांनी 30 जूनपर्यंत पीक कर्जाची मुदत रक्कम भरल्यानंतर मिळणाऱ्या पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेत ना बदल करण्यात येणार आहे बरं का. आता शेतकऱ्यांकडून पीक कर्जावरील व्याजाची वसुली केल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारकडील अनुदान मंजूर झाल्यावर संबंधित शेतकऱ्यांच्या बचत खात्यात व्याजाची रक्कम जमा करण्याची तयारी सहकार विभागानं सुरू केली आहे. केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या व्याज सवलतीसाठी किसान ऋण पोर्टलची मदत घेतली जाते. आणि शेतकऱ्यांनी पीक कर्जाची वेळेवर परतफेड करावी आणि त्यांच्यावरील व्याजाचा भार कमी करण्यासाठी 3 लाख रुपयांपर्यंत अल्पमुदत पीक कर्जासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबवली जाते. आणि याच अंतर्गत 365 दिवसांच्या आत किंवा 30 जूनपूर्वी अल्प मुदतीतील कर्जाची संपूर्ण परतफेड केल्यास शेतकऱ्याला 3% व्याज सवलत दिली जाते. केंद्र सरकार ही 3% व्याज सवलत देतं वेळेत परतफेडबद्दल अशा शेतकऱ्यांना. राज्य सरकार 1% अतिरिक्त व्याज सवलत देत असल्यानं 3 लाखांपर्यंत संपूर्ण कर्ज व्याजमुक्त असतं. केंद्र सरकारची सवलत मिळण्यासाठी किसान ऋण पोर्टल तयार करण्यात आलं आहे. यावर राज्यातील अल्प मुदतीच्या पीक कर्जदारांचा संपूर्ण डाटा संकलित करण्यात आलाय. मात्र राज्यातील व्याज सवलत देण्यासाठी प्राथमिक सेवा संस्था तालुका स्तरावर प्रस्ताव सादर करत असतात आणि त्यानंतर जिल्हा उपनिबंधकाकडे हा प्रस्ताव सादर केला जातो आणि त्यानंतर राज्याचा डाटा जो आहे तो संकलित केल्यानंतर शेतकऱ्याला व्याज सवलत दिली जाते. या प्रक्रियेत मुद्दल परतफेड करताना शेतकऱ्यांकडून व्याज वसूल केलं जात नाही. वित्त पुरवठा केलेल्या संस्थांना राज्य पातळीवर व्याज सवलत अनुदान मंजूर झाल्यानंतर रक्कम वितरित केली जाते. तर मंडळी, अशा प्रकारे पीक कर्ज व्याज सवलत योजनेत मोठा बदल करण्यात आलाय. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102-01-75.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आणि मंडई काय म्हणते मग, गरमी गरमी अशी म्हणते. अरे प्लीज थोडं तरी थंड पडू दे, थंड वातावरण होऊ दे असं गरमी म्हणतीये सध्या. म्हणजे अजूनही घामाच्या धारा लागलेल्याच आहेत. असं वाटलं होतं पाऊस आलाय थोडस थंड वातावरण होईल, पण तसं काहीस झालेलं नाहीये. जास्त गरम तर एवढ्यात तरी. तर तुमच्याकडे गरमी काय म्हणते नक्की कळवा. म्हणजे आता आपल्या शो मध्ये वेळ झालीये जाणून घेण्याची, काल म्हणजेच 1 जून 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. तर मंडई, जेव्हा शिक्षणाला सेवेऐवजी धंद्यात बदललं जातं तेव्हा चुका सुधारल्या जात नाहीत, त्या अधिक वाढतात आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी CBSEच्या निविदा प्रक्रियेत केला आहे. काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी 6 जूनला थेट अमेरिकेतून भारतात येण्याची घोषणा केली आहे. विधान परिषद निवडणुकीत 17 पैकी 17 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होणार असून, महायुतीला केवळ विजयच नव्हे तर मोठा विजय मिळेल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय. आपल्या राज्यातील बहुतांश भागांमध्ये 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही, त्यामुळं शेतकऱ्यांनी वादळी पावसावर अवलंबून राहून आणि मान्सूनचं आगमन होण्यापूर्वी पेरणीची घाई करू नये असं आवाहन भारतीय हवामान विभागानं केलं आहे. तर मंडई तसंच संजय राऊत यांच्या वक्तव्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाहीये, कारण संजय राऊत यांच्या पक्षाला श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ आली आहे. त्यांची चिंता त्यांनी करावी असा टोला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय. तर मंडई, अशा प्रकारे हे होते काल म्हणजेच 1 जून रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची आणि कुठेही जाऊ नका, येतो अभी सुरुवात आहे. बहुत सारी गॉसिप करणं हे गप्पे लढाना आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. एन्जॉय करा मस्त अशी गाणी विथ आर जे कोमल.

0: आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आर जे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सकाळचे 9 वाजलं आणि नगरचं अंतरंग मध्ये मी आर जे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि आता सगळ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत ना, त्या मस्त कामात बिझी असतील. कारण सकाळ झालं की लाडक्या बहिणींना असतं घरची आवरा आवर, घरचं काम, मुलांची शाळा. सध्या शाळांना सुट्ट्या आहेत, काही शाळा चालू झाल्यात, काहींना सुट्ट्या आहेत. पण ऑफिसला जायचं असेल तर ऑफिस, त्यानंतर नवऱ्या डबा, आजी आजोबांचं जेवण, मुलांचं जेवण, नाश्ता, घरातली कामं, हे सगळं आता बहिणींकडे चालू आहे. आता तुम्ही म्हणत असाल कोमल काय लाडक्या बहिणी म्हणतीये. लाडक्या बहिणी म्हटल्यावर तुम्हाला कळालंच असेल लाडकी बहीण योजनेची अपडेट घेऊन आली आहे बरं का. आणि मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेमध्ये ना सध्या बऱ्याच ज्या लाभार्थ्या महिला होत्या त्यांना आता हा लाभ मिळत नाही आहे. आणि मंडई लाडकी बहिणी योजनेतून 81 लाख महिलांना वगळण्यात आलं असून त्यापैकी अपात्र ठरलेल्या महिलांकडून आत्तापर्यंत देण्यात आलेल्या लाभाचे पैसे वसूल केले जाणार नाहीयेत. आणि अपात्र महिलांना एक वेळ माफी दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय. योजनेचा गैरवापर केलेल्या 14,000 पुरुषांकडून लाभाची रक्कम वसूल केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. तर मैत्रिणींनो, तुम्ही आतापर्यंत जर लाभ घेत असाल आणि आता तुमचं नाव वगळलेलं असेल तर तुम्हाला काही पैसे भरण्याची गरज नाही किंवा ते फेडण्याची गरज नाही. पण जे पुरुष मंडळी होते ज्यांनी खोटं अकाउंट बनवलं, खोटे कागदपत्र सादर केले आणि त्यांनी पैसे घेतलेले आहेत, त्यांना मात्र याची भरपाई करावी लागणार आहे. सो पुरुष मंडळी तयार व्हा. आणि मैत्रिणींनो, बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत, बऱ्याच महिला ज्या आहेत, त्या अपात्र ठरलेल्या आहेत. त्यांची लाडकी बहिणी योजनात जे नाव होतं ते काढून टाकण्यात आलेले आहे. तुमची चालू आहे की बंद झाली आहे नक्की कळवा. 90 11 11 23 90 या संपर्क क्रमांकावर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए।

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे आता सध्या अहिल्यानगरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मतदार जे आहेत त्याच्या चर्चा चालू आहेत. आणि म्हणजे अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचं सगळीकडेच बिगुल वाजलं आहे आणि राजकीय घडामोडींना वेग आला असून 5 उमेदवारांचे एकूण 8 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत बरं का. यामध्ये प्राजक्त तनपुरेंना महाविकास आघाडीचा बाय मिळालाय. 5 जणांचे 8 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. त्यामध्ये करण ससाणे आहेत जे अपक्ष आहेत, कमलेश हस्तिमल गांधी अपक्ष, मच्छिंद्र पांडुरंग धुमाळ हे देखील अपक्ष आहेत, प्राजक्त प्रसाद तनपुरे हे भाजपकडून आहेत, तर दत्तात्रेय भाऊसाहेब पानसरे हे अपक्ष आहेत. तर म्हणजे अशा प्रकारे विधान परिषदेची अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणुकीत 5 जणांचे उमेदवारी अर्ज जे आहेत ते दाखल झालेले आहेत. आता काय होतंय पुढे हेच बघूयात आपण. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

पूर प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा। पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

गुड मॉर्निंग, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्याकडे ना महिलेला, कोणत्याही महिलेला देवीचं रूप मानलं जातं, की महिला ही देवासारखी असते. महिला ही घरात आई असते, बहीण असते, मुलगी असते, आणि खूप महत्वाची महिलाची भूमिका समाजामध्ये आहे आणि त्याला देवी मानली जाते. पण त्याच देवीला आता म्हणावं तसं समाजात स्थान राहिलेलं नाही. म्हणजे पूर्वी घरात देखील आपण जेव्हा महिलेला हात लावायचो ना, तेव्हा असं व्हायचं किंवा मारायला उठायचो तेव्हा, की नाही, मुलींवर हात उचलायचा नसतो, मुली देवी समान असतात, मुली घरच्या लक्ष्मी असतात असं म्हणतात. पण आता सर्रास बाहेर आईन कुठेही मुलींवर हात उचलला जातो. म्हणजे आत्ताच नुकतेच तुम्ही वाचलंच असं पाथर्डी तालुक्यात घडलेली घटना. म्हणजे पाथर्डी तालुक्यातील तिसगाव इथं ना काल, म्हणजेच 1 तारखेला दुपारी ST बसमधील महिला वाहकाला एका युवक प्रवाशानं मारहाण केल्याची घटना घडली आहे. म्हणजे या घटनेचा व्हिडिओ सध्या तुम्ही मोबाईलमध्ये पाहत असाल,

0: गरजेचं आहे. आणि मंडई हे पाहून जे तिथे त्या गाडीतले प्रवासी होते ते संतप्त झाले, त्या स्थानिक संतप्त झाले आणि त्या नागरिकांनी त्या युवकाला बसमधून खाली उतरवून चांगला चोप दिलेला आहे. आणि या घटनेमुळे त्या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण अशा गोष्टी ह्या खरंच टाळायला हव्यात, कारण असं जर वारंवार वाढत चाललं तर गुन्हेगारी वाढेल आणि त्यामुळे समाजात शांतता एकता जे आहे ते राहणार नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि अशा लोकांना सजा देणं खूप महत्वाचं आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आता मंडळी सकाळचे 9:45 झालेत. ऐकूयात आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हाईंग यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही, म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारातील बहुतांश मुद्दे निश्चित झाल्याची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. आशिया चषक हॉकी स्पर्धेत पुरुषांच्या 18 वर्षांखालील गटात भारताची कोरियावर 4-1 अशी दणदणीत मात. आणि महाराष्ट्र गोव्यासह अनेक राज्यांमध्ये आज पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. भारत आणि म्यानमार दरम्यान द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हाईंग यांच्यात काल नवी दिल्ली इथं बैठक झाली. व्यापार, संरक्षण, सीमा व्यवस्थापन, संस्कृती आणि इतर परस्पर हिताच्या क्षेत्राचा यात समावेश होता. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी चर्चेनंतर प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. म्यानमारच्या सार्वभौमत्वासाठी आणि प्रादेशिक अखंडतेसाठी भारताचा पाठिंबा असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं. तर भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू दिली जाणार नाही अशी हमी म्यानमारच्या अध्यक्षांनी दिली. दुर्मिळ खनिज पुरवठ्याच्या मुद्द्यावरही दोनही नेत्यांमध्ये चर्चा झाली असं विक्रम मिस्त्री यांनी सांगितलं. कलादान मल्टी मॉडेल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रकल्पाचं काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याच्या दिशेने गती देण्यासाठी दोनही नेत्यांनी सहमती दर्शवली असंही मिस्त्री म्हणाले.
2: Introducing a revolutionary experience for developers. A great sleep score. Azure DevOps and Defender for Cloud catch security issues, so you can catch more Z's.

0: भारताच्या शेजारी प्रथम, ऍक्ट ईस्ट आणि महासागर या धोरणांमुळे म्यानमा हा एक महत्वाचा भागीदार आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. काल राष्ट्रपती भवनात म्यानमाच्या अध्यक्षांचं स्वागत करताना त्या बोलत होत्या. म्यानमाच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर हाईंग यांचं मुर्मू यांनी अभिनंदन केलं. म्यानमाचे राष्ट्राध्यक्ष यू मिंग आंग हाईंग यांच्यासमवेत काही कॅबिनेट मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि उद्योगपतींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी हे सर्वजण आज मुंबईला भेट देणार आहेत. भारत ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार कालपासून अंमलात आला आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना दिली. 6 महिन्यांपूर्वी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. सीईपीए हा केवळ एक व्यापारी करार नाही तर तो दोन संस्कृतींमधील विश्वासाचं प्रतीक आहे. या सर्वसमावेशक करारामुळे भारत आणि ओमान यांच्यातील संबंधांना नवी गती मिळेल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. या कराराच्या पहिल्या दिवसापासूनच भारत ओमानच्या 98% उत्पादनावर कोणत्याही प्रकारे शुल्क लावणार नाही असंही त्यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिकेने द्विपक्षीय व्यापार कराराच्या बहुतांश बाबी निश्चित केल्या आहेत. पहिला टप्पा अंतिम करण्यासाठी चर्चा करण्याकरता अमेरिकेचे शिष्टमंडळ सध्या नवी दिल्लीत उपस्थित आहे. ही चर्चा आजपासून येत्या 4 जून या कालावधीत होत आहे अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल दिली. वाणिज्य विभागातील अतिरिक्त सचिव दर्पण जैन भारताची भूमिका मांडत आहेत तर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व ब्रेंडन लिंच करत आहेत. गेल्या 3 फेब्रुवारी रोजी दोनही बाजूंनी या कराराच्या पहिल्या टप्प्याची रूपरेषा जाहीर केली होती. भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण मंत्र्यांच्या संवादाची दुसरी फेरी काल नवी दिल्लीत पार पडली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लेस यांच्या दरम्यान काल बैठक झाली. मुक्त, शांततापूर्ण, स्थिर आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्रासाठी प्रादेशिक भागीदारांशी सहकार्य वाढवण्यावर या चर्चेत भर देण्यात आला. दोनही देशांनी तंत्रज्ञान तसंच संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना काल जारी करण्यात आली. कालपासून येत्या 8 जूनपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. 18 जूनला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या 24 जागांमध्ये महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेचाही समावेश आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इस्रायल आणि लेबनॉनमधील हिजबुल्ला गट यांनी संघर्ष कमी करण्यास सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे कळवलं आहे. ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली तसंच लेबनॉनमधील दहशतवादी गटांशीही मध्यस्थांच्या माध्यमातून संवाद साधला त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. विकसित महाराष्ट्रांतर्गत 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. या अनुषंगानं बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स विकसित करण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई बसेससंदर्भात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवनियुक्त न्यायाधीशांचा शपथविधी आज होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत या न्यायाधीशांना पदाची शपथ देतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीशांसमवेत विचारविनिमय करून 5 नवीन न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती केली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती शील नागू, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अरुण पल्ली यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. ज्येष्ठ वकील व्यंकिता सुब्रमणी मोहना यांचीही सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी काल नवी दिल्लीत पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळावर, संघटनात्मक विस्तारावर आणि भविष्यातील उपक्रमांवर या बैठकीत चर्चा झाली, असं खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते डॉ संबित पात्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईनं विद्यार्थ्यांसाठी गुणांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल सुरू केलं आहे. मंडळाने समाजमाध्यमावरील एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. गुणांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करावा याचा सविस्तर सूचनांसाठी विद्यार्थ्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक पहावा असा सल्ला सीबीएसईनं दिला आहे. येत्या 6 जूनपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहेत.
1: स्वे स्वे इतके रफ केस आहेत, हलणारच नाहीत.
2: उद्या ना सिल्क सारखे स्वे करतील. नवीन सनसिल्क येलो विथ अमिनो सिल्क पेप्टाइड्स 100

मधील चमोली जिल्ह्यात युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. या खोऱ्यातील समृद्ध जैवविविधता आणि दुर्मिळ वनस्पती प्रजातींच्या संवर्धनामध्ये सहकार्य करण्याचं आवाहन वन विभागाने पर्यटकांना केलं आहे. जपानमधील काकामिगहारा इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेतील गट अ मधील तिसऱ्या सामन्यात भारतीय हॉकीपटूंनी काल कोरियावर 4-1 असा दणदणीत विजय मिळवला. कर्णधार केतन कुशवाहने 2 गोल केले तर 54व्या मिनिटाला शाहरुख अलीने गोल करत विजय निश्चित केला. या विजयासह गट अ मध्ये भारत 6 गुणांसह कोरिया आणि जपान यांच्या बरोबरीने पोहोचला आहे. प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. भारत आपल्या गटातील अखेरचा सामना उद्या चायनीज तायपेईविरुद्ध खेळेल. हवामान. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीसह अन्य काही राज्यांमध्ये काही ठिकाणी आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेशसह अन्य काही राज्यांमध्येही विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र, गोव्यासह गुजरातमध्येही पावसाचा अंदाज आहे तर ईशान्येकडील राज्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हाईंग यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही, म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारातील बहुतांश मुद्दे निश्चित झाल्याची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. आशिया चषक हॉकी स्पर्धेत पुरुषांच्या 18 वर्षांखालील गटात भारताची कोरियावर 4-1 अशी दणदणीत मात. आणि महाराष्ट्र, गोव्यासह अनेक राज्यांमध्ये आज पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र ऐकलं. तर वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकच्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, वेलकम बॅक मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सकाळचे 10 वाजलेत आणि नगरचं अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। म्हणजे पाथर्डी तालुक्यातील ना कोळसांगवी ते जिरेवाडी रस्ता इथे नाणी नदीवरील पुलासोबतच पुलासह तातडीनं मंजूर करून प्रत्येक कामास सुरुवात करावी या प्रमुख मागणीसाठी ग्रामस्थ महिलांनी आमरण उपोषण सुरू केलंय। बरं का, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं ग्रामस्थांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय, ज्यामध्ये महिलांनी पुढाकार घेतलेला आहे। तर मंडळी, अशा प्रकारे आता महिला आमरण उपोषणासाठी बसलेल्या आहेत। तर जे पाथर्डी तालुक्यात कोळसांगवी हे जे गाव आहे तिथं जे नाणी नदीवरील पुलाचं काम रखडलं आहे, त्यासाठी लवकरात लवकर सरकारनं शासनाने निर्णय घ्यावा आणि ते काम पूर्ण करावं अशी मागणी यांची आहे। आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंग हा आपला मॉर्निंग शो सुरू आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे आज आहे 2 जून, म्हणजेच आज आहे आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिन. हा दिवस जगभरातील लैंगिक कामगारांच्या म्हणजेच सेक्स वर्कर्स यांचा संघर्ष, हक्क आणि गरजांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. मंडई लैंगिक कामगारांना इतर कामगारांसारखं कायद्याचं संरक्षण मिळत नाही. हिंसा, शोषण, आरोग्य समस्या, भेदभाव आणि कायदेशीर अडचणी यांचा सामना देखील करावा लागतो. या दिवशी मुख्य मुद्दा न्यायाची उपलब्धता हा असतो. म्हणजेच हिंसाचार झाला तर न्याय मिळणं, आरोग्य सेवांचा अधिकार आणि या कामाला मानवी काम समजणं हे आजच्या दिवसाचं महत्व आहे. मंडई भारतात काही राज्यात लैंगिक कामगारांसाठी संघटना कार्यरत आहेत. हिंसा किंवा छळ झाल्यास महिला आयोग, हेल्पलाईन किंवा स्थानिक एनजीओला तुम्ही संपर्क करू शकता. तसंच आपल्या स्नेहालय या संस्थेला देखील संपर्क करू शकता. मंडई खरं म्हणजे लैंगिक कामगार हे देखील समाजाचे भाग आहेत. त्यांना शोषणापासून मुक्ती, सुरक्षित कामाचं वातावरण आणि गरजेनुसार बदलण्याचा अधिकार हवा. सेक्स वर्क इज वर्क हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि हा संदेश जगभरात पोहोचवणं महत्वाचं आहे. आजच्या दिवशी सर्व सेक्स वर्कर्स यांनी एकमेकांना आधार द्यायला हवा, एकत्र उभं राहायला हवं आणि सन्मानजनक, सुरक्षित आणि हिंसारहित जीवनाची मागणी करायला हवी आणि त्यांचा आवाज देखील महत्वाचा आहे. आणि खरं म्हणजे या महिलांसाठी आपली स्नेहालय संस्था देखील खूप काम करते. सुरुवातच या महिलांपासून झालेली आहे. मंडई आपण याच निमित्त गप्पा मारणार आहोत आणि आता आपल्या सोबत आहेत आपल्या स्नेहालय या संस्थेच्या अध्यक्षा जयाताई जोगदंड. नमस्कार मॅडम.
1: नमस्ते
0: मॅडम. आता तुम्ही स्नेहालय संस्थेशी जोडल्या गेलेल्या आहात. तुम्ही संस्थेसोबत ह्या सेक्स वर्कर्स ज्या आहेत त्यांच्यासाठी काम करता आहात. तर तुमचा सुरुवातीचा प्रवास कसा होता? जेव्हा तुम्ही स्नेहालयाशी जोडल्या पण गेल्या नव्हता तेव्हाचा आणि मग त्यानंतर स्नेहालयाशी जोडल्या गेल्या तेव्हाचा?
1: ज्यावेळेस मी स्नेहालयामध्ये नव्हते, स्नेहालयाच्या अगोदर माझ्या जीवनाचा प्रवास खूप मजा असा खरतड होता. कारण स्नेहालय माहीत नव्हतं, स्नेहालय संस्था म्हणजे माहितीच नव्हती. कारण आम्ही ज्यावेळेस गल्लीत राहायचो तर शुभंगी बारावकर नावाच्या मॅडम यायच्या आमच्याकडं, वारंवार म्हणायच्या चला स्नेहालयामध्ये मिटिंगला चला, बचत गट तयार करू आपण. तर त्यावेळेस आम्ही पत्ते वगैरे खेळायचं. तर काम म्हणजे काही माहितीच नव्हतं. तर आम्ही तिला म्हणजे नाही का असं रागराग तिच्याकडं बघायचं आणि बोलायचं, म्हणत जाय बाई तू शुभंगी आमच्याकडं काही येऊ नको. आम्ही ती म्हणायचे आहो 50 रुपये महिन्यानेच चालू करा, या तुम्ही स्नेहालयामध्ये या. तर म्हणलं नाही नाही आम्ही कशाला यायचं एडच झालेलं दवाखान्यात असं म्हणायचं आम्ही. कारण त्यावेळेस एडचचे प्रमाण जास्त होते. तर हे स्नेहालय पण एडचचं दवाखाना म्हणून जाहीर झालेलं होतं आमच्या शेवगावमध्ये. तर आपल्या सूर्याका मॅडम होत्या, नगरच्या डॉक्टर होत्या. सिस्टर हे एक व्हॅन घेऊन यायचे तिथं बायांची तपासणी करण्यासाठी. तर तिथं छोटंसं एक रूम होता, तिथं तपासण्या व्हायच्या, काय काय बाया करायच्या काय काय नव्हत्या करीत. आणि एडच झाला असं म्हणते म्हणून आम्ही स्नेहालयात म्हणजे हाफिसमध्ये जातच नव्हतो. हाफिस नव्हतं, एक छोटासा रूम भाड्याने घेतलेलं होता, जे करून बायांना माहिती द्यायची शुभंगी बारावकर बचत गटाविषयी, आरोग्याविषयी. मग असं करता करता आम्ही स्नेहालयात जुडलो. म्हणलं बघा ते एकदा जाऊन काय म्हणते काय नाही. तर आम्ही 2-3 जणी गेलो शुभंगीकडं. तर म्हणलं सांग बरं काय तुझं बचत गट कशाला म्हणतात काय. तर मग त्याने बचत केलेलं चांगले असते 50 रुपये महिन्यानी. आणि ती नवऱ्याची बायको होती म्हणून आमच्यासाठी काम करायची तर आम्हाला अभिमान वाटायचा तिचा. कारण आपण सेक्स वर्कर असून आपल्यासाठी बाई काम करते. आपण तीन बारे तिला म्हणतो येऊ नको आमच्याकडं, आम्हाला यायचं नाही. तरी ती वारंवार कामासाठी आमच्याकडं यायची जायची. म्हणून खूप म्हणजे आदर होता तिचा आमच्या नजरेमध्ये. तर मग असं करता करता स्नेहालयाशी आम्ही जुडलो. आणि नंतर मग पेअरचं काम दिलं मला तिने. ते म्हणे मला शिकलेलं म्हणजे मी शिकल्या सावरलेले नव्हते, पण तिने ते म्हणे असं गुप्तरोगाविषयी माहिती द्यायची, पहिलं आरोग्याविषयी माहिती द्यायची बायांना. आधी तिने आम्हाला दिली आरोग्याची काळजी कशी घ्यायची, मासिक पाळीविषयी काय काय स्वच्छता ठेवायची आपण, परत आरोग्याच्या विषयी आपण काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे. दुसरं मग असं हळूहळू सुरुवात करता करता तिने आरोग्यापासून बचत गटापासून सुरुवात केली आमच्यासोबत. मग नंतर आम्हाला तिने कामाला घेतलं पेअर म्हणून. तर त्यावेळेस काय मानधन एवढं नव्हतं, 1200 रुपये द्यायचे आम्हाला. मंजिरा मॅडम होत्या आपल्या स्नेहालयाच्या, प्रजाता मॅडमच्या बहीण आणि अंबादास चव्हाण सर, ते यायचे तिकडं काउन्सिलर म्हणून काम करायचे ते. पण त्या चव्हाण सर आम्हाला 3 महिन्याचं 2 महिन्याचं असं मानधन द्यायचे. पगार बिगार काय नव्हता आम्हाला. पण तरी आम्ही वेळातून वेळ ती म्हणायची, तिने जसं शिकवलं आम्ही तसंच राहिलो. ती म्हणायची वेळातून वेळ 1-1.5 तास आम्हाला देत जा. मग हळूहळू आम्ही स्नेहालयाशी जोडत गेलो. माझे मैत्रीण होती एक अंजली झेंडे म्हणून. तर मग स्नेहालयाची माहिती झाल्याच्या नंतर आम्ही बायाकडे जायचो. मग शुभंगीने आम्हाला ते पेनिस मॉडेल दाखवला. तसंच आम्हाला त्यांनी एक पी डायरी दिली म्हणे, ज्यावेळेस तुम्ही कामाला जाताना का त्यावेळेस पी डायरी ठेवायची, त्याच्यावर लिहितवायचे. ते नंतर का आपण पहिली जर भेट असली तर अशी अशी चिन्ह राहायची त्या डायरीवर. असे तर भेटले तर अशी टिक मार करायची. त्याने ती टिक काढायची सुद्धा आम्हाला शिकवली होती हाताला धरून, कशी टिक काढायची. अशी व्यवस्थित टिक येत नव्हती. मग गुप्तरागाविषयी जर बोललं, बचत गटाविषयी बोललं, तर तीन चार मैलांचा असा गट राहायचा तिथं. आपण नाही का चर्चा करतो असं. मग त्याच्यावर जर बोललो आपण चार पाच जणी मध्ये तर त्याच्यावर अशी टिक मार करायची. परत आरोग्याचं दाखवलं होतं म्हणजे असं दवाखान्याचं चिन्ह होतं त्या डायरीवर. जर आपण आरोग्याच्या संदर्भात जर बोललो तर त्याच्यावर आपण टिक मार कशी करायची. तर मग असं हळूहळू तिने आम्हाला म्हणजे तयार केलं. आणि खरं जागण्याचा अर्थ आम्हाला स्नेहालयामुळेच माहीत झाला. आणि दुसरी गोष्ट व्यसनाविषयी मी सांगायची ती, म्हणजे 10 रुपयाची नाही, गुटखा मावा खायचा नाही, गायछाप खायची नाही. मी स्वतः गायछाप खायचे. त्याचं म्हणजे आपल्याला म्हणजे इन्फेक्शन होईल त्या सुन्याने, म्हणजे त्यांनी इतकं समजून सांगितलं होतं. मग तेव्हापासून मी ते गायछापसुद्धा सोडलेली. आणि नंतर मग बचत गटाचे तिने फायदे केले तर आम्ही बचत गट 3 स्थापन केले होते तिथं शेवगावमध्ये. आणि त्याच्यानंतर मग बायांना राशन कार्ड नव्हतं, आधार कार्ड नव्हतं. मग त्याच्यावर ती वारली. मग राशन कार्ड आपल्या स्नेहालयाकडूनच आपण काढून दिलं. म्हणजे किती 30-40 वर्षापासून बायका होत्या, पण त्या स्वतःचं धान्य खात नव्हत्या. आणून म्हणजे राशन कार्ड कशाला म्हणते ते माहीत नव्हतं, आधार कार्ड नव्हतं, मतदान कार्ड पण नव्हतं, आणि वरून गॅस पण नव्हता. पण स्नेहालयाने सगळं काही दिलं आहे आम्हाला. गॅस दिले, आधार कार्ड दिले, मतदान कार्ड. परत ज्यावेळेस मुलं शाळेत टाकीत होते बायांचे तर वडिलांचं नाव विचारलं जात होतं ऍडमिशन करायचं असलं तर. तर बाया काय सांगत्यान, बाया नाव सांगत म्हणजे कोणाचं नाव सांगत्यान. म्हणून मग गिरीश सरांनी मग स्नेहालयातर्फे आपण काय केलं, मग एक लेटर तयार केलं. सरांनी सांगितलं तसं का तुम्ही महिलांच्या म्हणजे आईच्याच नावाने मुलाचं ऍडमिशन केलं पाहिजे. तर ते सुद्धा सरांमुळे ते बायकांना त्याचा बी फायदा झाला. आणि ज्यावेळेस आपण बायकांसोबत बोलायचो ना तर पहिलं बोलत नव्हते बाया. आम्हाला शिव्या द्यायच्या, पेताड खाताड होत्या. आम्हाला शिव्या द्यायच्या, निगा मानायच्या, आमच्या धोपट्या फेकून द्यायच्या. म्हणजे पहिल्या त्या सुरोपी धोपट्या होत्या ना अटकायच्या, तर त्याच्यामध्ये पी डायरी, पेन आणि आमचा जेवणाचा डबा त्याच्यातच राहायचा. तर असं फेकू फेकू द्यायच्या. पण ज्यावेळेस स्नेहालयाचं महत्व सगळ्याला माहीत झालं तेव्हापासून सगळ्यांनी आता स्नेहालयाला जुडून घेतलेले. आणि माझ्या तर खूपच जीवनामध्ये हे झालेलं आहे, बदल झालेला आहे सगळ्या गोष्टीत. कारण मी स्नेहालय नव्हतं त्यावेळेस पत्ते खेळायचे बायाला घेऊन. माझ्या घरात स्वतःच्या जुगारीचा अड्डा होता. आणि बसायचं कुठं बी आम्ही टिलर म्हणजे पोऱ्या सोऱ्यामध्ये उठणं बसणं माणसाईमध्ये. घरी आलं तर आलं, नाही नाही आलं हॉटेलमध्ये कधीतरी जेवण आणायचं खायचं. म्हणजे घरचं काही एवढं काहीच माहीत नव्हतं. पण स्नेहालयामुळे खूप माणसात म्हणजे आणलंय स्नेहालयाने, स्वतः मला आणलंय आणि बायकांना पण आणलंय. कारण मी आले म्हणल्यावर बायका पण आल्यात. आता बाया स्वतः स्वतःच्या पायावर उभा आहेत. कुणी मालकीने इकडे काम करीत होत्या व्यवसाय म्हणून, तर आता स्वतः त्यांच्या पायावर उभा आहेत त्या. त्यांच्या बँकेचे पुस्तकं नव्हते, आधार कार्ड, परत मतदान कार्ड, हे सगळ्या गोष्टी आपण स्नेहालयाने काढून दिलेल्या आहेत. त्याच्यामुळं खूप आभारी स्नेहालयाचे. कारण आम्हाला जगण्याचा अधिकार खरा स्नेहालयामुळेच भेटलेला आहे. तर मी कधी बी ज्यावेळेस बोलायचं असलं तर प्राजाता मॅडमला पहिलं मी समोर ठेवत असते आणि सरांच्या आईला. कारण ह्या दोघी जर त्यांच्या जीवनात नसत्या सरांच्या, त्यांनी जितकं आईला बहिणीला जितकं जवळून बघितलं नसेल इतकं आमच्या बायकांना जवळून बघितलंय. कारण आमच्या आई तेच आहेत, बाप तेच आहेत, दोघं विनवरा बायको. आणि त्यांना आईबापाचाच दर्जा दिलेला आहे आम्ही सतत. कारण मॅडम चांगल्या जर नसत्या तर सरीत पण आले नसते. आणि म्हणजे खूप असे म्हणजे अडचणीच्या गोष्टी असतात. आता सेक्स वर्कर मायला जर एखादा माणूस जर बोलत असला तर लगेच बायको संशय खाती का हा तीस संघ का बोलतो बरायला, याचं काय संबंध आहे तीस संघ बोलायचा. पण मॅडम तशा नाहीत आणि त्या आई पण तशा नाहीत. कारण खूप त्यांच्या आईवडिलाचे संस्कार चांगले आहेत त्यांच्यावरती, सरांवरती आणि मॅडमचे बी. तेव्हा सरने आम्हाला आईबापाचा हात ठेवलेला आहे आमच्या डोक्यावर. तेव्हा आम्ही आता एक चांगलं जीवन जगत होतो, एक चांगलं आरोग्य राहिलंय आमचं आतापर्यंत. तर अशा माझ्या वयाच्या ज्यावेळेस माझ्या सोबच्या ज्यावेळेस काम करणाऱ्या होत्या त्या कितीतरी बायका म्हणजे अशा पेहून बिगर कंडमचे सेक्स करून अशा एच आय व्ही पॉझिटिव्ह होऊन त्या वारले. पण देवाने आता चांगलं ठेवलंय. कारण हा आपलं आरोग्य सगळ्यात जास्त मोठी पुंजी. तर हे ज्यावेळेस पुरस्कार भेटला त्यावेळेस मी खूप रडलेले होते. मला म्हणजे माहीत झालं ना तर आनंदाने अश्रू डोळ्यात मावत नव्हते. आपण म्हणतो ना एक दोन प्रकारचे अश्रू असतात, एक मायाचा असतं आणि एक दुःखाचा असतं. तर इतकं मला म्हणजे त्या दिवशी हे झालं रे, शनिवारी निघलो आम्ही गाडीमध्ये बसलो तेव्हा असं मनातून असं रडायला येत होतं का सर किती मोठी हस्ती आहे का, आपल्यासारख्या लोकांचे नाव तिथं दिले, एक पेर म्हणून एक बाई म्हणून मी काम केलं राहिले तिथं शिवाजीनगरमध्ये, एक महिला म्हणून काम केलं, दुसरी गोष्ट एक पेर म्हणून राहिले, परत महिला बचत गटाची मी तिथं सचिव झालेले होते, दुसरं मला परत आडवकशीमध्ये मी एक सदस्य म्हणून राहिले तिथं, त्याच्यानंतर मी एक ट्रस्टी बोर्डाची मेंबर म्हणून राहिले, नंतर स्न्यालीन मला ट्रस्टी बोर्डाचं म्हणजे प्रेसिडेंस तयार केलं, म्हणजे नाही का मला हे सगळ्या जीवनात माझे जे नावं भेटलेत हे फक्त स्न्यालीमुळेच भेटलेले, त्यामुळे स्न्यालीचे आभार मानते आणि माझे आई बाप तेच आहेत. धन्यवाद.
0: नक्कीच. आणि मॅडम जसं तुम्ही सांगितलं की सुरुवातीला जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा जसं त्या मॅडमने शुभांगी मॅडमने तुम्हाला शिकवलं, आता खरं तर तुम्ही या सेक्स वर्कर ज्या आहेत त्यांचा आवाज तुम्ही आहात, त्यांचे सगळे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करता, तर आता पण असे प्रॉब्लेम येतात, अशा अडचणी येतात का की तुम्ही महिलांना समजून सांगता आणि त्या ऐकत नाहीत?
1: नाही काय आहेत ना, असं नाही आपण म्हणत का आपलं काम 100% पूर्ण झालंय, अजून बी 90% झाले पण 10% मला अजून आहेताच. म्हणजे त्या कशा आहेत का, ते गुंडे ठेवलेले आहेत त्यांनी, रगिलवाणी करतात, आपण समजून सांगितलं का मग त्या मालकांना पाठवतात, असं होतंय. आता बरं सगळंच चांगलं व्हायसाठी थोडा उशीर बी लागत असतो ना, आपण म्हणत नाही का 100% आपलं काम आता पूर्ण झालं नाही, अजून पण गरज आहे. ज्या समजा आता ज्यांच्याकडे कुणाचं लक्षच नाहीये, कारण आता कुणी टुकार टाकार पोरं ठेवलेले आहेत त्यांच्याकडे कुणी लक्ष घालत नाही, पण आम्हाला तिथं जावंच लागत कारण आपण संस्थेत काम करतो आणि आपलं काम आहे. त्यांनी जरी आपल्याला रागवल्या शिव्या जरी दिल्या, त्यांच्या मालकाने जरी दम दिले, तरी आपलं काम आहे ना त्यांच्याकडे जाणं, आरोग्याची काळजी घेणं, त्यांना आरोग्याविषयी सांगणं, किंवा मारहाण होत असले तर तुम्ही स्न्यालयात येणं, आपण त्यांच्या पाठीशी काय मोबाईल, कारण आपण जरी समजा 90 बायकांनी ऐकलं तर 10% बायकांसोबत अजून काम करायची गरजच आहे ना आपल्याला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सारखं म्हणजे मासिक पाळी ज्यावेळेस येत होती त्यांना तर त्यांना काम करावं लागत होतं पहिलं, म्हणजे नाही का व्यवसायच करावा लागत होता, पण आता कमीत कमी स्वतःच्या पायावर उभा राहिल्यात, मालकीनीपासून थोड्या बाहेर निघल्यात तर त्या 2 दिवस तरी आराम करू शकता येतात आता. कारण ज्यावेळेस मालकीनीकडे व्रत लोणारकडे असल्या का त्या वेळ नाही देत आम्हा बायकांना, घरी थांबून देत नाही, सुट्टी मारून देत नाही ती 1 दिवस बी. पण आता स्न्यालीमुळे बाया स्वतः उभा राहिलेल्या आता, त्या काय कोणाला 10-5 रुपये देत नाहीत, त्या स्वतःच्याच मालकीने, त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी पण ते घेतात आता.
0: तर मॅडम खरं तर हे काम जसं तुम्ही म्हणालात की अजून 10% राहिलेलं आहे त्यासाठी आपल्याला काम करावंच लागणार आहे, आणि नक्कीच तुमच्यासारखे जर सगळे विचार करत असतील तर नक्कीच हे 100% काम व्हायला वेळ लागणार नाहीये. आणि आज तुम्ही खरं तर खूप छान काम करता आहात, पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि देव तुम्हाला तुमच्या कामात खरंच भरभरून यश देव, कारण हे सगळ्यांसाठीच खूप महत्वाचं आहे. थँक्यू तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात. मंडई सेक्स वर्कर्स ज्या आहेत, ज्या लैंगिक कामगार आहेत, त्यांच्या हक्कांसाठी आवाज उचलणं, त्यांची सुरक्षितता ठेवणं, सेफ्टी बघणं हे खूप महत्वाचं आहे, आणि याचसाठी स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी सरांनी सुरुवात केली आणि स्नेहालयाच्या माध्यमातून त्यांची मदत केली जाते, त्यांचे हक्क, त्यांची सुरक्षितता बघितली जाते. आणि याच निमित्त आता आपण स्नेहालयाच्या अध्यक्षा जयाताई जोगदंड यांच्याशी गप्पा मारल्यात. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: माझे नाव पोळ अनुष्का संतोष, तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस. आणि ह्या ज्या महिला असतात, ज्या लैंगिक काम करतात किंवा ज्यांना आपण सेक्स वर्कर्स असं म्हणतो, त्यांच्याकडे आपण तेवढंच आदरानं बघतो का? त्यांच्याकडे तेवढाच सन्मानानं आपण बघतो का? त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचं लक्ष देतो का? त्यांच्या सुरक्षेचं, त्यांच्या हेल्थचं आपण लक्ष देतो का? नाही. कारण त्या समाजात काम करतात एका प्रकारचं, तरीही त्यांना तुच्छ लेखलं जातं. पण त्यांचंही जे काम करतात ते कामाचा प्रकार आहे. कोणतंही काम छोटं मोठं नसतं आपण असं म्हणतो. मग या महिलांना आपण एवढं का तुच्छ लेखतो? कधी हा विचार केलात? हाच विचार काही वर्षांपूर्वी आपल्या स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला, की त्याही माणूस आहेत, त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, त्यांनाही हे सगळे हक्क, कायद्याचे हक्क आणि आरोग्याचे हक्क, सुरक्षिततेचे हक्क मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांनी खडतर प्रयत्न केले, पाऊल उचललं आणि आज अनेक महिलांना त्यांचे हक्क मिळवून दिले. जरी त्या सेक्स वर्कर्स असल्या तरी पण त्या माणूस आहेत आणि त्यांनाही छोट्या मोठ्या गरजा असतात हे ओळखून त्यांनी त्यांच्यासाठी काम केलं. आणि त्यांच्यासाठी लक्ष न दिल्यामुळे, त्यांच्याकडे लक्ष न दिल्यामुळे HIV सारखे आजार झाले आणि त्यांच्या मुलांना देखील ते सहन करावे लागतात. खरंच ही किती विचार करण्याची गोष्ट आहे ना. त्यामुळेच आजचा हा दिवस आहे. आणि खरं म्हणजे आपल्या स्नेहालय ही संस्था जी आहे ती स्नेहज्योत या प्रकल्पाअंतर्गत अशा महिलांसाठी, अशा महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करते. आणि या महिलांना समाजात योग्य ती वागणूक मिळावी, योग्य ते हक्क मिळावे यासाठी काम करते. तर मंडळी किंवा मैत्रिणींनो, तुम्ही देखील सेक्स वर्कर असाल तर तुम्हीही काही अडचणी आल्या किंवा आपल्या आजूबाजूला अशा महिला असतात, त्यांना अनेक अडचणी असतात, तर नक्की तुम्ही स्नेहालय या संस्थेची मदत घेऊ शकताय. आणि त्यांचाही आदर करा, त्यांचाही सन्मान करा, त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. मंडळी, आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

आहे तुमच्या सोबत सकाळचे 10:57 झालेत, म्हणजे आता तुमचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. पण थोडाच वेळात म्हणजे सकाळी 11 वाजता आपली लाडकी मैत्रीण आरजे ऋतू आपल्याला भेटायला येणार आहे गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये. त्यानंतर लगेचच 1 वाजता स्नेहवार्ता या शो मध्ये खूप साऱ्या गप्पा तुम्ही ऐकणार आहात आपल्या आरजे वैशाली सोबत. आणि सायंकाळी 4 वाजता सांजरंग या शो मध्ये ठळक बातम्या, स्पोर्ट्स, बॉलिवूड, सोशल अपडेट्स घेऊन आरजे आणू खूप साऱ्या गप्पा मारणार आहेत. तर संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत नगर डायरी या शो मध्ये शिलालेख अभ्यासक सतीश सोनवणे यांची मुलाखत तुम्ही ऐकणार आहात. तर रात्री 9 वाजता चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकणार आहात, ज्यामध्ये ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता त्यांचीच काही विशेष गाणी असणार आहेत. सादर करते आहेत श्रीकृष्ण कुलकर्णी. तर मंडळी, अशा प्रकारे आज दिवसभर तुम्ही कार्यक्रम ऐकणार आहात आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर याच्या. आणि मंडळी, त्याचबरोबर छान छान गाणी देखील तुमच्यासोबत असणार आहेत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. आणि हो, उद्या सकाळी 7 वाजता मी तर भेटायला येणारच आहे नगरचं अंतरंग या मॉर्निंग शोमध्ये. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: नमस्कार श्रोते हो, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, प्रत्येक व्यक्तीची एक कहाणी असते। काही कहाण्या आपण ऐकतो, काही समजून घेतो आणि काहींकडे मात्र समाज अनेकदा दुर्लक्ष करत असतो। आज आहे 2 जून। जगभरात आंतरराष्ट्रीय सेक्स वर्कर्स दिवस साजरा केला जातो, पण हा दिवस नेमका का साजरा केला जातो हे तुम्हाला माहिती आहे का? या दिवसाची सुरुवात 2 जून 1975 रोजी फ्रान्समधील लियोन शहरामध्ये झालेल्या एका ऐतिहासिक आंदोलनातून झाली। शेकडो सेक्स वर्कर्सनी त्यांच्यावरती होणारा भेदभाव, हिंसा आणि अन्यायाविरोधामध्ये आवाज उठवला होता। त्यांच्या हक्कांसाठी आणि सुरक्षिततेसाठी झालेल्या त्या आंदोलनाच्या स्मरणार्थ दरवर्षी 2 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय सेक्स वर्कर्स दिवस म्हणून पाळला जातो। आता हा दिवस केवळ एका व्यवसायाशी संबंधित नाहीये बरं का, तर मानवी हक्क, सन्मान, सुरक्षितता आणि सामाजिक स्वीकार याबद्दल जागरूकता निर्माण करणारा हा दिवस आहे। समाजातील प्रत्येक व्यक्तीप्रमाणेच सेक्स वर्कर्सना सुद्धा सन्मानानं जगण्याचा, आरोग्य सेवा मिळण्याचा, शिक्षणाचा आणि सुरक्षिततेचा अधिकार आहे। आजचा हा दिवस आपल्याला हेच सांगतो की कोणत्याही व्यक्तीकडे पूर्वग्रहानं न पाहता तिला एक माणूस म्हणून समजून घेणं अधिक महत्वाचं ठरतं। चला तर मंडळी, आजच्या या निमित्तानं आपण संवेदनशीलता, समानता आणि माणुसकीचा संदेश देऊया। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

श्रोतो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकार

सेक्स वर्क कायदेशीर आहे का? तर याचं उत्तर थोडं गुंतागुंतीचं आहे बरं का. भारतामध्ये एखाद्या प्रौढ व्यक्तीनं स्वतःच्या इच्छेनं सेक्स वर्क करणं हे काही थेट बेकायदेशीर नाहीये, पण वेश्यालय चालवणं, दलाली करणं, सार्वजनिक ठिकाणी ग्राहक शोधणं किंवा एखाद्याला जबरदस्तीनं या व्यवसायामध्ये ढकलणं हा मात्र कायद्याने गुन्हा आहे. यासाठी इमॉरल ट्रॅफिक ऍक्ट 1956 हा महत्वाचा कायदा लागू होतो. या कायद्याचा मुख्य

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, बघता बघता मे महिना संपला आणि मे महिन्यासोबतच उन्हाळ्याचे दिवस सुद्धा संपले. उन्हाच्या झळ्यांनी हैराण झालेल्या नगरकरांना 31 मेच्या संध्याकाळी निसर्गानं एक सुंदर अशी भेट दिली. अचानक आकाशामध्ये ढगांची गर्दी झाली, विजांचा कडकडाट झाला आणि वादळी वाऱ्यासह पावसानं दमदार अशी एंट्री मारली आपल्या नगरमध्ये आणि अनेक भागांमध्ये धूळ उडवणारे वारे, गडगडाट आणि पावसाच्या सरींमुळे वातावरण अक्षरशः बदलून गेलं होतं. खरं तर हा पाऊस म्हणजे पावसाळ्याची चाहूल आहे बरं का. उन्हानं तापलेल्या जमिनीवर जेव्हा पहिल्या पावसाचे थेंब पडतात ना, तेव्हा दरवळणारा मातीचा सुगंध प्रत्येकाच्या मनाला वेगळाच आनंद देऊन जातो. शाळेची तयारी, गरमागरम भजी, वाफाळता चहा, हिरवाईनं नटणारी शेतं आणि पावसाळ्यातल्या जुन्या आठवणी, या सगळ्यांची सुरुवात जणू आपल्या या पहिल्या पावसानंच होत असते. मात्र या आनंदासोबत सुद्धा काळजी घेणं महत्वाचं आहे. वादळी वाऱ्यांमध्ये सुरक्षित राहा, विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्या जागेमध्ये थांबू नका आणि पावसाळ्यातील आरोग्याची विशेष काळजी घ्या. तर मंडळी, जूनच्या आधीच आपल्या नगरमध्ये पावसाने एंट्री मारली आहे, पावसानं हजेरी लावलेली आहे. पण आता मात्र इथून पुढे पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे, त्यामुळं आता इथून पुढे तुम्हाला स्वतःची अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळं मंडळी, गाड्या हळू चालवा, कारण चिखलामध्ये किंवा ओलसर रस्त्यांवरती गाड्या स्लिप होण्याची शक्यता असते. त्याचसोबत स्वतःचं आरोग्य जपा, पावसामध्ये जास्त भिजू नका, स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा आणि ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, जून महिना सुरू झाला की शाळांची लगबग सुरू होते. नवीन दप्तर, नवीन पुस्तकं, नवीन वर्ग आणि नवीन असा उत्साह. पण या तयारीसोबतच मुलींच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी मुलींनी काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवंय. सर्वप्रथम पुरेशी झोप घेण्याची सवय लावा. सुट्ट्यांमध्ये बदललेलं वेळापत्रक पुन्हा एकदा नियमित करा. आता कसं आहे मुलींनो, तुमच्याकडे आहेत आता काही दिवस, कारण 10 ते 15 दिवसांमध्ये आता तुमची शाळा सुरू होईल. त्यामुळे तुम्ही आजपासूनच लवकर झोपायचा आणि लवकर उठायचा प्रयत्न करा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पोषक आहार. सकाळचा नाश्ता टाळू नका. दूध, फळे, अंडी, मोड आलेली कडधान्य किंवा पौष्टिक पदार्थ शरीराला दिवसभर ऊर्जा देतात. किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीबाबत जागरूकता खूप महत्वाची आहे. शाळेत जाताना आवश्यक साहित्य सोबत ठेवणं, स्वच्छतेची काळजी घेणं आणि कोणतीही अडचण असल्यास पालक किंवा शिक्षकांशी मनमोकळेपणानं बोलणं महत्वाचं आहे. तसंच शाळेत ये जा करताना सुरक्षिततेची काळजी घ्या. अनोळखी व्यक्तींशी संवाद टाळा आणि गरज पडल्यास मदत कुठे मागायची याची माहिती ठेवा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विश्वास ठेवा स्वतःवरती. अभ्यास, खेळ, कला किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याची क्षमता प्रत्येक मुलीत असते. त्यामुळे मंडळी, नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्व विद्यार्थिनींना तसंच विद्यार्थ्यांना सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा. हे वर्ष आनंद, आरोग्य आणि यश घेऊन येऊ हीच आपल्या रेडिओ नगरतर्फे तुम्हा सर्वांना शुभेच्छा आहे, सदिच्छा आहे. तर मंडळी, अशाच नवनवीन गोष्टींसोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा आणि वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आजकाल सोशल मीडियावरती, हॉटेल्समध्ये आणि घराघरांमध्ये एक गोष्ट पुन्हा एकदा दिसू लागली आहे बरं का, आणि ती म्हणजे आपल्या आजीच्या काळातील पारंपरिक चुलीवरचे पदार्थ. तर नाचणीची भाकरी, ज्वारी, बाजरीची रोटी, पिठलं भाकरी, उकडीचे मोदक, घावण, थालीपीठ, लापशी असे अनेक पदार्थ पुन्हा एकदा लोकप्रिय होत आहेत. पण असं का होत आहे बरं? तर याचं मुख्य कारण म्हणजे आरोग्याविषयीची वाढती जागरूकता. पूर्वीचे पदार्थ कमी प्रक्रिया केलेले, पौष्टिक आणि शरीराला आवश्यक पोषण देणारे होते. आजच्या फास्ट फूडच्या युगामध्ये लोक पुन्हा एकदा नैसर्गिक आणि पारंपरिक आहाराकडे वळताना दिसतात. याशिवाय प्रत्येक पदार्थासोबत एक आठवण आणि एक संस्कृती असते, आणि त्याचसोबत एक भावनिक असं नातं जोडलेलं असतं. आजीच्या हातच्या जेवणाची चव आणि मायेची ऊब याची सर मात्र आधुनिक पदार्थांना येत नाही. म्हणूनच कदाचित नवी पिढी पुन्हा एकदा जुन्या चवी शोधत आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणता पारंपरिक पदार्थ आवडतो हे मला नक्की कळवा आपल्याच रेडिओ नगरमध्ये. पुन्हा भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: श्रोते हो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, आपल्या सर्वांना माहीतच आहे की आज आहे जागतिक सेक्स वर्कर्स दिवस आणि याच निमित्तानं आपण मगाशी सुद्धा चर्चा केली होती आणि त्यांच्याविषयीच्या गोष्टीसुद्धा आपण जाणून घेतल्या होत्या। तशाच पद्धतीनं आपली जी स्नेहालय संस्था आहे ना मंडळी, ती वंचित घटकांसाठी काम करत असते, त्या घटकांचं पुनर्वसन करत असते आणि आपली ही जी संस्था आहे ती अशाच ज्या देहव्यापार करणाऱ्या स्त्रिया आहेत, व्यवसाय करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्या महिलांचं पुनर्वसन देखील करत असते। या प्रकल्पाचे जे डायरेक्टर आहेत ते म्हणजे आपल्या स्नेहालयाचे प्रवीण मुत्याल सर आणि आता आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, या विषयीच्या अनेक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत।
3: नमस्कार सर्वांना। खरं तर आज आपण जे आंतरराष्ट्रीय सेक्स वर्कर दिन साजरा करत आहोत, सगळ्यात महत्वाची गोष्ट की सेक्स वर्करचे जे नैतिक अधिकार आहेत ते जाणून घेणे खूप महत्वाचे आहेत, कारण की ते सुद्धा एक भारतीय घटक आहेत आणि त्यांना सुद्धा समाजामध्ये समानतेने जगण्याचा हक्क आहे आणि तो आपण मिळून दिला पाहिजे असं मला वाटतंय। ज्यावेळेस एखादी महिला या व्यवसायात येते त्यावेळेस प्रामुख्याने ती का बरं या व्यवसायात येते, यामागचं कारण काय आहे ते आम्ही जेव्हा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आम्हाला असं कळतं की त्या महिलेवरती अनेक संकटांनी अनेक अडथळे आलेले आहेत आणि तिला कुणीतरी या ठिकाणी फसवून आणलेले आहेत जबरदस्तीने आणि त्याच्यावरती लैंगिक शोषण करून त्याच्या गरिबीचा फायदा घेऊन या ठिकाणी आणले आहेत। मग त्यातून तिला बाहेर काढायचं कसं? मग तिला सोबत वारंवार सातत्याने संवाद करून तिच्यासोबत आम्ही संवाद करतो, पण जेव्हा आम्हाला कळतं की ती यातून बाहेर निघण्यासाठी तयार होत नाही आहे मग काय करायला पाहिजे, मग त्याची मानसिकता काय ते ओळखून घेण्यासाठी आम्ही सातत्याने तिचे समुपदेशन करत असतो। म्हणजे यासाठी आम्ही जे समुपदेशक आहेत त्याचं आम्ही सहकार्य घेतो, त्यांना मदत करतो आणि तिने चांगल्यापैकी जीवन जगलं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतो। सगळ्यात महत्वाची गोष्ट की जेव्हा ते हे देहव्यापार करतात तर सगळ्यात त्यांचं जे एन्काउंटर असतं तो डायरेक्टली थेट युनिमार्गातून असतो, त्याच्यामुळे त्यांना सगळ्यात जास्त त्रास होतो तो त्यांच्या युनिमार्गामध्ये। मग त्यासाठी त्यांचा जो गुप्तरोग असेल तो गुप्तरोगाबाबत आपण त्यांना माहिती देतो आणि ज्यांना कोणाला गुप्तरोग झाला असेल तर त्यांना आपण औषधोपचार देऊन त्यांना बरे करतो। त्याचबरोबर आपण त्यांना HIV माहिती देतो आणि HIV म्हणजे काय, रोग प्रतिकारशक्ती करणारा जो व्हायरस आहे म्हणजे विषाणू आहे, त्याची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण त्यांना गोळ्या औषधं पण चालू करतो। अशा प्रकारची त्यांना आपण आरोग्यविषयक माहिती देतो। त्याचबरोबर सिफिलिस जो गर्मीचा आजार आहे त्याच्याबद्दल पण आपण त्यांना माहिती देत असतो। त्याचबरोबर त्यांना एक प्रोटेक्टिव्ह ॲक्शन काय असतो, प्रिव्हेन्शन म्हणजे काय ते म्हणजे कंडोम वापरणं, याबाबत आपण त्यांना खूप चार त्यांना माहिती देत असतो। योग्य ती पद्धत काय असते कंडोम वापरण्याची ती त्यांना आपण माहिती देत असतो। खरं तर ही खूप एक गुंतागुंतीची गोष्ट आहे की प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचणं हे आम्हाला अशक्य आहे, म्हणून आम्ही काय केलं होतं की ज्या महिला ज्या सेक्स वर्कमध्ये ॲक्टिव्हिट आहेत अशा महिलांना आम्ही पियर म्हणून निवडलं। ते पियर म्हणजे कोण की स्वतः ती महिला त्या समुदायामधली आहेत, स्वतः महिला त्या महिलांना ओळखती, स्वतः ती महिला आपल्या संस्थेसोबत काम करायला तयार आहेत, स्वतः महिला ती पुढाकार घेऊन सर्व महिलांशी संवाद करायला तयार आहेत, अशा महिलांना आपण निवडतो काम करण्यासाठी। मग ती स्वतः पियर लीडर जी आहेत ताई ती स्वतः महिलांपाशी जाते, त्यांच्यासोबत परिचय करून घेते, संवाद वाढवते, तिचा रॅपो एस्टॅब्लिश करते आणि त्यानंतर ती आपल्या संस्थेला कळविते। एकदा आपल्या संस्थेला ते कळवल्यानंतर आपण त्या महिलेसोबत संवाद साधतो आणि त्या महिलेला आपली पूर्ण स्नेहालय संस्थेची माहिती देत असतो, आपण काय काम करतो काय नाही, महिलांबाबतचे आपले पुनर्वसनचे काय काय प्लॅन आहेत ते आपण त्यांच्यासमोर मांडतो आणि त्याबाबत त्यांना अवेअर करतो। आणि एकदा महिलांना वाटतं की नाही मला आता धंदा सोडून आपण स्नेहालयाच्या परिवारासोबत जोडलं गेलं पाहिजे, मग अशा महिलेला आपण त्यातून बाहेर करण्याचा प्रयत्न करतो। अजूनही समाज पाहिजे त्या प्रकारे त्यांना स्वीकारत नाहीत, कारण की हाच समाज दिवसा त्यांना शिवे देतो आणि रात्री त्यांच्यापाशी जाऊन शरीर संबंध करतात, त्याच्यामुळं समाजाला असं वाटतं की ही एक खेळणी एक भाऊलं आहे आणि ते भाऊलंसोबत खेळण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि तो आम्ही खेळायला पाहिजे असं समाजाला वाटतंय, पण त्या भाऊला जवळ करणं किंवा त्यांना ऍक्सेप्टन्स देणं ती सुद्धा एक आपली आई किंवा बहीण असू शकते असे त्यांना वाटत नाही आहे अजूनही। त्याच्यामुळं तो जी महिला आहे ती अजून पण समाजापासून लांब लांब आहे, त्यांना जवळ करण्याच्याकरिता प्रयत्न केला तर ते येत नाहीत, कारण की समाज त्यांना अजूनही स्वीकारत नाही आणि त्यांना न स्वीकारल्यामुळे अजून ते समाजाच्या एक कानाकोपऱ्यात पडली. सर्वोच्च न्यायालयाने पण एक निकाल दिला होता की त्याच्यामध्ये प्रत्येक महिलेला संरक्षण दिलं पाहिजे, तिचं पुनर्वसन केलं पाहिजे. त्यासाठी प्रशासन, तहसीलदार, व्यावसायिक प्रशिक्षण देणारे संस्था, नगर परिषद, ग्राम पंचायत असेल तर ग्रामपंचायतचे लोक, त्यांनी प्रत्येकांनी त्या महिलांसोबत संवाद करून त्यांना काय हवंय काय नाही त्यांचा सर्वे केला पाहिजे. आणि त्यांच्या सर्वेनुसार जो अहवाल आला असेल त्या अहवालानुसार त्यांना प्रत्येक गोष्ट दिली पाहिजे. जर का एखाद्याला घर पाहिजे असेल त्यांना घरकुल योजना राबवली पाहिजे, एखाद्याला काम पाहिजे असेल तर त्यांना DRDA मार्फत काम दिलं पाहिजे, कुणाला जर का शिक्षण पाहिजे असेल तर त्यांना शिक्षण विभागामार्फत शिक्षण दिलं पाहिजे, त्यांना कुठं काम पाहिजे असेल तर नगर परिषदमार्फत त्यांना काम दिलं पाहिजे, अशा विविध प्रकारचे त्यांना सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले आहेत. आणि त्याप्रमाणे आता बऱ्यापैकी प्रत्येकावरती काम होताना दिसत आहेत. पण जसं मी सांगितलं की समाजाचा ऍक्सेप्टन्स नाहीये, जोपर्यंत समाज स्वीकारत नाही तोपर्यंत महिला पण त्यातून बाहेर पडायला तयार नाहीयेत. अशा काय महत्व ड्रॉबॅक आहे, त्याच्यामुळे समाजाने स्वीकारला पाहिजे. ती सुद्धा आपली एक बहीण किंवा महिला आई असू शकते, अशा प्रत्येकाने समाजाने स्वीकारला पाहिजे, तर तेव्हा ते महिला बाहेर पडतील आणि एक समाजाच्या मुख्य प्रवाहात ते येतील.
2: मंडळी, आपण सुद्धा या घटकांना आपल्या समाजामध्ये सामावून घेतलं पाहिजे आणि त्याच पद्धतीनं त्यांना एक आदर सन्मान देणं, त्यांना सुद्धा समाजामध्ये एक आदराचं स्थान देणं हे आपलं कर्तव्य आहे. तर मंडळी, अशाच गोष्टींसोबत आपण भेटणार आहोत थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात, तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
4: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.
1: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, पावसाळा आला की बाहेर फिरण्यावरती अनेकदा मर्यादा येत असतात बरं का, पण याचा अर्थ कंटाळा आला पाहिजे असं नाहीये. घर बसल्या अनेक छंद जोपासता येतात आणि त्यापैकीच पुस्तक वाचन हा एक उत्तम पर्याय. एखादं प्रेरणादायी पुस्तक किंवा कादंबरी तुमचा दिवस अत्यंत सुंदर बनवू शकते. चित्रकला, हस्तकला, विणकाम, भरतकाम, डायरी लेखन किंवा नवीन पाककृती शिकणंही उत्तम पर्याय आहेत. तसंच ऑनलाईन कोर्सेसद्वारे नवीन भाषा, संगीत किंवा एखादं कौशल्यसुद्धा शिकता येऊ शकतं मंडळी. त्यामुळं कसं आहे की छंद केवळ वेळ वाया घालवण्यासाठी नसतात, तर ते मन प्रसन्न ठेवतात, सर्जनशीलता वाढवतात आणि तणाव कमी करतात. म्हणूनच या पावसाळ्यामध्ये मोबाईल स्क्रोल करण्याऐवजी एखादा नवीन छंद जोपासून बघा आणि अशाच नवनवीन टिप्ससाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, सुपर हिरो म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर विशेष शक्ती असलेले व्यक्ती येतात बरं का. पण खरं सांगायचं ना तर अनेक महिला रोज त्यांच्या आयुष्यामध्ये सुपर पॉवर दाखवत असतात. घर, नोकरी, मुलं, कुटुंब, नाती आणि स्वतःची वेगळी स्वप्न या सगळ्यांचा समतोल साधणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. महिलांची सहनशीलता, संवेदनशीलता, वेळेचं व्यवस्थापन, संकटामध्ये शांत राहण्याची क्षमता आणि अनेक कामं एकाच वेळी सांभाळण्याचं कौशल्य हे त्यांचे खरे सुपर पॉवर्स आहेत. या शक्ती दिसत तर नाहीत, पण प्रत्येक कुटुंब आणि समाज मजबूत बनवण्यात त्यांचा फार मोठा वाटा असतो. आणि म्हणूनच आज स्वतःच्या या सुपर पॉवर्सची जाणीव करून घ्या आणि स्वतःचं कौतुक करायला मात्र तुम्ही विसरू नका. अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज अनेक महिला घर आणि करिअर या दोन्ही जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडतायत, पण हे शक्य का होतंय? तर यामागे सर्वात महत्वाचा वाटा असतो तो म्हणजे योग्य टाइम मॅनेजमेंटचा. दिवसाची कामं आधीच ठरवणं, महत्वाच्या कामांना प्राधान्य देणं आणि त्याचसोबत शक्य असेल तिथे मदत स्वीकारणं हे फार गरजेचं आहे. प्रत्येक काम स्वतःच करायचं या विचाराऐवजी जबाबदाऱ्या वाटून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवणं, कारण स्वतःची काळजी घेणारी व्यक्तीच इतरांची काळजी चांगल्या पद्धतीनं घेऊ शकते. त्यामुळे मंडळी, या गोष्टींचा नक्की विचार करा, या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये अवलंबा आणि त्याचसोबत अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

हॅलो, नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, सौंदर्य म्हणजे नेमकं काय हो? हा प्रश्न प्रत्येक काळात वेगळं उत्तर देत असतो. पूर्वी साधेपणा, नैसर्गिक सौंदर्य आणि आत्मविश्वास यांना खूप महत्त्व दिलं जायचं. यानंतर काय आलं? तर गोरा रंग, विशिष्ट शरीर यष्टी आणि ठराविक मापदंडांना सौंदर्याचं प्रतीक मानलं गेलं. आणि आज मात्र परिस्थिती बदलतीये तर आता विविध रंग, आकार, वय आणि व्यक्तिमत्व स्वीकारलं जात आहे. खरं सौंदर्य हे केवळ चेहऱ्यात नसून ते विचारांमध्ये असतं. पण प्रत्येकच व्यक्तीला या गोष्टी पटतच असतील असं नाहीये. आत्मविश्वासात आणि वागण्यात असतं हे मात्र खरं सौंदर्य आहे. आणि ही जाणीव समाजाला व्हायला हवी आहे. काही जणांना होतीये, पण अजून सुद्धा याची जाणीव असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःला स्वीकारणं हे सर्वात जास्त सुंदर आहे. त्यामुळे मंडळी, तुम्ही जसे पण आहात, तुम्ही तुमच्या विचारांनी आणि तुम्ही तुमच्या वर्तनाने सुंदर होत असता. त्यामुळे जास्त करून या गोष्टींचा विचार करू नका की आपण कसे दिसतो, मी जाड आहे का, बारीक आहे का, काळी आहे का, गोरी आहे का. या गोष्टी महत्वाच्या नसतात. महत्वाचं असतं ते म्हणजे तुमचं असणं आणि तुम्ही कसे आहात हे पाहणं. तर मंडळी, अशाच नवनवीन गोष्टी जाणून घ्या आणि आत्मविश्वास तुम्ही स्वतःचा जपा. त्याचसोबत अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्ज वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण आपल्या स्नेहालयामधील काही हितचिंतकांचे वाढदिवस आहेत। तर आज वाढदिवस आहे गिरिजा पाटील यांचा। ह्या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेशी जोडलेले आहेत आणि यांच्या वाढदिवसानिमित्त यांना पूर्ण रेडिओ टीम कडून, स्नेहालय परिवाराकडून गिरिजा पाटील मॅडम तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत, मन उधान वाऱ्याचे, ते आपण ऐकूया।

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे वैशिली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आपल्या सर्वांना माहिती आहे स्नेहालय संस्था गेल्या अनेक वर्षापासून आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात विविध सामाजिक प्रकल्पांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. आज आपण स्नेहालय संचलित उडान प्रकल्प, मुक्तवाहिनी प्रकल्पाच्या मागील महिन्यातील कामाचा आढावा तसेच जून महिन्यातील नियोजित उपक्रमांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत या प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम सर.
1: नमस्कार सर.
2: नमस्ते.
1: उडान प्रोजेक्ट मध्ये त्याचबरोबर मुक्तवाहिनी हा एक प्रकल्प तुम्ही राबवतायत, मागील महिन्याचा कामाचा आढावा काय आहे?
2: उडान प्रकल्पाच्या माध्यमातून विविध विषयांवर काम केलं जातं आपल्याकडं. उडान हा प्रकल्प खास करून बालविवाह या विषयाला धरून काम करतोय. यामध्ये प्रामुख्याने आमचे जे उद्दिष्ट आम्ही ठरले आहेत की जनजागृती करणे, प्रतिबंध करणे आणि त्याचबरोबर पुनर्वसन करणे, आणि पुनर्वसनाच्या अंतर्गत आरोग्य, शिक्षण आणि स्वावलंबन अशा प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून उडान प्रकल्प हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काम करतोय. त्याचं लक्ष पूर्णपणे अहिल्यानगर जिल्हा 2027 पर्यंत संपूर्णपणे बालविवाह मुक्त जिल्हा करण्याच्या दृष्टिकोनातून त्या संदर्भाची वाटचाल उडान प्रकल्पाची सुरू आहे. याच अंतर्गत रित्या आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या विषयाला धरून काम करत असतो. यामध्ये प्रामुख्याने सध्याला आमची जी काही थीम आहे या मागच्या महिन्याची होती, त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही सपोर्ट ग्रुप्स आम्हाला तयार करायच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतोय सातमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं जे काही उद्दिष्ट आहे किंवा जो महत्वाचा आमचा उपक्रम चालू आहे तो माझे गाव बालविवाह मुक्त गाव, या अनुषंगाने विविध गावांना भेटी देणे, त्यामध्ये गावांच्या विविध प्रकारच्या समस्या समजून घेणे, त्याचा अभ्यास दृष्टिकोनातून पाहणी करणे, त्याचबरोबर संबंधित गावातील जे काही बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहेत, जसे ग्रामसेवक आहेत ते बालविवाह प्रतिबंधक असतात, त्यांची भेटी घेणे असेल, गावामध्ये बाल संरक्षण समिती असतात त्यांची भेटी घेणे असतात, असे विविध प्रकारचे कामं मागच्या महिन्यामध्ये आमचे झालेले आहेत. त्यामध्ये आम्ही आता तब्बल 222 गावांना भेटी दिलेल्या आहेत आणि विविध गावांना भेटी देत असताना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आपल्या उडान टीमला आलेले आहेत. मग त्यामध्ये प्रामुख्याने काही जोखीमग्रस्त कुटुंबाचाही आम्हाला भेट झालेली आहे, ज्या मुलींचे बालविवाह होण्याची शक्यता टाळता येते अशा कुटुंबांसोबतही आमचं चर्चासत्र त्या दरम्यान झालेलं आहे. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांसोबत सुद्धा आमच्या भेटी असतात. त्या दरम्यान अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ज्या किशोरवयीन मुली आहेत त्यांच्यासोबत संवाद सत्र असेल, अशा विविध प्रकारच्या माझे गाव बालमुक्त गाव या अभियानाअंतर्गत आता सध्या आमचं काम सुरू आहे. त्याचबरोबर आमचं तब्बल 34 केसेसमध्ये आम्ही हस्तक्षेप केलेला आहे बालविवाहाचा मागील महिन्यामध्ये, आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस आमच्या समोर आलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे त्यामधून कारण आमच्या समोर आलेले आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्या मुलींना पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातून बालकल्याण समितीसमोर सुद्धा सादर केलेले आहेत, त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातून वाटचाल सुद्धा सुरू झालेला आहे. तर या पद्धतीने प्रामुख्याने उडान प्रकल्प बालविवाह प्रतिबंधक अभियान आणि माझे गाव बालमुक्त गाव या अभियानांतर्गत खास करून काम यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे. त्याचबरोबर अंगणवाडी सेविका पाथर्डी तालुक्या हा अहिल्यानगर जिल्ह्यातला रेड झोन आहे, जो बालविवाहाचे जास्त प्रमाण ते आढळतात, कारण तिथं स्थलांतराचे प्रमाण जास्त आहे, उत्तोडी कामगारांचे कुटुंब त्या ठिकाणी जास्त प्रमाणात राहतात, यामुळे त्या ठिकाणी अनेक प्रकारचे लग्न बालविवाह होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तिथे जास्तीत जास्त आम्ही काम करतोय. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी या मागच्या महिन्यामध्ये खास करून अंगणवाडी सेविकांचं आम्ही वर्कशॉप आयोजित केलं होतं, त्यामध्ये साधारण 294 अंगणवाडी सेविका या त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आम्हाला ऐकायला मिळाले, आणि त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही त्यांना बालविवाह प्रतिबंधक अभियानाच्या अंतर्गत आम्ही त्या गावात कशा प्रकारे काम करायला पाहिजे, बालविवाह मुक्त गाव करण्यासाठीची अंगणवाडी सेविकाची भूमिका काय आहे, त्याचबरोबर गावातली बाल संरक्षण समितीचे ज्या सचिव आहेत मग त्या सचिव म्हणून ते काय काम करू शकतात, तर अशा प्रामुख्याने प्रमुख विषय घेऊन त्यामध्ये आम्ही प्रतिबंधकरित्या जागृती तयार केली. आणि महत्वाचा विषय म्हणजे अंगणवाडी सेविका हे सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून सुद्धा काम करत असतात गावामध्ये, त्यामुळे त्यांच्या अनुषंगाने त्यांनाही त्या विषयाची आम्ही जाणीव जागृती करून दिली आणि त्यामध्ये त्यांची भूमिका स्पष्ट करून देण्यामुळे अनेक प्रकारच्या गावामध्ये होणारे बालविवाह हे त्यांना लक्षात आले, आणि त्याचबरोबर त्यांना त्या बालविवाह विषयीचे गैरसमज असेल ते दूर केले, त्यांचे अनेक प्रकारचे प्रश्न समोर आले, त्या प्रश्नांचाही त्यांचं निरसन करण्यात आलं. अशा प्रकारे उडान प्रकल्पाच्या माध्यमातून मे महिन्यामध्ये अनेक प्रकारचे जे काही आम्ही टार्गेट ठरवलं होतं त्या पद्धतीने आम्ही अचीवमेंट केलेलं आहे. दुसरं म्हणजे मुक्तीवाहिनी हा प्रकल्प बालकांच्या संरक्षणासाठी काम करतो, मग बालकांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या असेल, संकटग्रस्त बालक असेल, काळजी आणि सुरक्षेची गरज असणारा बालक असेल, त्यांना मदतीसाठी 24 तास आणि 7 दिवस अशा प्रकारची हेल्पलाईन आपण स्नेहाले संचलित उडान प्रकल्प अंतर्गत मुक्ती वाहिनी सुरू आहे आणि त्या अंतर्गत नाईट राऊंड आमचे डेली चालू असतात. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बालकं आम्हाला मिळत असतात. त्याचबरोबर मुक्ती वाहिनीचा 1 मे या दिवशी वर्धापन दिन साजरा झाला. त्यामध्ये साधारण खास करून नगरचे गट विकास अधिकारी तथा त्याच्यामध्ये त्यांच्याकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा हे सुद्धा महत्वाचं पद आहे. देसले सर म्हणून आहेत ते सुद्धा आमच्या प्रामुख्याने आले होते. त्याचबरोबर जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी सुद्धा त्या कार्यक्रमाला येऊन त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. वर्षभराचा त्यांचा अनुभव जे आम्ही मुक्ती वाहिनी आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष हे संयुक्तरित्या काम करत आहेत त्या अनुषंगाने सुद्धा त्यांचा अनुभव त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर नगर तालुका बालविवाहमुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाची भूमिका बजावणारे आमचे मार्गदर्शक आणि सहकारी म्हणजे विस्तार अधिकारी जे आहेत जे चंद्रकांत खाडे सर हे सुद्धा यावेळेस उपस्थित होते आणि त्यांनीही खूप त्या मार्गदर्शन केलं आणि पुढील काळात बालविवाहमुक्त नगर तालुका करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला मार्गदर्शन सुद्धा या दरम्यान केलेलं आहे. अशा प्रकारे मुक्ती वाहिनीच्या 1 मेच्या दिवशी कार्यक्रम आम्ही साजरा करू शकलो आणि त्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही केसेसचे फॉलोअप घेतो आहोत. अनेक प्रकारच्या वेगळ्या मुलींसोबत मुक्ती वाहिनीच्या माध्यमातून आम्ही बोलत असतो कारण अनेकांना इमोशन सपोर्ट गायडन्स त्यांना गरज असते, भावनिक आधार त्यांची गरज असते. तर अशा वेळेस मुक्ती वाहिनी त्यांचा एक भावनिक आधार बनून त्यांना एक वेगळ्या प्रकारचा आधार देते आणि त्याबरोबर त्यांच्या मनातले काय गोष्टी आहेत चालू, त्यांच्यात काय गोंधळ उडालेला आहे या सगळ्या गोष्टींचं गायडन्स यावेळेस करत असतात. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे समुपदेशन आम्ही मुक्ती वाहिनीच्या माध्यमातून मुलं आणि मुलींचे आम्ही करत असतो. वेगवेगळ्या प्रकारचे स्वयंसेवक जोडलेले आहेत त्यांच्यासोबत डेली संवाद आम्ही त्या ठिकाणी करत असतो म्हणजे त्या अनुषंगाने आम्हाला चांगल्या प्रकारे काम करता येईल या दृष्टिकोनातून आता सध्या आम्ही मुक्ती वाहिनीच्या माध्यमातून काम करतो आहोत. पुढील महिन्याचा जर आम्ही जर विचार केला की पुढील महिन्यात खूप महत्वाचे काम आम्ही बजावणार आहोत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुक्ती वाहिनीच्या माध्यमातून प्रामुख्याने आम्ही नगर शहरातील प्रत्येक बाल संरक्षण समिती कशा प्रकारे स्थापन होईल, कशी ती सक्रिय राहील आणि प्रत्येक नगर तालुक्यातल्या नगर शहरातल्या बालक हा सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहणार आहे. त्याचबरोबर खास करून 12 जून या दिवशी बालकामगार दिन म्हणून साजरा होतो संपूर्ण याच्यामध्ये. तर त्या अनुषंगाने आमच्या मुक्ती वाहिनीचाही प्रामुख्याने त्याचा सहभाग असणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही विविध प्रकारच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जागृती निर्माण करणार आहोत. वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये जाऊन तिथे स्टिकर लावणार आहोत बालकामगाराच्या संदर्भातले की कोणत्या प्रकारचा बाल कामगार मिळणार नाही. जे शाळा बाह्य मुलं आहेत आता शिक्षणात आता शाळा सुरू होते तर अशा शाळा बाह्य मुला मुलींना पुन्हा शिक्षणात प्रवास कसा आणता येईल त्याचा शिक्षण विभागासोबत समन्वय साधून आम्ही काम करणार आहोत. त्यानंतर बालविवाहाच्या संदर्भात उडान प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही खास करून गावांना भेटी देत आहोत. त्याचबरोबर ग्रामसेवक असेल शिक्षक असेल त्यांची आम्ही कार्यशाळा सुद्धा आयोजित करणार आहोत. त्याचबरोबर आम्ही त्यामध्ये जे काही केसेस आता येत आहेत कारण केसेसचे प्रमाण वाढलेलं आहे उडान प्रकल्पाकडे कारण उडान प्रकल्पाकडे आता सध्या फक्त अहिल्यानगर जिल्ह्यातूनच येत नाही तर बीड असेल सोलापूर असेल पुणे असेल त्याचबरोबर सांगली असेल धुळे असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जिल्ह्यातून केसेस सुद्धा आता उडानची मदत घेते आहेत. तर अशा प्रकारे आम्ही पूर्णपणे कंबर कसलेले आहेत बालविवाह रोखण्यासाठी आणि त्याचबरोबर बालविवाहचा हस्तक्षेप करून त्यांना पूर्णपणे न्याय मिळवून देण्यासाठी त्या दृष्टिकोनातून त्यामुळे उडान प्रकल्प हा चांगल्या प्रकारे आता काम करत आहे आणि इथून पुढे आता करणार पण आहे आणि पुढीलचं एकदम सूक्ष्म पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं आहे. त्याचबरोबर ज्या उडान प्रकल्पात काम करणारी टीम आहे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं आम्ही प्रशिक्षण देत असतो कायद्याचं असेल त्याचबरोबर काम करत असताना येणार अडथळ्यावर कसं ओव्हरकम करायचं त्या संदर्भात असेल या महिन्यात सुद्धा काही प्रशिक्षणाचे आयोजित केलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही ते प्रशिक्षण सुद्धा टीमला देणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे आमचं ऍडमिन स्तरावरच काम चालतं प्रशासकीय धोरणावर काम चालतं त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही काम करणार आहोत. प्रत्येक गावात कशी जनजागृती राहील आणि प्रत्येक गावात एक प्रत्येक मुलगी कशी सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून सातत्यपूर्वक प्रत्येक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तथा ग्रामसेवक यांच्यासोबत सातत्यपूर्वक समन्वय साधून मग ते प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या समन्वय असेल त्याप्रमाणे साधून प्रत्येक गावात मुलीचा बालविवाह होणार नाही याची दक्षता घेणार आहे. तर या पद्धतीने जून महिन्यात एक चांगल्या प्रकारे आम्ही काम करणार आहोत.
1: खूप छान नियोजन केलं आहे सर. जसं की तुम्ही म्हणताय बालविवाह मुक्त गाव हे तुम्ही अभियान राबवत आहात आणि त्यामध्ये अभियान राबवताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या, यामध्ये तुम्हाला कोणी सपोर्टिव्ह होतं का?
2: त्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी आमच्या समोर येत असतात. त्यामध्ये स्थानिक लोक आमच्यासाठी खूप मदतीसाठी असतात मग अनेक त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असेल मग ते तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी सुद्धा गावकऱ्यांनी आम्हाला खूप काही मदत केलेली आहे. आमची टीम ज्यावेळेस गाव भेटीला जाते तर अशा वेळेस गाडी खराब होणे किंवा गाडीच्या मध्ये बिघाड होणे किंवा अनेक वेगळ्या प्रकारच्या तांत्रिक अडचणी निर्माण होते तर यावेळेस स्थानिक जे काही नागरिक आहेत त्यांच्याकडून आम्हाला सातत्यपूर्वक एक चांगली मदत भेटली. त्यामध्ये अनेक प्रकारचं काम करत असताना बालविवाह रोखत असताना अनेकांचा गैरसमज असतो की अनेक मुलींचं आयुष्य का उद्ध्वस्त करायचं, गरीब कुटुंबांना का त्रास द्यायचं, का अशा वेळेस सुद्धा त्यांची मानसिकता चेंज होण्यासाठी आम्ही आज करून काम करतो. अनेकांचा रोष आमच्या टीमवर असतो, पण त्यावेळेस त्यांना शांततेने समजून सांगण्याचा दृष्टिकोन आम्ही त्याच्यावर आम्ही बऱ्यापैकी मात करत असतो त्या अडचणीवर सुद्धा. अशा विविध प्रकारच्या एक सामान्य अडचणी आमच्या समोर असतात, पण त्या अडचणी सहजरित्या आम्ही सोडू शकतो एवढं आम्ही सक्षम तयार झालेलो आहोत उडानच्या माध्यमातून. त्याचबरोबर उडान प्रकल्पाच्या आणि मुक्त वाहिनीच्या प्रकल्पाच्या माध्यमातून सर्व नगरकर नागरिकांना आवाहन करण्यात येतं की कोणालाही असं काम करायला आवड आहे की त्यांना उडान प्रकल्पासोबत काम करून आवड असेल तर आम्ही एक बालरक्षक हे कन्सेप्ट तयार केलेले आहे. ते कोणीही त्याच्यासाठी उडानसोबत काम करण्यासाठी बालरक्षक बनवू शकतं आणि प्रत्येक गावातील बालकाला कसं सुरक्षित करता येईल, कशा प्रकारे आपल्याला त्याला अडचणीतून बाहेर काढता येईल या दृष्टिकोनातून त्याच्यावर काम त्यांना करता येऊ शकतं. कुठेही बालविवाह होत असेल, संकटग्रस्त बालक असेल कुठेतरी, कोणत्याही ठिकाणी देवावरच अवस्थित बालक किंवा मुलगी फिरत आहे आणि कोणत्याही अडचणीत आहे, तर अशा वेळेस तुम्ही बालरक्षकाची भूमिका बजावून आमच्या उडान हेल्पलाईनला फोन करू शकतात. उडान हेल्पलाईनचा नंबर 90110064695, पुन्हा एकदा ऐका 90110064695, किंवा तुम्ही चाइल्ड हेल्पलाईनलाही फोन करू शकता 1098 या क्रमांकावर. तर अशा प्रकारे बालरक्षकाची भूमिका तुम्ही बजवावी आणि आपला अहिल्यानगर जिल्हा बालविवाह मुक्त आणि बाल अत्याचार मुक्त करावा या दृष्टिकोनातून पुढाकार घेऊन प्रत्येक व्यक्ती हा बालरक्षक कसा बनेल या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे. म्हणून प्रत्येक नागरिकांना आव्हान आहे की आपण बालरक्षक बना आणि आपला अहिल्यानगर जिल्हा बाल अत्याचार मुक्त करा, तर या दृष्टिकोनातून आव्हान करेल.
1: खूप छान सर, थँक्यू.
0: सर, उडान प्रकल्प आणि मुक्त वाहिनी प्रकल्पाच्या कामाची महत्त्वपूर्ण माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आत्ताच आपल्यासोबत होते स्नेहालय संचालित उडान प्रकल्प व मुक्त वाहिनी प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम सर. समाजातील प्रत्येक बालक सुरक्षित, शिक्षित आणि सक्षम व्हावे यासाठी आपण सर्वांनीही आपली जबाबदारी ओळखून योगदान देणे गरजेचे आहे. तर नगरकर, इथे वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: माय नेम इज अँथनी गोन्साल्विस. राईट, माय नेम इज अँथनी गोन्साल्विस.

0: चाहे चली आए, जिसे मेरी याद आए जब चाहे चली आए, रूप महल प्रेम गली खोली नंबर 420।
1: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: मंगळवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे नगरकर. आज आपण स्नेहालय संचलित स्नेहस्पर्श प्रकल्पाच्या मागील महिन्यातील कामाचा आढावा तसेच जून महिन्यातील नियोजित उपक्रमांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत या प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक चंद्रकांत शेंबडे सर. नमस्कार सर.
2: तर सर, आपण मागील महिन्यामध्ये आपल्या कामामध्ये काही अडचणी आल्यात का, त्या तुम्ही कशा सोडवल्यात आणि कशा प्रकारे काम केले?
3: मागील महिन्यामध्ये साधारणतः मुलांना ती शाळेला सुट्टी असल्यामुळे मुलांचं जे उन्हाळी शिबिर असेल त्याचं नियोजन आम्ही केलं होतं. मुलांना आपल्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत, जसं की आपल्या मुलांना लेक्चर असतील, गेस्ट लेक्चर असतील, करिअर ओरिएंटेड प्रोग्राम असतील, त्याचं आम्ही नियोजन केलं होतं आणि मुलांसाठी वेगवेगळे सेशनही केले होते. तसंच आपल्या शुभंकर कांबळे आणि मोहना कांबळे यांच्या मार्फत राजा छत्रपती राजा शिवाजी या चित्रपटाचं देखील नियोजन केलं होतं, जो मुलांनी थिएटरला जाऊन त्याचा एन्जॉय केला.
2: अच्छा, तर सर आपण हा चित्रपट दाखवलाय तर मुलांच्या प्रतिक्रिया काय होत्या?
3: खूप भारी आहे. म्हणजे काय होतं की कुटुंबातील मुलं असतील, मध्यमवर्गीय कुटुंब असेल किंवा गरीब कुटुंब असेल, यांच्या कुटुंबातील मुलं जे असतात ते सिनेमाला जाऊन चित्रपट पाहतात, तिथल्या वस्तू खरेदी करतात आणि तिथे जाऊन पाहण्यात एक वेगळा आनंद असतो. तसं मुलं आपल्या प्रकल्पात पण चित्रपट पाहतात, परंतु तिथे थिएटरला जाऊन पाहण्याची जी मजा आहे ती वेगळी असते आणि ती मुलांनी मजा टाकली. तर त्या ठिकाणी मुलं गेल्यानंतर मुलं खुश होती. तिथलं ते सगळं वातावरण असेल, तिथल्या चित्रपटाचा जो माहोल असेल, ते सगळं बघून मुलं प्रफुल्लित झाले आणि मुलांना शिवाजी महाराजांच्या प्रेरणा पट आहे तो पाहून मुलं त्याच्यातून नक्कीच प्रोत्साहित होतील असं वाटतं.
2: नक्कीच सर. आणि सर, आता मुलांना सुट्ट्या लागल्या होत्या, त्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज लर्न केल्या?
3: आता आपण सुट्ट्यामध्ये आम्ही मोस्टली म्हणजे कोणतेही ऍक्टिव्हिटीज नाही करता मुलांना. आम्ही आता आपल्या संस्थेचे विश्वस्त जे आहेत प्रांशी मुळे मॅडम यांच्या मार्फत आजपासून आपण वाचन उपक्रम आयोजित करतोय. त्याच्यापूर्वी आपण मुलांच्या म्हणजे ज्या हे करिअर ओरिएंटेड प्रोग्राम असतील, मुलांचे छोटे छोटे खेळ असतील, मुलांना चित्रपट दाखवणे असेल, या गोष्टीवरती आम्ही फोकस केलं.
2: अच्छा. आणि सर, आता सध्या आपली 15 जून पासून शाळा सुरू होणार आहे, तर त्याचे तुम्ही नियोजन कसं केलंय? विद्यार्थ्यांचं तुम्ही म्हणजे त्यांचा पहिलाच दिवस आहे, तर त्या दिवशी तुम्ही काय करणार आहात त्यांना शाळेमध्ये पाठवताना?
3: ताई, खूप भारी प्रश्न विचारला तुम्ही, कारण प्रत्येकाला ना म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक वर्षाचा शाळेचा पहिला दिवस खूप संस्मरणीय असतो किंवा आठवणी राहणार असतो. तर यावर्षी आम्ही मुलांचे औक्षण करतो, जे स्कूल बस आहे त्या स्कूल बसला सजवतो आणि मुलांना शाळेत सोन्यासाठी केअरटेकर असतात, ते केअरटेकर असतात आणि विशेषतः नवप्रवेशी जी बालके असतात बालगृहामध्ये, तर त्यांना शाळेपर्यंत पोहोचवतो, तिथल्या शिक्षकाची ओळख करून देतो, अशा पद्धतीचं नियोजन करतो.
2: अच्छा. आणि सर, जसं की तुम्ही म्हणताय ते आभूषण वगैरे करताय, तर तेव्हा सर्वांची प्रतिक्रिया काय असतात?
3: ते मुलांना एक छान वाटतं की जसं की आता आपल्या संस्कृतीमध्ये आहे की कुठेही चांगल्या गोष्टीसाठी चाललं बाहेर, म्हणजे पूर्वी जसं युद्धाला चालले असतील किंवा कुठल्या मोहिमेला चालले असते, तर आपण ओवळून किंवा औक्षण करून पाठवायचं, तसं ते एक त्यांच्या आयुष्याच्या एक महत्वाच्या मोहिमेवरती चाललेत असं वाटतं. म्हणजे ते कर्मचाऱ्यांमध्ये भावना असते आणि मुलांना पण आपण एक वेगळ्या ठिकाणी जातो त्याचं मुलांना पण हे दिसतं.
2: आणि सर, सध्या आपल्या इथे किती मुलं आहेत?
3: आता सध्या 72 मुलं आहेत.
2: अच्छा. आणि सर्व मुलं आपल्या शाळेमध्ये जातात की काही छोटे आहेत असे काही आहेत?
3: सर्व मुलं शाळेमध्ये जातात, एकदम जे छोटे आहेत ते प्री स्कूल मध्ये जातात, बाकीचे सगळे वेगवेगळ्या शाळा कॉलेजेस या ठिकाणी जातात.
2: या महिन्यामध्ये तुम्ही काय काय काम करणार आहेत?
3: आम्ही मुलांच्या शैक्षणिक ऍडमिशन बाबत, जे नवप्रवेशित मुलं आहेत त्यांच्या शैक्षणिक ऍडमिशन बाबत आमचं नियोजन आहे. मुलांना शाळेचे असेल तर त्याचं नियोजन आहे. परत वाचन उपक्रम ह्या महिन्यात महत्वाचा आम्ही राबवणार आहोत. आणि आपलं इंटरनॅशनल योगा डे जो आहे तो ह्या महिन्यामध्ये आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. परत शाहू महाराजांच्या जयंतीचं नियोजन आहे. अशा पद्धतीचं नियोजन आहे या महिन्यात.
2: अच्छा सर, वाचन कट्टा हा तुम्ही सुरू केलाय, तर त्यामागची काही प्रेरणा होती का?
3: त्याच्यामध्ये सध्याचं जे जग आहे किंवा सध्याचं जे आहे, तर ते म्हणजे सगळं सोशल मीडियाचं वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये वाचनाचा जो वेग आहे, तर त्याच्यामध्ये मुलांचे किंवा सर्वसामान्य वाचनाचा जो हे आहे तो मंदावलेला आहे वेग. वाचनाकडे दुर्लक्ष होते. तर संस्थेतील मुलांकडे जरी मोबाईल नसले तरी त्यांचा वाचनाकडे ओढा वाढावा आणि मुलांनी वेगवेगळी पुस्तकं वाचण्याचा आनंद घ्यावा यासाठी हा उपक्रम चालू केला आहे. ह्याच्यामध्ये संस्थेचे विश्वस्त आदरणीय प्रांशी मुळे मॅडम त्या ऍक्टिव्हिटी मेंटर करणार आहेत या जून महिन्याभर.
2: खूप छान सर की तुम्ही मुलांचं एक उत्कृष्ट पद्धतीने त्यांना शाळेमध्ये पाठवण्याचं एक तुम्ही नियोजन केलं आहे, त्याचबरोबर वाचन कट्टा जो आहे तुमचा आता तुम्ही लर्न करणार आहात. अगोदर आपलं कसं काम चालत होतं आणि आता कोणत्या दिशेने चालतंय?
3: विद्यार्थी दशेत आहे ना की सहामाही परीक्षा, तिमाही परीक्षा, वार्षिक परीक्षा असते. परंतु आम्हाला मुलांच्या क्षेत्रात काम करताना आमची क्षणोक्षणी परीक्षा असते, म्हणजे पुढच्या क्षणाला काय होईल काय सांगता येत नाही. तसं हे सगळे चॅलेंज घेऊन आम्ही काम करत असतो आणि ह्यातून जेवढं मुलांच्या बेटरमेंटसाठी काम करता येईल तेवढं काम करण्याचा मी प्रयत्न करत असतो.
2: नक्की सर, थँक्यू सो मच सर.
3: थँक्यू.
1: मंडळी आत्ताच आपल्या सोबत होते स्नेहस्पर्श प्रकल्पातील प्रकल्प व्यवस्थापक चंद्रकांत शेंबडे सर. त्यांनी मागील महिन्याच्या कामातील आढावा, त्याचबरोबर जून महिन्याचे नियोजन याबद्दल आपल्याला माहिती सांगितली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेही वार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, आज आपण स्नेहले संचलित स्नेहाधार प्रकल्पाच्या मागील महिन्यातील कामाचा आढावा तसेच जून महिन्यातील विविध उपक्रमांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहे स्नेहाधार प्रकल्पाच्या प्रकल्प व्यवस्थापिका विद्या घोरपडे मॅडम. मॅडम, रेडिओ नगरच्या स्टुडिओ मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे.
1: नमस्कार मॅडम.
2: नमस्कार
1: मॅडम. आपण स्नेहाधार प्रकल्पामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहात, तर मागील महिन्यामध्ये तुमच्या प्रकल्पामध्ये कशा प्रकारे कामकाज केले आहे?
2: मागील महिन्याचा स्नेहाधार प्रकल्पाचा आढावा जर बघितला तर आम्ही सर्वात मोठा इव्हेंट म्हणजे फॅमिली डे सेलिब्रेट केला.
1: अच्छा.
2: आपल्या शेल्टर होम मध्ये राहणाऱ्या सर्व पीडितग्रस्त महिला असतील किंवा अनाथ मुली असतील त्यांना कुटुंबाचा फील देण्याचा प्रयत्न आपण सर्व आपले वरिष्ठ मंडळी असतील किंवा देणगीदार असेल यांच्यासोबत एक छानसा प्रोग्राम आयोजित करून आपण पालकांचा सहवास लाभार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आपण कम्युनिटी वर्क काम केलं आहे ज्यामध्ये महिलांच्या अवेअरनेस संदर्भात हेल्थ सेशन आपण दोन घेतले, त्यामध्ये जवळजवळ 650 महिलांची आरोग्य तपासणी आणि त्यांच्यात ब्रेस्ट कॅन्सर बाबतचं अवेअरनेस करण्याचं आपण काम केलं. त्याचबरोबर इंटरव्हेन्शन जर म्हणाल तर आपल्याकडे मानसिक आरोग्य खराब झालेल्या महिलांचा अनुभव आपल्याकडे 2 महिला आल्या होत्या मागच्या महिन्यात, तर त्यांच्या रिहॅबिलिटेशन साठी आपण काम करत आहोत. हा आपला मागच्या महिन्याचा कामाचा एकंदरीत आढावा होता.
1: आपण जे महिलांचं ब्रेस्ट कॅन्सर वगैरे त्यावर जे काही तुम्ही हे घेतलंय सेशन, तर त्याचा तुम्ही पुन्हा फीडबॅक घेतलाय का?
2: कसं आहे, आपण जे आपल्याला पेशंट तिथे सिम्टमॅटिक आढळतात त्यांच्याशी तर आपण कनेक्ट होतो आणि त्यांना पुढील ट्रीटमेंटसाठी आपला इश्यू मॅडम त्यांच्यासोबत कनेक्ट करतो. त्याचबरोबर आपला मुख्य उद्देश असा असतो की प्राथमिकरित्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय आणि त्याचं भारतातील प्रमाण काय आहे, त्याचे सिम्पटम्स कसे असतात, स्वतः आयडेंटिफाय तुम्ही कसं करू शकतात याबाबतचं अवेअरनेस करणं हा आपला मुख्य उद्देश असतो.
1: अच्छा. आता जसं तुम्ही म्हणलं फॅमिली डे सेलिब्रेशन केलंय, तर त्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही कशा प्रकारे तयारी केली होती?
2: फॅमिली डे सेलिब्रेशन मध्ये आपले जे सर्व लाभार्थी गट आहे ते अंडर 18 मधील असेल किंवा अबव 18 मधील असेल, ज्यांचे पालक आहेत, बायोलॉजिकल पालक नसतील पण कोणी आत्या मामा काका आहेत त्यांचा सहवास त्यांना लाभावा अशा सर्व पालकांना आपण कार्यक्रमासाठी इन्व्हाइट केलं होतं. त्याचबरोबर जे कर्मचारी केअर टेकर म्हणून काम करतात आणि तेही कुठेतरी मुलांचे पालकच आहेत त्यांनाही आपण या प्रोग्राम मध्ये सर्व एकत्रित येऊन सेलिब्रेट केलं होतं. त्या अनुषंगाने आपण वेगवेगळे फनी गेम्स असतील ज्यामध्ये मुलांच्या आणि पालकांची एकत्रित ऍक्टिव्हिटी असेल, त्यांचा एकमेकांचा वेळ एकमेकांसोबत स्पेंड होईल अशा ऍक्टिव्हिटी, त्यानंतर एक छानसा भोजनाचा आस्वाद आणि फॅमिली संदर्भात आपले जे कोणी संस्थेचे पालक असतील किंवा वरिष्ठ असतील त्यांच्याकडनं एक मुलांना मार्गदर्शन पर सत्र असं आपण फॅमिली डेचं आयोजन केलं होतं.
1: ओके, खूप छान मॅडम की लाईफ कशी असते याबद्दलचं मार्गदर्शन करताय. त्याचबरोबर या महिन्यामध्ये काही नियोजन आहे?
2: या महिन्याचं नियोजन जर म्हणाल मॅडम तर 21 तारखेला आपलं मेडिटेशन डे आहे आणि आपण प्लॅन करतोय की 24 तास जेव्हा पीडित घटकांसाठी काम केलं जातं त्यावेळी बऱ्याच कर्मचाऱ्यांची मानसिक त्यात बदल होतो, मानसिक आरोग्य देखील स्ट्रेसफुल होतं. तर आपण प्लॅन करतोय की पूर्ण स्नेहालय परिवार मिळून 21 तारखेला आपण मेडिटेशन डे सेलिब्रेट करणार आहोत ज्यामध्ये आपण एक चांगले प्रशिक्षक बोलवणार आहोत. मुलांचं आणि कर्मचाऱ्यांचं सर्वांचं एकत्रित मेडिटेशन करण्याचं प्लॅन करत आहोत. त्याचबरोबर जून महिना येतो आहे, जून महिन्यामध्ये बऱ्याच पालक असतील किंवा लाभार्थी असतील ज्यांचं आता स्कूल गोईंग डे सुरू होतील, कॉलेज स्कूलला जायचं आहे, त्यांचे एज्युकेशनल प्लॅन आपल्याला करायचे आहेत, वेगवेगळ्या स्कूल कॉलेजेसला व्हिजिट द्यायची आहे, नवीन वर्गामध्ये आपल्या मुलांचं आणि लाभार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी आपण ऍक्टिव्हिटीज करणार आहोत, किंवा आपल्याच संस्थेतून जे मुलं पहिल्यांदा आता स्कूलमध्ये जाणार आहेत त्यांचं शिक्षण क्षेत्रात वेलकम करण्यासाठी छोटस सत्र आपण आयोजित करत आहोत. त्याचबरोबर जे कम्युनिटी वर्क आपण करत असतो वेगवेगळ्या गावांवरती, तर वेगवेगळ्या स्कूल सोबत टाय करून देखील जे नवीन मुलं इनरोल होणार आहे किंवा जे मुलं दुसऱ्या वर्गात जाणार आहे त्यांचं वेलकम एक चांगल्या आनंदी पद्धतीने आपण कसं करू शकतो यासाठी आम्ही उपक्रम प्लॅनिंग करत आहोत. मागच्या महिन्यात जे आपल्याकडे मानसिक आरोग्यात बिघाड झालेले आलेले लाभार्थी आहेत त्यांचं वेल रिहॅबिलिटेशन आपण करू शकतो याच्या इन प्रोसेस मध्ये. रेग्युलरली जी आपली हेल्पलाईन चालते त्या माध्यमातून जे काही आपल्याकडे मदत मागणारे व्यक्ती येतील त्यांच्यासाठी तर आपलं कंटिन्युअसचं काम चालूच राहील.
1: नक्कीच मॅडम, खूप छान. तर मॅडम, आपल्याशी जर कोणाला इतरांना संवाद साधायचा असेल किंवा काही हेल्प पाहिजे असेल तर तुमच्याशी संवाद कसं साधू शकतात?
2: मॅडम, आपली हेल्पलाईन चालते जी 24/7 चालते, जिचा नंबर आहे 90113636000. तर ज्यांना कुणाला मदतीची गरज असेल किंवा सहज बोलायचं असेल ते या नंबरवरती फोन करू शकतात, जी आपण 24 तास कधीही त्यांना प्रतिसाद देत असतो. परत एकदा सांगते, आपला हेल्पलाईन नंबर आहे 90113636000.
1: थँक्यू मॅम.
2: येस येस, थँक्यू
0: मॅडम. स्नेहधार प्रकल्पाच्या कार्याची आणि आगामी उपक्रमाची महत्वपूर्ण माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, समाजातील गरजू आणि संकटग्रस्त व्यक्तींना आधार देण्यासाठी स्नेहधार प्रकल्प सातत्याने कार्यरत आहे. या कार्यात समाजाचा सहभाग आणि जागरूकता तितकीच महत्वाची आहे. आज आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये आपण स्नेहालयातील काही प्रकल्पांविषयी माहिती ऐकली आहे. मागील महिन्याचा आढावा, त्याचबरोबर जून महिन्याचे नियोजन याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा केली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्ते, मेरा नाम इप्सिता रॉड्रिक्स है। 90.4 रेडियो नगर पे सुनते रहिए आवाज तुमशा।
1: वेलकम बैक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी अर्ज वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपारच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची। माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती, तर रहा आमच्या सोबत कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठीच। तर नगरकर सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम। यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, त्याचबरोबर महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेटचा रंगतदार संगम। आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत आरजे अनु। त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 नगर डायरी या शोमध्ये शिलालेख अभ्यास सतीश सोनवणे यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत। आपल्या सोबत असणार आहेत आरजे अनु। त्याचबरोबर रात्री 9 वाजता चिरंतन गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत। ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता त्यांचीच काही विशेष गाणी आपण ऐकणार आहोत। सादर करते आहेत श्रीकृष्ण कुलकर्णी। नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे। यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची। पुन्हा भेटूया नव्या उत्साहासोबत, नव्या विषयासोबत। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.
1: ए बाई,

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

रेडिओ नगर 90.4 एफएम वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: बदन पे सितारे लपेटे हुए

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे,
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।

0: नमस्कार नगरकर, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये. आणि ऑलमोस्ट 4 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये. गुड इव्हनिंग करते आहे खूप मनापासून. आणि आज आहे 2 जून 2024 आजची तारीख. आणि आज आहे वार, मंगळवार. आपल्या या छान दिवसाला सुरुवात झालेली आहे. इव्हिनिंगला सुद्धा आपण एनर्जेटिक सुरुवात करणार आहोत. आणि कुठेतरी ना जून महिन्याला सुरुवात झाली, त्यामुळे आपल्या सगळ्याच नगरकरांची मानसिकता ना कुठेतरी बदलत चालली आहे वातावरणासंदर्भात, असं म्हणणं फारसं वावगं ठरणार नाही. कारण सध्या मे महिना तर संपलेला आहे आणि खूप उकाडा जो आपल्याला मे महिन्यामध्ये जाणवत होता आणि प्रचंड उष्णता, तापमान जे आहे ते वाढत होतं, ते कुठेतरी जून महिन्याच्या सुरुवातीच्या या दिवसांपासून हळूहळू कमी जाणवत आहे. आणि त्याचबरोबर कुठेतरी थोडंसं आल्हाददायक वातावरण सुद्धा आपण अनुभवतो आहोत. अगदी रात्री पहाटे चांगलाच गार वारा जो आहे तो आपल्याला जाणवतो आहे आणि कुठेतरी तापमान हळूहळू कमी होत आहे याची जाणीव आपल्या सगळ्या नगरकरांना होती आहे. सो हे खूप छान आहे. जून महिना सुरू झाला की आपसुकच आपल्याला वेध लागतात ते मान्सूनचे. मान्सून कधी येणार आणि या कडक 2 ते 2.5-3 महिने आपण जे काही उष्णतेमध्ये काढलेले आहेत, या उष्ण वातावरणामध्ये किंवा या उकाड्यापासून सुटका म्हणून आपण नक्कीच जून महिन्याकडे सगळं आपलं लक्ष केंद्रित करत असतो, कारण मान्सून कधी येणार आहे. आता भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून 10 जूनपर्यंत तरी महाराष्ट्रामध्ये येणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. 10 जूनपर्यंत जो पाऊस पडेल तो वादळी वाऱ्याचा सोसाट्याचा पाऊस असेल, पण तो अवकाळी पाऊस असेल, तो मान्सूनचा पाऊस नसणार आहे. वातावरणामधल्या काही बदलांमुळे सुद्धा 10 जूनपर्यंत पाऊस पडू शकतो, पण सध्या तरी मात्र तापमान जे आहे ते चांगलंच कमी झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आजचं तापमान 34° अंश सेल्सिअस आहे, त्यामुळे चांगलंच कमी प्रमाणामध्ये तापमानाची जी काही नोंद आहे ती हळूहळू कमी होताना आपल्याला दिसते आहे. आणि त्याचबरोबर कुठेतरी आल्हाददायक वातावरणात आपण नगरकर अनुभवणार आहोत, कारण मान्सून लवकरच सुरू होत आहे. आणि थोड्याच वेळामध्ये मी सुद्धा तुम्हाला पुन्हा भेटायला येते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
2: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो खूप मनापासून स्वागत. आणि श्रोते हो, महत्वाच्या काही अपडेट्स बद्दल, महत्वाच्या काही घडामोडींबद्दल आपण बोलतो आहोत. आणि आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं प्रसारित होणारं दुपारचं बातमीपत्र आता आपण ऐकणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार. कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पीव्ही सिंधू दुसऱ्या फेरीत दाखल. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थींना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं. तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं. त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं ते म्हणाले. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत. मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीविषयी निर्णय होईल. मात्र निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे त्याची अधिकृत घोषणा करता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे. मंत्रिमंडळ त्याच्यावर निर्णय घेईल. पण आम्हाला इलेक्शन कमिशनने अट टाकली आहे. जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तर त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा. पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही. आज आम्ही निर्णय घेऊ. निर्णयाप्रमाणे कारवाई सुरू करू. इलेक्शन संपल्यानंतर त्याची घोषणा करू.

0: मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 मधल्या कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 50 कोटी अमेरिकी डॉलरच्या कर्जाला तसंच राज्य निधीच्या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यात आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक दोन्ही बँकांकडून महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला प्रत्येकी 8,700 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार असून सामान्य प्रशासन विभागानं राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं पत्रक जारी केलंय. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातल्या मृत आंदोलकांच्या वारसांची तातडीनं पडताळणी करून प्रमाणपत्र वितरित करावीत असे निर्देश देण्यात आलेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या वेळी राज्य सरकारनं दिलेल्या आश्वासनाला अनुसरून याबाबतच्या प्रशासकीय हालचालींना वेग आलाय. कांद्याला 3,000 रुपये प्रतिक्विंटल हमी भाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. वाढती महागाई, वाढता उत्पादन खर्च आणि योग्य भाव न मिळणं यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडलाय. सरकारनं कांद्याच्या शासकीय खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झाली नाही, त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह मोठ्या संख्येनं शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. म्यानमाचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून काही वेळापूर्वी त्यांचं मुंबईत आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या भेटीत म्यामाचे अध्यक्ष व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार आहेत. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं केलेल्या शिफारशीनुसार केंद्र सरकारनं न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. थायलंडच्या बुसानान ओबारुफानला तिनं आज 25-23, 21-16 असं पराभूत केलं. मालविका बनसोडला मात्र पहिल्याच फेरीत थायलंडच्या पोनपावी चोचुवांगकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या गटात किदंबी श्रीकांतही पहिल्याच फेरीत पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामना आज दुपारी होईल. ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही महिला दुहेरीची जोडी तसंच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचे सामने देखील आज होणार आहेत. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका हिनं नाओमी ओसाका हिच्यावर 7-5-6-3 अशी सहज मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. आता तिचा सामना डायना श्नायडर हिच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या फिलिक्स ऑजर अलियासिम यानं अलेजांद्रो ताबिलो याच्यावर थेट सेट्समध्ये विजय मिळवलाय. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलंय. मेणाच्या स्वरुपातल्या या सोन्याची किंमत 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. गुप्तचर माहितीच्या आधारावर दुबईहून भारतात आलेल्या 2 तस्करांकडून हे सोनं जप्त करण्यात आलं. या प्रकरणी नवी मुंबईतल्या एका सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. येत्या 4 ते 8 जून दरम्यान अहमदाबादमध्ये आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योगपटूंचं पथक भारतात येत आहे. युनायटेड स्टेट्स योग असोसिएशन आणि वर्ल्ड योगासन यांच्या सहयोगानं युनायटेड स्टेट्स योगासन स्पोर्ट्स फेडरेशननं या स्पर्धेसाठी अमेरिकेच्या अधिकृत पथकाची घोषणा केली. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध केलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमधल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी तसंच उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी आजपासून विशेष पोर्टल कार्यान्वित झालंय. हे पोर्टल येत्या 6 जूनपर्यंत खुलं राहील. ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत याआधीच मिळवली त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल असं सीबीएसईनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. सुरक्षेच्या कारणासाठी यामध्ये आधार पडताळणीचा समावेश करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना आपले पालक अथवा नातेवाईकांचे आधार तपशील वापरता येतील असं यात म्हटलंय. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्या विरोधातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. रसायनांचे पुरवठादार, या व्यवहारांचे मध्यस्थ, मेफेड्रोन या अंमली पदार्थाची निर्मिती आणि वितरण करणारे तस्कर, हवाला ऑपरेटर्स आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून बेनामी मालमत्ता बाळगणाऱ्या व्यक्तींशी संबंधित ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार. कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधू दुसऱ्या फेरीत दाखल. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं प्रसारित झालेलं दुपारचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आपण नुकतंच ऐकलं. श्रोते हो, पुन्हा भेटूयात सांजरंग या कार्यक्रमात अगदी थोड्याच वेळात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा सांजरंग या कार्यक्रमात. मी अनु आहे तुमच्या सोबत आणि मनापासून गुड इव्हनिंग करते आहे तुम्हाला सगळ्यांना. आणि आपल्या छान शोला सुरुवात झालेली आहे, त्याचबरोबर नगरमधल्या शहरामधल्या जिल्ह्यामधल्या महत्त्वाच्या अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोतच. आणि त्याचबरोबर सध्या बघायला गेलं तर आपल्या विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळे जी आहे ती आपल्याला बघायला मिळते आहे. अहिल्यानगरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमधली ही बंडखोरी कुठेतरी टळणार आहे आणि आता सरळ लढत अपेक्षित आहे सगळ्याच नागरिकांना. सध्या प्रमुख लढत विधान परिषद निवडणूक आपल्या अहिल्यानगरमध्ये होण्याची शक्यता आहे आणि प्राजक्त तनपुरे आणि करण ससाणे यांच्यामध्ये प्रमुख लढत होण्याची सध्या चिन्ह दिसत आहेत. याशिवाय अनेक असे अपक्ष उमेदवार आहेत की जे सुद्धा रिंगणामध्ये उतरत आहेत, मात्र उमेदवारी अर्ज दाखल राणी लंके आणि सचिन जगताप यांनी मात्र अजूनही केलेली दिसत नाही आहे. करण ससाणे यांनी आधीच अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे, तर भाजपकडून प्राजक्त तनपुरे यांनी आज अर्ज भरलेला आहे. आणि भाजपचे नेते पदाधिकारी अर्ज भरताना उपस्थित होते मोठ्या संख्येनं, पण तिथे मात्र आपले आमदार संग्राम जगताप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र दिसलेले नाही आहेत. त्यामुळे विधान परिषद निवडणुकांमध्ये अनेक असे अपेक्षित उमेदवार होते की ज्यांनी अर्ज अजूनही भरलेले नाही आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी. या सेगमेंटमध्ये नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शोमध्ये RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर, आठवणीतली गाणी,
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणानुसार सुरक्षित, स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा वापराला चालना देण्यासाठी नागरिक गृहनिर्माण संस्था आणि व्यावसायिक आस्थापनांनी पाईपच्या माध्यमातून जो नैसर्गिक वायू पुरवठा केला जाणार आहे त्याचा

0: वापर पुढाकारानं घेऊन करावा असं आवाहन करण्यात आलंय. नैसर्गिक वायू अर्थात PNG चा वापर सध्या वाढणं फार महत्वाचं आहे आणि आपल्या नगर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये PNG कनेक्शनचं काम जे आहे ते गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे आणि आता सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक यांनी असं आवाहन केलंय की पाईपलाईनद्वारे येणारा जो नैसर्गिक वायू आहे PNG चा वापर वाढवा असं आवाहन करण्यात आलंय. 1955 अत्यावश्यक वस्तू अधिनियमन अंतर्गत 26 मार्च 2026 एक अधिसूचना जारी केली होती त्यानुसार LPG ऐवजी पाईपद्वारे नैसर्गिक वायू म्हणजे PNG वापराला प्रोत्साहन नागरिकांनी देणं फार महत्वाचं आहे आणि हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आता महाराष्ट्र शासनानं राज्यभर शहर वायू वितरण CGD नेटवर्कचा विस्तार वाढवलेला आहे, तो विस्तारीकरण केलेला आहे, विविध उपाययोजनाही या संदर्भातल्या सुरू केलेल्या आहेत. महानगर गॅस लिमिटेड यांनी सुद्धा पुढाकार घेऊन PNG आता पुढाकार घेण्यासाठी आवाहन केलेलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
2: सखी वन स्टॉप सेंटर.
1: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
2: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
1: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
2: सखी वन स्टॉप सेंटर.
1: संपर्क क्रमांक 90102-01-75.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे येणाऱ्या आगामी काळात पर्जन्यमानावर परिणाम होण्याची शक्यता आहे आणि ही बाब लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जलस्रोतांचं नियोजन, चाऱ्यासाठी उपलब्धता आणि संभाव्य पाणी टंचाईच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आतापासूनच सज्ज राहून प्रभावी उपाययोजना कराव्यात असे आदेश जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ पंकज आशा यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून आवश्यकतेनुसार टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याचं नियोजन करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच आवश्यक उपाययोजना राबवून नागरिकांना दिलासा देण्यावर भर देण्यात येणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील पाणीपुरवठा योजनांची नियमित तपासणी करून त्या सतत कार्यान्वित राहतील याची दक्षता घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये. प्रत्येक तालुक्यामध्ये नियमित पाण्याचे नमुने तपासण्यात यावेत. पाण्याच्या गुणवत्तेवर सातत्यानं लक्ष ठेवावं. नागरिकांना सुरक्षित शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ज्या काही अत्यावश्यक उपाययोजना आहेत त्या तातडीनं कराव्यात. प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोरपणे नियोजन करणं गरजेचं आहे. पाणी वितरणात पारदर्शकता असावी, कार्यक्षमता राखून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करावा असंही यावेळी सांगण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी अनु आहे तुमच्यासोबत सांज रंग या कार्यक्रमात। सध्या राज्यातील हवामानामध्ये चांगलेच बदल होताना दिसतायत आणि आजचं नगर शहराचं तापमान जर म्हणाल तर अगदी 34 degrees सेल्सिअस एवढं जाणवत आहे। मे महिन्यामध्ये कडक उन्हाच्या दिवसामध्ये 40 to 42 degrees सेल्सिअस एवढं तापमान असलेल्या आपल्या शहरामध्ये हळूहळू वातावरणामध्ये बदल होत आहेत आणि 1 June जो आठवडा सुरू झालेला आहे तेव्हापासूनच वातावरणामध्ये बदल हे नगरकरांना जाणवतात। प्रामुख्यानं विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खानदेशामध्ये दुपारनंतरचे ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज सध्या वर्तवण्यात येतो आहे, तर कोकणामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये पावसाचा अंदाज जाणवतो आहे। याचबरोबर मे महिन्याच्या तुलनेमध्ये राज्यातील कमाल तापमानामध्ये चांगलीच घट जून महिन्याच्या सुरुवातीच्याच या 2 दिवसांमध्ये जाणवली। पूर्व विदर्भ कमाल तापमान 40 degrees वर आहे, तर येणाऱ्या आगामी वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही असं भारतीय हवामान विभागानं स्पष्ट केलंय। मान्सून अद्याप केरळमध्ये पोहोचलेला नाही। सध्याच्या स्थितीनुसार राज्यामध्ये बहुतांश भागांमध्ये जो पाऊस पडतो आहे तो मान्सूनच्या आधीचा वादळी वाऱ्याचा पाऊस असेल। कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकऱ्यांना आणि लोकांना आवाहन करण्यात येत आहे की संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, मी अभिनेता एजाज अली. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं, आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. न ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं, आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत, आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा सांजरंग या कार्यक्रमात पियनू आहे तुमच्यासोबत. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आपल्या अहिल्यानगर शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी उद्यापर्यंत म्हणजे 3 जूनपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. या कालावधीत तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मध्यम पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर संभाव्य नुकसान टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलं आहे. मेघगर्जना होत असताना किंवा विजा चमकत असताना, वादळी वारं वाहत असताना नागरिकांनी झाडाखाली मोकळ्या मैदानात थांबू नका. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या. टॉवर्स, ध्वजांचे खांब, विजेचे खांब, धातूचं कुंपण, रोहित्र किंवा लोंबकळणाऱ्या केबल्सपासून लांब राहा. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळा. कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. घराबाहेर मोकळ्या जागेत असताना वीज चमकली तर सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हातानं कान झाका आणि डोकं दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये ठेवून जमिनीशी कमीत कमी संपर्क ठेवा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारं, मोटरसायकल, सायकल, जाहिरात फलक कोसळून होणाऱ्या घटना टाळण्यासाठी काळजी घ्या. आजूबाजूला कुठे थांबू नका. योग्य ती दक्षता घ्या. आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर तुम्ही अडकला असाल तर 0241 2 32 38 44 या जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर किंवा टोल फ्री क्रमांक 112 1077 या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या क्रमांकाशी आवर्जून संपर्क साधा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा आम्ही अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो खूप मनापासून स्वागत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना 25 मे 2024 प्रसिद्ध करण्यात आली आणि यामध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आचारसंहितेचा काळ लागू करण्यात येईल असंही सांगण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय माहे जून 2024 पहिला सोमवार म्हणजे 1 जून रोजी काल जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करणार येणार नसल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं होतं. त्यामुळे काल आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा करण्यात आला नाही. नागरिकांनी याची नोंद घ्या असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल. लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, HIV एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. भारत सरकारच्या गृहमंत्रालयामार्फत राबवण्यात येत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या डिजिटल जनगणना मोहिमेचं काम सध्या आपल्या नगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये वेगानं सुरू आहे. आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला अधिक गती मिळते. पर्यवेक्षक, प्रभाग अधिकारी, प्रगणक यांच्या समन्वयातून जनगणनेची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसते आहे. या जनगणना प्रक्रियेतील अचूकता पाहता, कामाचा वेग पाहता आणि डिजिटल प्रणालीशी, डिजिटल सिस्टीमशी जो काही प्रभावी अंमलबजावणी करण्यात येते ती अतिशय उल्लेखनीय आहे. त्याचबरोबर डिजिटल प्रणाली अधिक परिणामकारक ठरते आहे. प्रगणकांना कुठल्याही तांत्रिक अडचणी येत नाहीयेत. प्रशासनाचे प्रयत्न या संदर्भात सुरू असल्याचं जनगणना विभाग प्रमुख यांनी

0: केलं आहे. बैठकीमध्ये विविध पर्यवेक्षकांनी प्रत्यक्ष जनगणनेदरम्यान येणाऱ्या काही अडचणी, नागरिकांशी बोलताना येणारा संवाद, समस्याही मांडल्या. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रगणकांच्या कार्याचाही यावेळी गौरव करण्यात आला. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल. लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV/AIDS बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत. केंद्रीय मोटार वाहन नियमन 1989 मधील तरतुदीनुसार 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक अर्थात HSRP ची पाटी बसवणं बंधनकारक आहे. वाहनधारकांनी 30 जून 2026 पर्यंत HSRP बसवून घ्या असं आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केलंय. केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणारे प्रोडक्शन होणारी जी नवीन वाहनं आहेत त्यांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात HSRP बसवणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत झालेल्या वाहनांना सुद्धा HSRP बसवण्यासाठीचे प्रशासनानं आदेश दिलेले आहेत. जुन्या वाहनांवर सुद्धा HSRP प्लेट बसवणं बंधनकारक आहे. त्याचबरोबर आता 30 जूनपर्यंत ही मुदत अंतिम मुदत निश्चित करण्यात आलेली आहे. 1 जुलै 2026 पासून जर HSRP बसवलेली नसेल तर त्या वाहनांवर, मग ती वाहनं जुनी असतील किंवा नवीन असतील, मोटार वाहन कायद्यानुसार वायुयक पथकाद्वारे कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर HSRP बसवण्यासाठी त्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही अर्ज करू शकता महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या transport.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा. वाहनांची ओळख, सुरक्षितता आणि बनावट क्रमांक प्लेट्स टाळणं HSRP प्रणाली महत्वाची आहे, त्यामुळे ती लवकरात लवकर बसवून घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर.
2: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर शहर श्रीगोंदा आणि कोपरगाव इथल्या सैनिकांच्या मुलामुलींसाठी वसतिगृहासाठी या येणाऱ्या शैक्षणिक वर्ष 2026-27 करता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 30 जून हा प्रवेश अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक असणार आहे, असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहिल्यानगर यांनी केलं आहे. सैनिक मुलांचं मुलींचं स्वतंत्र वसतिगृह नगर कॉलेज समोर स्थित आहे. श्रीगोंद्यामध्ये शासकीय आरोग्य केंद्राशेजारी सैनिक मुलांचं वसतिगृह आहे, तर कोपरगावमध्ये खंडोबा मंदिराशेजारी सैनिक मुलांचं वसतिगृह आहे. या वसतिगृहामध्ये अंघोळीसाठी गरम पाणी, स्वतंत्र अभ्यासिका, विविध खेळांचं साहित्य आणि सुसज्ज मैदान उपलब्ध आहे. त्याचबरोबर जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन सुद्धा करण्यात येतं. अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृहांच्या अधीक्षकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी 1 जुलै 2026 रोजी प्रवेश निश्चितीसाठी अवश्य जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. विकसित महाराष्ट्र या अंतर्गत एसटी महामंडळामध्ये 2029 पर्यंत म्हणजे येणाऱ्या काही वर्षापर्यंत 50%, 2035 पर्यंत 80%, तर 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. या अनुषंगानं बसेससाठी आवश्यक असलेले चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या कामाला गती देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी झालेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बैठकीत दिलेत. पर्यावरणपूरक ई बसेस ज्या मार्गावर चालवायच्या आहेत त्या मार्गाचा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानानं अभ्यास करावा. पुरवठादाराकडून बस प्राप्त होताच त्या बसेसचे पुढच्या 7 दिवसांमध्ये निरीक्षण करावं आणि या बसेसकरता एक इकोसिस्टीम तयार करण्यात यावी. ज्या मार्गानं खासगी बसेस धावतात त्या मार्गाचाही अभ्यास करावा. ई बसेसचा पर्याय तयार ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. या प्रकल्पामुळे राज्यासाठी एक फायदा होणार आहे की राज्यातील प्रवाशांना आधुनिक, आरामदायी आणि प्रदूषणमुक्त प्रवास करता येणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV/AIDS बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM आवाज. तुमचा आम्ही अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, राज्यपाल जिष्णू देववर्मा यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र लोकभवन या ठिकाणी सिक्कीम व गोवा राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात विद्यापीठाच्या तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सिक्कीम व गोवा राज्यांची लोकगीतं आणि लोकनृत्य सादर केली. विविध राज्यांमध्ये राज्यस्थापना दिवस साजरे केल्यामुळे त्या राज्याच्या संस्कृती, वेशभूषा, नृत्य, सांस्कृतिक परंपरेचं दर्शन होतं व त्यातूनच पुढे राष्ट्रीय एकात्मता बळकट होते, असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी यावेळी केलं. एक भारत श्रेष्ठ भारत हा एक समानता साजरा करणारा उपक्रम नाहीये, तर ती विविधता साजरा करणारा उत्सव आहे, असंही राज्यपालांनी सांगितलं. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

नमस्कार नगरकर, मी रेणू वकड आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि मी अनु आहे तुमच्यासोबत। नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत। आज नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत एक खास व्यक्तिमत्व आहे। पेशानं ते स्टेट बँक ऑफ इंडिया चास या ठिकाणी वरिष्ठ सहाय्यक म्हणून काम पाहतात, पण त्याचबरोबर एक वेगळा छंदसुद्धा आहे। आणि त्यांच्या छंदाबद्दल आणि त्यांच्या या कामाबद्दल अभ्यासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत, कारण ते शिलालेख अभ्यासक आहेत। सतीश सोनवणे सर आज आपल्यासोबत आहेत। तर सर स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत सर।
3: रेडिओ नगरच्या श्रोत्यांचं नमस्कार करतो मी त्यांना, आणि इथं मला आमंत्रित केल्याबद्दल मी आभारी आहे तुमचा।
2: नक्कीच सर। सर, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपलं बालपण फार महत्त्वाचं असतं। तुमचं बालपण कसं आणि कुठे गेलं?
3: माझं बालपण माझं जन्मगाव कामरगावमध्येच गेलेलं आहे। तिथंच मी म्हणजे शिक्षण वगैरे तिथंच झाले, आणि पुढं महाविद्यालयीन शिक्षण जे आहे ते नगर इथे झालेलं आहे,
2: नगर कॉलेजला। हां नक्कीच सर। त्याचबरोबर जसं मी आत्ता सांगितलं की SBI ब्रांचमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बँकेची नोकरी तुम्ही करत आहात, वरिष्ठ सहाय्यक या पदावर आहात, तर तुमचा हा प्रवास कसा होता, या क्षेत्राकडे कसे वळालात?
3: इतिहासाचा अभ्यास करणे हा माझा एक छंद आहे, म्हणजे लहानपणापासून मला आवड होती त्याच्यामध्ये, आणि मला एक अक्षरांशी खेळण्याची सवय आहे। म्हणजे मला जोपर्यंत मला वाचता येत नव्हतं, तो त्यावेळेस पण मी काही अक्षरं लिहून म्हणजे शाळेमध्ये असताना ते म्हणजे दाखवायचो मी। तर ते कौतुक वाटायचं शिक्षकांना की हे कसं काय हाक करतो म्हणजे। पण पुढं ती सवय मला वाढत गेली नंतर, मग शिलालेखांचा अभ्यास जो आहे हा अक्षरांचाच अभ्यास आहे। त्या अक्षरातून नंतर मग अर्थपूर्ण वाक्य वगैरे तयार करायचे असतात, तर मग हा त्याच्या निगडीत छंद मला पुढे जोपासता आलेला आहे त्याच्यामुळे।
2: नक्कीच। या छंदाकडे सर कसे वळालात, किंवा खऱ्या अर्थानं तुमची याची सुरुवात कशी झाली होती?
3: आता माझ्या जन्मगावामध्येच 5-6 शिलालेख आहेत। आता रोज फिरताना गावामध्ये पाहतात ते डोळ्यासमोर येतात, मग कधी कधी असं वाटायचं की ह्याचा काय अर्थ असेल काय असेल। पण कधी आता ते लिपीचा अभ्यास आपला इतका म्हणजे त्यावेळेस नव्हता, मग नंतर हळूहळू मी त्या लिपीचा अभ्यास करत गेलो की म्हणजे ही अक्षरांची वळणं कशी बदलत गेलेली आहेत, मग नंतर त्याचा अर्थ लक्षात यायला लागला। नंतर मग काही संदर्भ ग्रंथामधून त्या लेखांची काही माहिती मी मिळवली, आणि लेखांचा अभ्यास सुरू केलेला आहे। तो माझ्या गावातूनच मी सुरू केलेला आहे।
2: सर, शिलालेख म्हणजे काय नेमकं नगरकरांना किंवा जे ऐकतायत श्रोते त्यांना काय सांगाल?
3: शिलालेख म्हटलं की महाराष्ट्र हा दगडांचा देश आहे असं गोविंदनगरजींनी म्हटलेलं आहे।
2: हो,
3: मग त्या दगडांचा वापर करूनच इथं जे काय मंदिरं वगैरे जी बांधलेली
2: आहेत,
3: ह्या मंदिरावर काय अक्षर कोरून ठेवलेली आहेत, किंवा गडी असेल किंवा बारवा असतील किंवा मग काही समाधी असतील ह्याच्यावर काही अक्षर कोरून ठेवलेले, ह्या दगडांवर कोरलेला जो मजकूर आहे तो म्हणजे शिलालेख।
2: नक्कीच। प्राचीन काळामध्ये आपण पाहतो की जसं तुम्ही सांगितलं की महाराष्ट्रामध्ये अनेक शिलालेख आढळतात, तर प्राचीन काळामध्ये हे लिहिलेले आहेत, तर हे तेव्हा का लिहिले असावे किंवा ही का प्रथा होती याची?
3: शिलालेखाचा मुख्य उद्देश जो आहे ना तो स्मृती जतन करणे हा आहे। मग ते बांधकाम असेल किंवा एखादी व्यक्ती असेल त्याच्या समाधीवर तो लेख लावलेला असेल, तर त्याची माहिती पुढच्या पिढीला मिळावी हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश। दुसरा एक उद्देश असा आहे की मालकी हक्क सिद्ध करणे। समजा एखादा किल्ला असेल तर तो अमुक राजाचा आहे किंवा काय किंवा एखादी गडी आहे, तर ती मालकी हक्क त्याच्यातून सिद्ध होतो।
2: याचं वाचन कशा पद्धतीनं केलं जातं किंवा ही वाचायचे कसे, शिलालेख कसे वाचायचे?
3: आता शिलालेख वाचण्याची एक वेगळी पद्धत आहे। पूर्वी कसं होतं, पूर्वी कॅमेरा वगैरे असं काही साधनं नव्हती। मग ब्रिटिश काळामध्ये म्हणा त्यांनी काय केलं की कागद असा ते लेखावर चिकटवायचे ते, आणि शाईनी त्याच्यावर मार्क करायचे, मग ते ठसा मिळायचा त्याचा। मग ह्या अक्षरांचा त्यांनी अभ्यास करून ती म्हणजे शिलालेखांचा अभ्यास सुरू केलेला आहे। तर त्याचं शिलालेख आत्ता जर आपण पाहिलं तर आता आपल्याकडे कॅमेरा आहे, मग त्या शिलालेखाचा फोटो घेऊन आपण त्याचं वेगवेगळ्या ह्याने विश्लेषण करू शकतो। त्याच्यानंतर मग त्याचं वाचन केल्यानंतर त्याचं भाषांतर करावं लागतं, म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये तो शिलालेख समजून सांगावा लागतो। नंतर त्यातला मूळ आशय आपल्याला काढावा लागतो आणि शेवटी याच्यातून निष्कर्ष काढता येतो की कुठल्या काळातलं वगैरे काय सामाजिक आर्थिक काय महत्व असेल ते समजतं त्याच्यातून.
2: अनेक अभिलेखांमध्ये शिलालेखांना सगळ्यात विश्वासू साधन म्हटलं आहे किंवा जसं तुम्ही आता सांगितलं की स्मृतींना जतन करणं आणि ते सापडल्यानंतर हे खूप महत्वाचं विश्वासू साधन आहे किंवा पुरावा आहे असं पण म्हणूयात. तर हे का विश्वासू साधन मानलं जातं आजच्या काळामध्ये सुद्धा?
3: शिलालेख जो आहे ना तो एका जागेवरून दुसरीकडे हलवला जात नाही शक्यतो. आता एवढा मोठा वजनाचा जो दगड आहे त्याच्यावर तो कोरलेला असतो, त्यामुळे तो इथून दुसऱ्या ठिकाणी नेणं
2: हे
3: अपवादात्मक परिस्थितीत घडलेलं आहे. एखादा दुसरा शिलालेखच असा हलवला गेलेला आहे आणि तो कोरताना जो कोरक्या असतो तो असं चार चौघांमध्ये बसून त्याने ते कोरलेला असतो आणि त्याला जे शिलालेखाचा जो मजकूर आहे तो कुणीतरी वरिष्ठ अधिकारी म्हणा किंवा त्या भागातले जे व्यक्ती असेल त्याने तो मजकूर दिलेला असतो, त्यामुळे त्याला त्याच्यात बदल करता येत नाही. नंतरच्या काळात सुद्धा जर त्याच्यामध्ये काही बदल करायचा म्हटला तरी तो शक्य होत नाही, त्यामुळे त्याची विश्वासार्हता ही जास्त असते.
2: नक्कीच. अनेक वेगवेगळ्या लिपी आढळतात शिलालेखांवर, तर तुम्ही कुठले कुठले शिलालेख पाहिलेत आणि कुठल्या लिपी तुम्हाला आढळल्यात?
3: आता शक्यतो आपल्या नगर जिल्ह्यामध्ये जे आढळणारे शिलालेख आहेत ते देवनागरी आणि काही मोडी त्याच्यामध्ये समावेश केला जातो, काही अक्षर मोडी आहेत, पूर्ण मोडी शिलालेख पण अवेलेबल नाही. इथं देवनागरी शिलालेखांचा अभ्यास मी केलेला आहे.
2: नक्कीच. जसं आता तुम्ही सांगितलं की ब्राह्मी देवनागरी किंवा मोडी लिपी जी आहे ती सगळ्यात जास्त शिलालेखांमध्ये आढळते, तर मोडी लिपीचा तुम्ही अभ्यास केला तर तो कसा केला?
3: मोडी लिपीचा जो मी असा पूर्ण अभ्यास माझा नाही आहे, पण प्राथमिक अभ्यास मी त्याचा केलेला आहे. अक्षरांची वळणं वगैरे जी आहे त्या शिलालेखांमध्ये कशी आलेली ते करण्यासाठीच केलेलं आहे.
2: नक्कीच. त्याचबरोबर काही संस्कृत किंवा काही मराठी फारसी भाषा असलेले सुद्धा शिलालेख आहेत का?
3: आहेत ना. आता जो अहमदनगरच्या म्हणजे बुऱ्हान निजामशहाच्या काळातील जे मार्गलेख आहेत ह्याच्यामध्ये दोन्ही भाषांचा वापर केलेला दिसतो आणि दोन लिप्यांचा पण वापर केलेला आहे. देवनागरी सुद्धा आहे आणि फारसी पण आहे त्याच्यामध्ये.
2: नक्कीच. त्याचबरोबर जसं तुम्ही सांगितलं की शिलालेख हे कोरलेले असतात आणि एक विशिष्ट पद्धत असते किंवा त्याचं एक उठावदार लेखन असतं किंवा ती भाषा कळावी किंवा अजून काही वर्षांनी त्याची जी काही ठेवण आहे लेखन पद्धती आहेत ती व्यवस्थित राहावी यासाठी सुद्धा खास प्रयत्न केलेले असतात किंवा तशा पद्धतीनं ते कोरले गेलेले असतात. तर या खोदीव किंवा उठावदार लेखन पद्धतीमध्ये तुम्हाला काय फरक दिसला?
3: खोदीव जी पद्धती आहे ना त्याच्यामध्ये अक्षर दगडावर खोदून तयार केलेले असतात, त्याचं नावच ते आहे. ह्यामध्ये काय होतं, आता उजेड पडला की त्या अक्षरांची म्हणजे ते खड्डा असल्यामुळे त्याची सावली पडते, मग ती अक्षर स्पष्ट दिसतात. आणि जी उठावदार पद्धत आहे हे शक्यतो मुघल काळानंतरचे जे शिलालेख आहेत त्याच्यामध्ये जास्त वापरलेले दिसते. त्या फारसी शिलालेखावरूनच आपल्या देवनागरी लिपीमध्ये ते आलेली आहे.
2: कमीत कमी शब्दामध्ये मोठा अर्थ हे शिलालेखांचं वैशिष्ट्य आहे. आपण पाहतो की अनेक असे दगड आहेत की त्यावर कमीत कमी शब्द लिहिलेले आहेत किंवा त्या दगडाच्या आकारानुसार जर पाहिलं तर कमीत कमी मजकूर लिहिला आहे पण त्यातून मोठा अर्थ निघतो आहे किंवा तो अर्थ स्पष्ट होतो आहे. तर असेही काही शिलालेख आहेत का?
3: सर्व शिलालेखांचं हेच वैशिष्ट्य. तुम्ही त्याच्यामध्ये सुरुवातीला काही ठिकाणी देवतेचं नाव असतं, म्हणजे जो आता गणपतीचं नाव असतं श्री गणेश आहे ना महावर, तर तो त्याचा भक्त असेल म्हणजे त्या देवतेचा भक्त आहे किंवा मग त्या देवतेला मानणारा व्यक्ती आहे हे त्याच्यातून सिद्ध होतं. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये कालखंड दिलेला असतो, शक असेल किंवा हिजरी सण सुवर सण असं ज्या त्या पद्धतीप्रमाणे त्यांनी दिलेला असतो. मग त्या शिलालेख जो कोरून घेणार आहे त्याचं नाव दिलेलं असतं कधी किंवा राजाचं नाव असतं, त्यानंतर मग तो कशासाठी केलेला आहे त्याचा उद्देश असतो त्याच्यामध्ये. मंदिर असेल तर मंदिर बांधली वगैरे किंवा मग एखाद्या ह्याचं बारवाचं बांधकाम असेल तर वापी वगैरे त्याचं बांधकाम केलं असं त्याच्यामध्ये दिलेलं असतं. मग ही सगळी एकत्रित माहिती एका छोट्याशा लेखामधून आपल्याला मिळते आणि शिलालेख कोरण्यासाठी जागा पण कमीच अवेलेबल असते ना, म्हणजे पूर्ण असं एक म्हणजे पूर्ण मंदिरावर किंवा एखाद्या किल्ल्यावर पूर्ण ठिकाणी शिलालेख कोरणं शक्य नाही. मग तो सर्वांना दिसेल अशा ठिकाणी आणि छोट्या जागेत कोरलेला असतो, त्यामुळे त्याच्यातून जास्तीत जास्त माहिती देण्याचाच प्रयत्न असतो.
2: नगर जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या कालखंडातील शिलालेख सापडले आहेत किंवा तुमच्या अभ्यासामध्ये आले आहेत?
3: नगर जिल्ह्यामध्ये ते सुरुवातीचे जे लेख आहेत ना ते यादवकालीन आहेत, त्यानंतर मग बहमनी काळातले आहेत, त्यानंतर निजामशाही काळातले आहेत, नंतर मग निजामशाही नंतर येते आपलं मराठीशाहीतले आहेत म्हणजे पेशवाई वगैरे ह्याच्यात आणि नंतर ब्रिटिशकालीन आहेत आणि आता आधुनिक काळातही काही शिलालेख कोरलेले आहेत ते सुद्धा बघायला मिळतात त्याच्यात.
2: नक्कीच. निजामशाही काळामध्ये जे काही शिलालेख आहेत तर त्यामधलं वापरला गेलेला दगड असेल किंवा केलेलं कोरीव काम असेल किंवा लिहिलेलं लेखन असेल तर यामध्ये काय फरक आढळला तुम्हाला?
3: निजामशाही काळातले जे लेख आहेत ना ते मार्गलेख आहेत बहुतांश करून. हे मार्गलेख जे आहेत ते पूर्ण जे निजामशाही राज्य होतं त्याच्या सगळ्या प्रदेशामध्ये पसरलेले होते. आता ते एकीकडे मुंबईच्या जवळ जे चेऊल बंदर आहे तिथून तर नागपूरपर्यंत ते आढळलेले आहेत. तर आता आपण काय करतो, आता आपण GPS लोकेशन आपल्याकडे असतं, मग आपण कुठेही जाऊ शकतो. म्हणजे इच्छित ठिकाणी जाण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होतो. पूर्वीच्या काळी अशी सोय नव्हती. मग हे बुरहान निजामशाह दुसरा होता, ह्याने ते ओळखलं की हे लोकांना इकडून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर ते गावाचं नाव म्हणजे ते रस्ता कुठं जातो हे काहीच माहिती राज्यामध्ये नाहीये. मग व्यापारी वगैरे असतील किंवा सैनिक असतील ह्यांची म्हणजे देवाणघेवाण ही इकडं दळणवळण होत नव्हतं. मग त्याने एक फरमान काढलं की सगळ्या राज्यामध्ये हे अशा प्रकारचे लेख उभारावे की कोणती हिवा म्हणजे चौरस्ता जर असेल तर ही वाट कुठल्या गावाला जाते, अशा प्रकारचे मार्गलेख बऱ्याच ठिकाणी त्यांनी उभारले. आतापर्यंत एक 15-16 लेखांचं संशोधन त्याच्यात झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या नगरच्या आसपास ह्या धानोरा म्हणून गाव आहे आपलं, ते बीड जिल्ह्यामध्ये, पण तिथं तिथला सर्वात जवळचा जो लेख आहे तो तिथला सापडलेला आहे.
2: नक्कीच. त्याचबरोबर अनेक मंदिरांवर किंवा बारवांवर सुद्धा लिहिलेलं असतं किंवा तिथल्याही दगडांवर अनेक लेख लिहिलेले असतात किंवा काही माहिती असते, मग ती माहितीपूर्वक असेल, दिशादर्शक असेल किंवा काहीतरी इतिहास सांगणारी असेल, तर असे काही मंदिरं आहेत का, बारवा आहेत का की ज्यावर तुम्ही पाहिलं आहे?
3: भरपूर ठिकाणी मंदिरांवर लेख आढळतात आपल्या नगर जिल्ह्यामध्ये पण. आता आपण हरिश्चंद्रगडापासून जर सुरू केलं अकोले तालुक्यातून, तिथेही मंदिर आणि लेणी समूह आहे, त्या लेणी समूहामध्ये पण आपला तिथला जो चांगावटेश्वराचा शिलालेख आहे तो महत्वाचा शिलालेख मानला जातो. त्यानंतर मग बऱ्याच अशी मंदिर मध्ययुगीन काळामधली समजा पेशवाई काळातली जी मंदिरं आहेत त्या बऱ्याच मंदिरावर शिलालेख सापडलेले आहेत.
2: नक्कीच. अनेक मंदिरांमधल्या घंटा ज्या आहेत मोठमोठ्या आकाराच्या पण त्या आहेत आणि त्या घंटांवर सुद्धा काही लेख किंवा काही कोरलेलं दिसतं, तर यामागे काय कारण असावी किंवा काय विचार असावा आणि हे का लिहिलं गेलं असावं, कारण घंटांवर लेखन जे आहे ते केलेलं आहे.
3: आता चिमाजी आपांची जी वसईची मोहीम होती ना, ह्यामध्ये त्यांनी काय केलं की तिथले जे चर्च आहेत त्या चर्च मधल्या घंटा म्हणजे विजयाचं प्रतीक म्हणून ते काढून आणल्या आणि आपले जे महादेवाची मंदिर म्हणा किंवा विष्णूची मंदिर असतील तिथं त्या बसवलेल्या आहेत. तर अशीच एक घंटा आपल्या पारनेरजवळचं सिद्धेश्वराचं मंदिर आहे इथं ती बसवलेली, त्याच्यावर लेख वगैरे नाहीये पण ती चर्चची घंटा आहे, त्याच्यावर क्रूसचं चिन्ह आपल्याला दिसतं. आणि आणखी एक घंटा आहे आपल्या वृद्धेश्वराचं जे मंदिर आहे पाथर्डी तालुक्यामध्ये, तर ही घंटा दान केली होती, तर त्या राजाचं नाव त्यावर कोरलेलं आहे. ती शक्यतो एक त्या भाषेवरून ती यादवकालीन असल्याचं दिसतं आपल्याला. त्यानंतर मग ती उरी मूळ जी घंट होती ही वितळवली गेली, पण त्या लोकांनी तो लेख लिहून ठेवला होता. आज जी घंटा आपल्याला तिथं दिसते त्याच्या खाली ती अक्षरं लिहिलेली आहेत की ही मूळ घंटेवरून घेतलेला लेख आहे असं.
2: नक्कीच. मंदिर आपण पाहतो आहोत की मंदिराचं बांधकाम जे आहे आता अनेक वेगवेगळ्या काळामध्ये बांधलेली मंदिरं आहेत, आजही ती चांगल्या स्थितीमध्ये आहेत आणि यावर सुद्धा काही शिलालेख आहेत, तर अशी काही उदाहरणं आहेत का की मंदिरांमध्ये लिहिलेले लेख आढळतात?
3: भरपूर लेख आहेत ना. आता मी काही दिवसांपूर्वीच एक लेख वाचला होता, आपलं जवळे गाव आहे ह्यामध्ये गणपतीचं मंदिर आहे, तर ह्या मंदिरातील शिलालेखामध्ये अष्टाधिकारी असा एक शब्द आहे, म्हणजे गावातील 8 प्रमुख अधिकारी आहेत, ह्यांनी मिळून त्या व्यक्तीला ते मंदिराचं म्हणजे हे अधिकार दिलेला आहे की पूर्ण ह्या मंदिरापाशी जे उत्पन्न येईल ते त्याने घ्यायचं. तसा शब्द आपल्या खरड्याचा जो किल्ला आहे तर त्या खरड्याच्या किल्ल्यामध्ये सुलतानजी निंबाळकरांचा एक लेख आहे, त्या लेखामध्ये सुद्धा तो शब्द आढळतो अष्टाधिकारी म्हणून. म्हणजे मराठीशाहीमध्ये जो प्रचलित शब्द होता 8 अधिकारी गावामध्ये असायचे, तर ते याच्यावरून लक्षात येतं ह्या लेखावरून.
2: नक्कीच. त्याचबरोबर भाषेचं वैशिष्ट्य तुमच्या अभ्यासामध्ये काय आलं आहे, किंवा आपण जर भाषा लिहितो आहोत किंवा काही शब्द आपल्याला आढळत आहेत तर त्यामधलं व्याकरण कसं आहे, हा अभ्यास तुम्ही कसा केला?
3: आता व्याकरण आता आपले जे शिलालेख आढळत ना मुख्यत्वे करून ते गद्यमय असतात, म्हणजे आपण आता दुसरे जे प्रकार आहे तो पद्यमय असतात म्हणजे कवितेसारखे. तर काही ठिकाणी ओवी छंदाचा वापर केलेला दिसतो. आता एक ब्रह्मेंद्र स्वामी म्हणून आहेत, त्यांची समाधी आहे, धावडशी नावाचं गाव आहे, नगरमधलं नाही आहे ते, पण त्याच्यावर लिहिलेलं आहे, श्री भार्गवाचा अवतार साचा ब्रह्मेंद्र स्वामी बहुता दिसाचा. म्हणजे ते जास्त वयाचे होते हे त्याच्यातून सिद्ध होतं, आणि ते खरंच 96 वर्ष ते व्यक्ती जगलेले, म्हणजे आणि ते महत्वाचे 17व्या शतकातील एक महत्वाचे संत म्हणून त्यांची मान्यता होती त्यावेळेस.
2: अक्षरांची वर्ण सुद्धा काही खास दिसले असतील शिलालेखांवर, किंवा वेगवेगळ्या पद्धती किंवा ठेवण वेगवेगळी दिसली असेल, तर त्यावरून शिलालेखाचा काळ कसा ठरवला जातो?
3: आता अक्षराची वर्ण जर म्हटलं, आपण आत्ताचा जो स ना हे अक्षर वापरतो ना, तर ते पूर्वी उलटा त्रिकोण असायचा त्याचा, म्हणजे ते 12व्या 13व्या शतकापर्यंत तीच पद्धत होती. नंतर मग आत्ताचा जो देवनागरी स आहे तो वापरण्यास सुरुवात झाली. आता असं जर अक्षर त्याच्यामध्ये आलेलं असेल एखाद्या लेखामध्ये, त्याच्यामध्ये जर वर्ष दिलेलं नसेल, तर आपण एक अंदाजाने ठरवू शकतो की ते 12व्या 13व्या शतकाच्या अगोदरचं आहे. किंवा मग आपण आता जो ख वापरतो अक्षर, तर ते श सारखं लिहिलं जायचं, षटकोनातला जो श आहे त्याच्यासारखं. म्हणजे श जो आहे ना, म्हणजे आपला नॉर्मल आपण जे वापरतो, तर तो शहामृगाचा जो श आहे, शहामृग शब्दामधला, तर तो त्याच्यात शक्य, आता शक्य शब्द असेल तर त्याच्यात तो लिहिलेला असायचा. आणि जर समजा खान शब्द आहे तर तो शान लिहिलेला असायचा, म्हणजे त्या षटकोनातल्या शेप्रमाणे असं. हे असे शिलालेख आपल्या पारनेरजवळ, पारनेरची जी वेस आहे याच्यामध्ये संग्राम खान घोरी असं नाव आहे, तर ते खानच्या ऐवजी शान लिहिलेले आहे त्याच्यामध्ये. म्हणजे साधारणतः आपण वाचताना काय वाचू की हे शान आहे, पण ते खान आहे असं.
2: अनेक असे शिलालेख आहेत का त्या त्या काळामधले, की त्यावरचं तेव्हाचं सामाजिक जीवन जे आहे ते कसं आहे किंवा त्याचं वर्णन केलेलं आहे, अशा प्रकारचे काही शिलालेख आढळले आहेत का?
3: भरपूर नाही, यादव काळामधले जे शिलालेख आहेत ना ते आपले, त्यांच्यावर शक्यतो राजाज्ञा होत्या त्या, म्हणजे एखादा नियम आहे आणि त्या नियम पाळला नाही तर त्याला काहीतरी शिक्षा केलेली असायची. मग हे असे राजाज्ञा कोरलेले जे लेख आहेत यांना गदेगळ म्हणतात.
2: हो,
3: तर ते गदेगळमध्ये काय असतं, हे राजाज्ञेच्या पूर्ण मजकुराच्या खाली एक गाढवाचं चित्र असतं आणि एक स्त्री असं त्याच्यामध्ये दाखवलेलं असतं. मग ह्या चित्रावरून त्या एखादा अशिक्षित जरी व्यक्ती असेल त्याच्या लक्षात यायचं की ही गोष्ट करायला नाही पाहिजे, म्हणजे हे जे लावलेला जो लेख आहे ही केली तर अशी शिक्षा होईल असं ते दिलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि हे बऱ्याच ठिकाणी आढळतं यादवकालीन लेखांमध्ये. आणखी एक त्याच्यात वैशिष्ट्य असं असतं की चंद्र आणि सूर्य असतो.
2: हो, हो, हो.
3: चंद्र सूर्य म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा नियम कायम राहील, किंवा हे जे बांधकाम आहे किंवा हे ते कायम राहील असं त्याचा अर्थ आहे.
2: नक्कीच, अनेक वेळा असं होतं की शिलालेखांवर आढळणाऱ्या काही इसवीसन शके असतील किंवा काही साल असेल, तर ते सध्याच्या इंग्रजी कॅलेंडरनुसार किंवा इंग्रजी तारखेनुसार काढणं तितकं सोपं नाही आहे, तर यासाठी काय वापरलं जातं किंवा हे कसं शोधलं जातं?
3: आता वेगवेगळ्या कालखंडांमध्ये आपली कालगणना जी वेगवेगळी वापरलेली आहे. आता समजा निजामशाही आहे, ह्याच्यामध्ये सुरुवातीला हिजरी सण वापरलेला आहे, तर लिहिताना सूर सण लिहिलेला आहे पण खरं तर तो हिजरी सण आहे. तर हे जे वर्ष आहे हे कॅल्क्युलेट करताना आपल्याला 590 वर्ष त्याच्यामध्ये ॲड करावं लागतात, मग आत्ताचं साल येतं, म्हणजे जे इसवी सण आहे ते येतं. आणि जे शक संवत आहे त्याच्यामध्ये 78 वर्ष ॲड करावं लागतं, म्हणजे ते आता शक समज जर दिला असेल 1761 आहे तर त्याच्यात 78 जमा करायचे, मग त्याच्यानंतर जे येणारं वर्ष आहे ते इसवी सण असतं. तर असे वेगवेगळ्या कालगणना वापरलेले दिसतात. कधी कधी काय होतं, शकाचा आकडा जो आहे तो डायरेक्टली दिलेला नसतो त्याच्यामध्ये, मग त्याचे संस्कृतमध्ये ना कटिपेयादी नावाची एक पद्धत आहे, ह्यामध्ये एका अक्षर म्हणजे अंक येतं त्याला विशिष्ट शब्द दिलेले आहेत, म्हणजे सगळे शब्द एकत्र करून एक असं अर्थपूर्ण एखादं वाक्य तयार करायचं आणि ते तिथं दिलेलं असतं. एक असा शब्द आहे भूसंमिती म्हणून एक शब्द आहे, मग जमिनीला त्यांनी एक मानलेलं आहे. भूसंमिती म्हणजे तो एक आकडा आहे, म्हणजे तो 1601 किंवा 1701 असं आपल्याला ग्राह्य धरता येतं.
4: नक्कीच.
2: अनेक वेळा शिलालेखांवरून काही पदव्या सुद्धा आहेत या हे सुद्धा ओळखता येतं, किंवा काही व्यक्तींची नावं सुद्धा असतात त्यावरून कुठल्या काळातील ती व्यक्ती होती किंवा कुठल्या काळातला हा शिलालेख आहे हे सोपं शोधणं जे आहे ते सोपं होतं. तर अशी कुठली नावं आढळली आहेत का व्यक्तींची, असे काही शिलालेख आहेत का?
3: हो आहेत ना. आता आपल्या पारनेर तालुक्यातील जवळे नावाचं जे गाव आहे ह्याच्यामध्ये देवजी सोमवंशी यांचा एक शिलालेख, त्यांची पदवी हिंदूराव दिलेली आहे त्याच्यामध्ये. तर हिंदूराव ही जी पदवी होती ही पहिले सुरुवातीला संताजी घोरपडे म्हणजे संभाजी महाराजांच्या काळामध्ये वापरलेली आहे. त्यानंतर मग म्हणजे बऱ्याच सरदारांना ती पदवी त्यांनी दिलेली. आणखी एक आपल्या यादवकालीन शिलालेखामध्ये प्रौढ प्रताप चक्रवर्ती असं विशेषण लावलेलं दिसतं, किंवा काही शिलालेखामध्ये हिम्मत बहादूर असतं आणि हे सर लष्कर असे वेगवेगळे किताब आहेत त्याचा पण उल्लेख याच्यामध्ये लेखामध्ये केलेला आहे.
2: नक्कीच. या सगळ्या छंदासाठी सर तुम्ही वेळ कसा काढता?
3: आता हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. छंदासाठी वेळ द्यायचं म्हटलं तर मला सुट्टीचा दिवसच निवडावा लागतो. म्हणजे आता शक्यतो शनिवार रविवार ह्या दिवशी आपण त्या ठिकाणी जाऊन लेख वगैरे बाहून त्याचा म्हणजे अभ्यास करता येतो. आणि दुसरं मी रोज आपलं वाचन माझं चालूच असतं, वेगवेगळे संदर्भ ग्रंथ वगैरे अभ्यासने वगैरे ह्याच्यातून लेखाबद्दलची किंवा ह्या इतिहासाची माहिती आपण गोळा करतो.
2: नक्कीच. या सगळ्यासाठी तुम्हाला कोणाची मदत होते?
3: आता कधी कधी काय होतं, एखादा शिलालेख जर थोडासा किचकट असेल, एखादा अक्षर लागलं नाही तर त्याचा अर्थ पूर्ण बोध होत नाही, मग काही मित्रांची वगैरे मदत घ्यावी लागते. भरपूर असे मित्र आहेत, आता आपल्या नगरचे जे साहित्यिक आहेत आपले संजय बुरुडे सर, ह्यांचाही माझा चांगला म्हणजे त्यांच्याशी संपर्क असतो. मग काही कधी कधी अडचण आली की त्यांनाही विचारतो. किंवा काही मित्र आहेत आपले श्री कृष्णा गुडदे म्हणून आहेत, ते लातूरचे आहेत, त्यांचा पण चांगला लेखांचा अभ्यास आहे. कन्नड भाषेतील लेख जे आहेत ते त्यांनी वाचलेले आहेत आणि देवनागरीचे पण त्यांच्याकडे चांगला अभ्यास आहे. मग त्यांना रेफर केलं की काही गोष्टी अडकल्या की त्याच्यातून लक्षात येतात, मग दोन तीन लोक मिळून शिलालेखांचं वाचन असं करत असतो.
2: शिलालेख सापडल्यानंतर किंवा त्याचं वाचन केल्यानंतर किंवा ते समजून घेतल्यानंतर त्या त्या परिसरामध्ये लोकांना ही माहिती दिली जाते का, किंवा त्या लोकांना सुद्धा या संदर्भात पूर्ण माहिती असते का, असा काही अनुभव आला आहे का?
3: आता काय होतं माहिती का, आपण शिलालेखांचा जे अभ्यास करणारी संस्था आहे आपली शासकीय जी आहे ती इपिग्राफिकल सोसायटी आहे, तिचं मुख्यालय जे मैसूरला आहे, मग ते लोक येऊन इपिग्राफिस्ट जे असतात ते आपले शिलालेखांचं छाप घेऊन जातात, जर त्याचं विश्लेषण वगैरे करून ते त्यांच्या जर्नलमध्ये प्रकाशित करतात. पण ते सामान्य लोकांपर्यंत येत नाही. आता आपण आपल्याच परिसरातील जे लेख आहेत ते आपण जर वाचले आणि आपलं स्थानिक वृत्तपत्र म्हणा किंवा याच्यामध्ये जर ते प्रकाशित केले तर ते सामान्य लोकांपर्यंत ती माहिती पोहोचते, किंवा मग त्या भागातील काही लोकांना ते त्याचं महत्त्व आपण समजून सांगू शकतो की ह्याच्यावर काही रंग वगैरे लावू नका, किंवा ह्या कालखंडातला हा लेख आहे याच्यातून ही माहिती आपल्याला मिळते. तर असं चर्चेतून पण ती माहिती त्यांना देता येते आपल्याला.
2: या शिलालेखांचं संवर्धन करण्यासाठी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं?
3: संवर्धन करण्यासाठी आता पहिली गोष्ट तर आपल्याकडे काय होतं, जीर्णोद्धार वगैरे ही जी पद्धत आहे ह्याच्यामध्ये लेखांचं बरंचसं नुकसान होतं. जुनं जे मंदिर असेल जुनं बांधकाम असेल हे पाडलं जातं, त्याच्या जागी नवीन बांधकाम उभं करतात, मग त्या एखादा लेख म्हणजे गायब पण होऊन जातो. किंवा मग त्याला मंदिराला रंग देणे असेल तर इतका मंदिराचा जाड थर त्याला रंग दिलेला असतो की तो लेख आपल्याला दिसत सुद्धा नाही, असे बरेचसे लेख खराब केलेले आहेत. आणखी एक गोष्ट अशी की आता काही ठिकाणी काय असे काही सामाजिक प्रथा असतात की आता एखादी शिळा त्याच्यावर लेख कोरलेला आहे तर काही लोकांमध्ये धारणा असते की ह्याला पाठ घासली की ते पाठ इथं दुखणं राहत, मग लोक ते असं काहीतरी प्रयोग करतात त्याच्यावरचे अक्षर पुसून जातात. असं बऱ्याच ठिकाणी घडलेलं की म्हणजे अक्षर नष्ट झालेली. आता टहाकारीच्या मंदिराच्या जवळ एक लेख आहे, तो काशाने झाला माहित नाही पण बहुतेक तो वातावरणाच्या बदलामुळे त्याची अक्षर खराब झाली असतील, तर त्याला जर समजा संवर्धित केलं असतं किंवा ज्या पिरियडमध्ये त्याच्या अक्षर शाबूत होती तो तसं ठेवला असता तर आज तो वाचता आला असता, म्हणजे आज वाचता येण्याजोग्या नाही येतो. आणखी बऱ्याच ठिकाणी काय होतं, कधी कधी त्याच्यात काहीतरी चांगली गोष्ट नाही बा अपशकून होईल म्हणून ते याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, हे काहीतरी विचित्र लिहिलेलं आहे किंवा समजत नाही आहे, ते तसं करायला नाही पाहिजे. तर त्याला आपली जी भाषा आहे मराठी ह्याची अक्षरांचा तो इतिहास आहे, म्हणजे किंवा ती कसं विकास होत गेला त्यातून आपल्याला ह्या लेखामधून कळतं किंवा कसे सामाजिक वगैरे बदल होत गेलेले ते त्याच्यात नोंदलेलं असतं. आता एक कर्नाटकमध्ये एक लेख आहे मागच्या वर्षीच तो सापडला होता तर त्याच्यामध्ये 16व्या शतकातल्या दुष्काळाची नोंद केलेली आहे. तर त्या दुष्काळामध्ये 17,000 लोक मृत्युमुखी पडले होते ते लेखामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्या शेजारी एक माणूस दाखवलेला आहे की त्याच्या डोक्यावर एक टोपली आणि त्याच्यावर टोपलीमध्ये काही माणसं दाखवली म्हणजे ती प्रेत आहेत. तर तो त्या भागातला दंडनायक होता. त्या दंडनायकाने स्वतःहून ती म्हणजे लोकांची जी प्रेत आहे त्याची विल्हेवाट लावलेली आहे. पण जर आपण आता एखाद्या त्याच्या समोर जर लेख नसता समजा तर लोकांनी त्याला काहीतरी देवाचं सुद्धा नाव दिलं असतं की हा अमुक देवाचं किंवा ह्या अमुक ग्रंथामधला हा देव आहे किंवा असं किंवा स्थानिक एखाद्या देवतेचं नाव दिलं असतं. पण त्याच्या शेजारी जो लेख होता म्हणून आपल्याला ती माहिती मिळते की ह्या दंडनायकाने हे काम केलेलं आहे म्हणून. असं
4: असं म्हणतात की आवड असली की आपोआप सवड निघते आणि सवड निघाल्यानंतर आवडीचं काम केल्यानंतर एखादी गोष्ट जर हाती लागली तर खूप आनंद होतो. असा एखादा लक्षात राहण्यासारखा अनुभव आहे का की तुमच्या हाती खूप महत्त्वाची काहीतरी गोष्ट लागली आहे आणि तो आनंद खूप वेगळा आहे तुमच्यासाठी?
3: भरपूर वेळा होता असं. आता फिरताना कधी कधी काय होते एखादं मंदिराच्या किंवा किल्ला वगैरे काही बघायला गेलं तर ते असे लेख अडचणीच्या ठिकाणी असलेले ते शक्यतो कुणाला दिसलेले नसतात. आतापर्यंत ते दिसतात. काही दिवसांपूर्वीच मला पारनेरचं जे मारुतीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये एक महानुभाव पंथातले एक व्यक्तीच गोपीनाथ भट्ट आहे तेवढंच नाव लिहिलेलं त्याच्यामध्ये. आता ते कितव्या शतकातले हे ओळखण्यासाठी आपण आता सुरुवातीलाच म्हटलं होतं की अक्षराच्या वळणावरून करता येतं. तर त्याच्या जे आपली वेलांटी आहे त्याच्या शेजारी आणखी एक रेष ओढलेली असते. ही पद्धत 14व्या शतकाच्या अगोदर वापरलेली आहे. त्यावरून त्याचा काळ आपल्याला ठरवतात आणि गोपीनाथ भट्ट ह्या नावाचे एक महानुभाव पंथामध्ये व्यक्ती होऊन गेलेले आहेत. त्यांचं काही साहित्य वगैरे असं प्रकाशित नाही पण त्या व्यक्तींचं नाव महानुभावांच्या ग्रंथामध्ये येतं. ते आणखी अनुभव सांगतो तुम्हाला. हे आता आमच्या गावामध्येच एक विहीर आहे. त्या विहिरीच्या तळाशी एक शिलालेख होता. आता त्या विहिरीला पूर्ण बरेच दिवस तिला पाणी असतं मग तो दिसत नाही आपल्याला. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी कमी झालं की त्याच्या लेखाच्या खाली जेव्हापर्यंत पाणी जात नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं काही वाचन करता येणार नाही. आणि ते एकदम खाली असल्यामुळे तिथपर्यंत जाऊन त्याचं तिथं जाऊन त्याचा छाप घेणं हे पण शक्य नाही आहे. मग आपण कॅमेराच्या साह्याने त्याचा फोटो घेऊन त्याचं वाचन केलं तर त्याच्यामध्ये औरंगजेबाचं नाव आढळतं. असं होतं म्हणजे
4: नक्कीच. आज सर तुम्ही रेडिओनगरच्या स्टुडिओमध्ये आला आहात आणि या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचताय आणि श्रोत्यांपर्यंत पोहोचताय तर तुम्हाला कसं वाटतंय?
3: आता शिलालेख जो असा विषय आहे ना आता याचा अभ्यास जो आहे आपल्या नगर जिल्ह्यामध्ये मागच्या जवळजवळ 50 वर्ष कोणी केलेलंच नाही. नगरचे आपले प्राध्यापक अशोक नेवासकर सर यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन त्या तालुक्याची ऐतिहासिक पाहणी केलेली. तर त्याच्यात त्यांनी बऱ्याचशा शिलालेखांचा उल्लेख केलेला आहे. त्यांचं पारनेर जामखेड श्रीगोंदा आणि नेवासा असे पाथर्डी ह्याच्यावर त्यांनी लेख प्रकाशित केले होते. त्यावेळेस 50 वर्षापूर्वी त्यांनी जे काम केलेले आहे इतकं फिरून काम करणं आत्तासुद्धा शक्य नाही आहे. त्याच्यातलं 10% जरी काम आपण केलं आत्ता तर ती एक मोठी एक हे ठरेल आपण काहीतरी काम ह्या संदर्भात केलेलं आहे. आणि शिलालेखांचा अभ्यास करताना एक जाणवतं की लोकांमध्ये ना जनजागृती करणं खूप महत्वाचं आहे. लोकांना याचं महत्त्व समजलं पाहिजे की हे वारसा आहे आपला. आता कोणतीही गोष्ट 100 वर्षापूर्वीची जी गोष्ट आहे त्याला आपण अँटिक्विटी म्हणून मान्यता देतो की ही वारसा म्हणून त्याला मानलेलं असतं आणि त्याचा कायदा पण आहे तसा. आता एवढे जुने शिलालेख 800 वर्ष आपल्या जवळपास असतात पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं किंवा कधी कधी तर काही काही ठिकाणी कचरा सुद्धा टाकलेला त्याच्यावर. म्हणजे ही गोष्ट आपल्या दे म्हणजे भारतामध्ये म्हणा किंवा हे लोकांनी टाळलं पाहिजे आणि त्याचं संवर्धन केलं पाहिजे. म्हणजे इथून पुढे ते खराब होणार नाहीत आणि आहेत त्या स्थितीमध्ये राहतील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
4: नक्कीच. या माध्यमातून आज तुम्ही जे लोक ऐकत आहेत जे या विषया संदर्भात ऐकत आहेत त्यांना काय आवाहन कराल?
3: शक्यतो कसं आहे आता स्थानिक लोकांना जास्त माहिती असते कुठं काय आहे म्हणून आणि त्या अज्ञानातून सांगत नाहीत. काही ठिकाणी कधी कधी काय होतं की एका गावामध्ये गेलो होतो तिथं काय होतं त्यांना ते म्हणे ह्या दगडाखाली धन आहे. मग काहीतरी त्याला ते दगड काढलं की काय अपशकून होईल. मग त्यांनी तो दगड कधी काढलाच नाही. मग काही दिवसांनी त्याच्यावर बांधकाम करून ते झाकून टाकलं. म्हणजे एक शिलालेख तिथं संपलेला आहे. तर असं काही करायला नाही पाहिजे. आणि स्थानिक लोकांनी काही त्या शिलालेखांची जर माहिती मिळाली तर शिलालेख तज्ज्ञ असतील किंवा पुरातत्व विभाग आहे ह्यांच्याकडे ती दिली पाहिजे, जेणेकरून त्याचं वाचन होईल. आणि शिलालेखांबद्दल ह्या लोकांमध्ये अशी जनजागृती करता येईल आपल्याला.
4: आज सर तुम्ही रेडिओ केंद्रात आला आहात, तुमची आणि रेडिओची काही आठवण आहे का किंवा तुमच्या आयुष्यात रेडिओचं काही स्थान आहे का?
3: रेडिओ मी भरपूर ऐकलेला आहे, म्हणजे मी माझ्याकडे स्वतःच मी लहान होतो ना त्यावेळेस आपल्या रेडिओची एक कंपनी आहे ती ब्रिटनमध्ये त्याचे रेडिओ तयार होतात, तर तो रेडिओ सेट माझ्या घरी होता. तर त्यानंतर मग जसं जसं आता FM सुरू झाल्यानंतर मग ते FM पण मी खूप म्हणजे मी स्रोत होतो जुना, मी नगर FM म्हणा किंवा आपल्या विविध भारतीचे प्रोग्राम मी खूप ऐकलेले ते तुमचं हे नगरच्या इतिहासावरचे जे तुमचे प्रोग्राम आहेत आपले रेडिओ नगरचे ते सुद्धा मी नेहमी ऐकत असतो.
4: या निमित्तानं आज तुम्ही स्टुडिओत आला आहात, तर तुमच्या खूप आवडीचं आणि कोणतं गाणं तुम्हाला या माध्यमातून ऐकावं असं वाटतं?
3: भरपूर आहेत, मला तर जय जय महाराष्ट्र माझं जे आपलं महाराष्ट्र गीत आहे हे माझं सगळ्यात आवडतं गीत, ते तुम्ही लावलं तर.
4: हे महाराष्ट्र गीत जे एक स्फूर्ती देतं आणि एक ऊर्जा देतं आणि तुमच्या आवडीचं हे गाणं मी नक्कीच या माध्यमातून प्ले करेन. आणि सर वेळात वेळ काढून रेडिओनगरच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतकी सुंदर माहिती किंवा तुमचा एक अभ्यास जो आहे तो या निमित्तानं नगरकरांपर्यंत सांगितलात त्याबद्दल खूप मनापासून तुमचे धन्यवाद.
3: रेडिओनगरचे आणि स्नेहालय परिवाराचे मी आभार मानतो, धन्यवाद.
4: थँक्यू सर, थँक्यू. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत होते आपल्या अहिल्यानगर शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया चास या ब्रँचचे वरिष्ठ सहाय्यक सतीश सोनुणे सर. ते शिलालेख अभ्यासक देखील आहेत आणि शिलालेखाविषयी त्यांचा असलेला अभ्यास आणि त्यांनी केलेलं मार्गदर्शन आज आपण नगरदारी या कार्यक्रमामध्ये ऐकलं. श्रोते हो, पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमामध्ये उद्या याच वेळी याच ठिकाणी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: नमस्कार, मी देवव्रत चित्रे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: जरा नजरों से कह दो जी,

विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. चिरंतन गाणी हा कार्यक्रम सुरू झालाय आणि मंडई पद्मभूषण पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं नुकतंच निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूयात त्यांच्याच या गाण्याच्या कार्यक्रमातून. सादर करते श्रीकृष्ण कुलकर्णी.
2: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मित्रांनो, शब्दांच्या गाभ्यातला अर्थ, त्या अर्थाला बिलगुन असलेल्या समस्त भावभावना आपल्या अत्यंत मधुर नितळ आवाजाच्या सहाय्याने संगीत रसिकांच्या हृदयापर्यंत अलवारपणे पोचवण्याची विलक्षण क्षमता राखणाऱ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर नुकत्याच निवर्तल्या. मराठी भावसंगीतातील आणखी एक महत्वाचा मधुर स्वर हरपला. सांज वेळ झाली आता पैल माझे गाव रे, असं म्हणणारी ही गायिका आईल तीर सोडून पैल तिरीच्या गावी निघून गेली आणि संगीतप्रेमींच्या मनात पिंगा घालत राहिली ती त्यांनी गायलेली असंख्य मधुर गाणी. आज याच मधुर गाण्यांच्या मखमली टोपलीतून काही सुंदर मोती वेचून आपल्यासाठी आणली आहेत. रसिक हो, सूर सम्राज्ञी पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या काही विशेष रचनांच्या द्वारे त्यांना सांगीतिक आदरांजली वाहण्याच्या आजच्या चिरंतन गाणी या कार्यक्रमांतर्गत सुमन गीतांजली या विशेष कार्यक्रमात मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मंडळी, आज स्वरानंद घेऊया सुमनताई यांच्या काही विशेष उत्तमोत्तम रचनांचा. काही आवाज लहानपणापासूनच आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झालेले असतात. सुमन कल्याणपूर हा त्याच प्रकाराच्या आवाजातला एक प्रमुख आवाज. सुमनताईंच्या याच स्वरांनी भूपाळी म्हणत जाग केलं आणि अंगाई गीत म्हणत बाळाला जोजवलं सुद्धा. 28 जानेवारी 1937 रोजी ढाका येथे सुमनताई यांचा जन्म झाला. त्यांचं माहेरचं नाव होतं सुमन शंकर हेमाडी. संगीताचा कोणताही प्रकार आत्मसात करण्यासाठी शास्त्रीय संगीताची बैठक असावी लागते याची जाणीव असणाऱ्या पालकांच्या पोटी जन्म ही सुमनताईंच्या यशाची पहिली पायरी. मास्टर नवरंग नागपूरकर, उस्ताद अब्दुल रहमान खान साहेब यांच्याकडे शास्त्रीय उपशास्त्रीय, तर केशवराव भोळे यशवंत देव यांच्याकडे सुगम संगीताची तालीम सुमनताई यांना मिळाली. संगीतकार यशवंत देव यांची एक आठवण म्हणजे त्यांनी 1952 मध्ये 15 वर्षाच्या सुमनताईकडून शुक्राची चांदणी या मराठी चित्रपटासाठी एक गाणं गाऊन घेतलं होतं, परंतु दुर्दैवानं ते सिनेमातून वगळलं गेलं. मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट या नामांकित संस्थेमध्ये कलेचे शिक्षण घेत असताना एका कल्चरल प्रोग्राममध्ये प्रसिद्ध गायक तलत मेहमूद यांनी सुमनताई यांचं गाणं ऐकलं. त्यांच्या गाण्यातला गोडवा ऐकून तलत मेहमूद यांनी सुमनताई यांची शिफारस केली आणि संगीतकार शफी यांच्याकडे 1954 मंगू या हिंदी सिनेमातील सुमनताई यांनी वयाच्या केवळ 17व्या वर्षी गायलेलं कोई पुकारे धीरे से मुझे हे सुमनताईंचं पहिलं हिंदी चित्रपट गीत ठरलं. एक कृतार्थ जीवन त्या जगल्या. त्यांनी गायलेली सगळी गीतं म्हणजे त्या आणि रसिक श्रोते यांच्यामधील प्रेमाचा धागा म्हणजे बीसतंतू आहे. याच बीसतंतूने त्या रसिकांशी बांधल्या गेल्या कालागणिक हे नातं दृढ होत गेलं आणि आता त्या आपल्यात नसतानाही त्यांच्या मधुर गाण्यांच्या या बीसतंतूने सुमनताई यापुढेही रसिकांच्या हृदयात कायम राहतील। श्रोते हो, आजच्या विशेष कार्यक्रमाचा प्रारंभ करूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या सर्वांग सुंदर अशा गणेश स्तवनाने। संत तुकारामांनी ओंकारला तिन्ही देवांचं जन्मस्थान मानलं आहे, कारण त्यांना अभिप्रेत असलेलं ओंकार स्वरूप हे ती जी अद्वैत शक्ती हे विश्वव्यापून आहे, निर्गुण निराकार आहे, तिच्यातून नाद उमटतो तो ओम, आणि त्याला वंदन करत त्यांनी ही रचना केली आहे। ही शक्ती ज्याच्यात सामावली आहे तो गणेश, गणांचा ईश म्हणजे देवांचा देव असा शब्दप्रयोग ते इथं करतात। ओंकारात आकार, उकार आणि मकार सामावला आहे। हे नाद त्रिदेवांच्या उत्पत्तीचं स्थान आहे, आणि मग त्या तिन्ही देवांच्या ठाई असलेले गुण ज्याच्यात आहेत त्याचा उल्लेख करून ते श्री गजाननाला वंदन करतात। संत तुकाराम महाराज संदर्भ देताना म्हणतात, ऋषी मुनींनी हे सगळं वेद वाङ्मयात आधीच लिहून ठेवलं आहे, यास्तव व्यासांनी लिहिलेली पुराणे वाचावीत। रसिक हो, अशा गणाधिपती गजाननाला आपणही वंदन करूया आणि ऐकूया संगीतकार कमलाकर भागवत यांनी राग भूप मध्ये स्वरबद्ध केलेलं संत तुकाराम महाराज यांचं सुमन कल्याणपूर यांच्या गोड आवाजातलं हे अत्यंत मधुर असं गणेश स्तवन। या अभंगातील गोडवा सुमनताई यांच्या स्वरामध्ये अधिकच मधुर होतो। बासरीच्या मधुर सुरावटीनं सुरू होणारा हा अभंग आणि दोन कडव्यांच्या मध्ये सतार आणि बासरीचा केलेला सुंदर वापर अभंगाचं सौंदर्य वाढवतं।

सुमनताई यांनी अनेक सुंदर बालगीतं गायली आहेत. यानंतर ऐकूया मित्रांनो इयत्ता 4थीच्या पाठ्यपुस्तकातील एक बालगीत जे लिहिलं आहे सिद्धहस्त साहित्यिक वी वा शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांनी. कवितेमध्ये प्रतीत होणारा भाव कमलाकर भागवतांचे स्वर आणि चाल घेऊन आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात रसिकाच्या मनाला चिंब भिजवून जातो. याचा प्रत्यय घेऊया या पुढील कवितेच्या गाण्यातून. मंडळी, चिवताई सगळ्या बालगोपाळांची खास लाडकी. बालपणी पहिली ओळख हिच्यासोबतच होते आणि आयुष्यभर आपल्याला ही मोहक चिवताई चिमणी म्हणून नाही तर चिवताई म्हणूनच लक्षात राहते. ही आहे लहानग्या चिवताईची भूपाळी. सारीकडं उजाडलं असूनही सूर्यकिरणांचे सोनेरी दूत घरट्यापाशी आलेले असूनही आपल्या चिवताईचे मिटलेले डोळे अजूनही काही केल्या उघडेना. ऐकूया मंडळी लहान मुलांना आवडणारी आणि मोठ्यांना भावणारी ही कविता आणि त्या कवितेचं सुंदर गाणं. संगीत कमलाकर भागवत, कवी कुसुमाग्रज, आवाज सुमन कल्याणपूर.

रसिक हो, यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेली 1961 या वर्षीच्या मानिनी या चित्रपटातली खानदेशच्या प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची राग पिल्लू मध्ये स्वरबद्ध केलेली एक अतिशय सुंदर रचना. प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काही भावगर्भ कवितांना मानिनी या चित्रपटात चित्रपट गीत म्हणून प्रथमच स्वरसाज चढवण्याचं भाग्य वसंत पवार यांना मिळालं. या चित्रपटातली बहिणाबाई यांची गाणी विशेष गाजली. बहिणाबाईंच्या अतिशय गाजलेल्या या गाण्यासाठी गायिका सुमन कल्याणपूर यांना उत्कृष्ट गायिकेच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. संसार म्हणजे चुलीवरचा तवा जो गरम असतो, तो दोन गोष्टी शिकवतो. एक, सदा सर्वदा कार्य तत्पर राहावं. दुसरं, गरम तवा प्रतीक ठरतो जीवनाला आकार देण्याचं. बहिणाबाई यांना गरम तवा हा संसाराचं प्रतीक वाटतो. हाताला चटके बसणं म्हणजे संसारात जे अवमान अवहेलना सहन कराव्या लागतात ते. कष्ट करत अवमानाचे चटके सहन करत जेव्हा आपण पुढे सरकतो तेव्हाच आपल्याला यशरूपी भाकर मिळत असते. पुढे संसाराची रसाळ गोडी पटवताना वरून तुरट आणि आत गोड असलेल्या काकडीचे, गोडंबीचे आणि सुबक सागरी गोट्यांचे उदाहरण बहिणाबाई रसिकांपुढे ठेवतात. संसार म्हणजे परमेश्वरासोबत केलेला सौदा आहे, दैवाचं देणं आहे, ते निभावलं तर ते आधार देणारं ठरतं. याचा अर्थ संसार हा आपण स्वीकारलेला सौदा असल्यानं तो भांडण तंटे टाळत खुबीने मार्ग काढत जगायला हवा, हेच त्यांना सुचवायचं असावं या गाण्यातून. ही संपूर्ण कविता जणू एक संसार गीताच आहे, जी सुमनताई यांच्या स्वरातून रसिकांच्या हृदयात अलगद पाझरते. ऐकूया रसिक हो, अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, असं म्हणत संसाराचे तत्वज्ञान उलगडणारी सुमनताई यांच्या आवाजातली ही एक संसार गीता.

यानंतर ऐकूया अजून एक चित्रपट गीत. सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत अत्यंत हळुवार लाजऱ्या गोजिऱ्या भावविश्वाचं दर्शन घडवतं. सुमन कल्याणपूर यांच्या मृदू स्वच्छ आणि भावपूर्ण आवाजामुळे या गीतातली लाजरी कोवळी भावना अधिक प्रभावीपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचते. त्यांच्या गायकीच्या साधेपणातून भावनांची तीव्रता व्यक्त होते, त्यामुळे हे गीत आजही तितकंच ताजं वाटतं. हे केवळ प्रेमगीत नाही तर आयुष्यातील नव्या नात्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या स्त्रीच्या मनातील संकोच, आनंद, स्वप्न आणि उत्कंठा यांचं अत्यंत सुंदर काव्यमय चित्रण आहे. नववधूच्या किंवा प्रियकराच्या प्रथम आगमनाची प्रतीक्षा करणाऱ्या स्त्रीचं कोमल मन या गीतात व्यक्त झालं आहे. नायिकेची नैसर्गिक लाज, प्रिय व्यक्तीसमोर कसं वागावं याविषयीची घालमेल व्यक्त होते. एका नायिकेच्या मनातली ही सगळी स्पंदनं सुमन कल्याणपूर यांच्या कोमल, गोड आणि तरल आवाजात या गाण्यात मूर्तिमंत प्रतीत होतात. ऐकूया 1970 या वर्षी प्रदर्शित झालेल्या राजा ठाकूर दिग्दर्शित मुंबईचा जावई या चित्रपटातलं ग दिमा यांनी लिहिलेलं, बाबूजी सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं, सुमनताई यांनी अप्रतिम गायलेलं हे लोकप्रिय सुंदर गीत.

मित्रांनो, स्वरातील विविधता दर्शवणाऱ्या अनेक रचना सुमनताई यांनी गायल्या आहेत. ठुमरी हा उपशास्त्रीय गायन प्रकार देखील त्यांनी समर्थपणे हाताळला. त्यांचे गुरु उस्ताद अब्दुल रहमान खान साहेब यांनी सांगितल्यावरून सुमनताई HMV साठी 2 ठुमरी गायल्या, साजन की बात निराली आणि छाई घटा घनघोर. यापैकी सुमनताईंच्या आवाजात छाई घटा घनघोर या ठुमरीची एक झलक ऐकूया.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। आजच्या चिरंतन गाणी या कार्यक्रमांतर्गत सुमन गीतांजली या विशेष कार्यक्रमात आपण ऐकत आहोत सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या काही निवडक रचना। आपल्यासोबत मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी। मित्रांनो, सुमन कल्याणपूर यांचा आवाज लता मंगेशकर यांच्या आवाजाशी साधर्म्य साधत असे, त्यामुळे सुमन कल्याणपूर यांनी गायलेली अनेक मराठी तसेच हिंदी गाणी लता मंगेशकर यांनीच गायली असल्याचा अनेकांचा गैरसमज होतो। पण एक अनोखी गोष्ट अशी की लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपूर या दोघी दिग्गज गायिकांकडून एकत्र असे एक युगुलगीत गाऊन घेण्याचा अगदी दुर्मिळातला दुर्मिळ योग संगीतकार हेमंत कुमार यांनी रसिकांना मिळवून दिला आहे। 1959 या वर्षी प्रदर्शित झालेल्या चांद या हिंदी चित्रपटातलं गीतकार शैलेंद्र यांचं संगीतकार हेमंत कुमार यांनी स्वरबद्ध केलेलं आणि लता मंगेशकर सुमन कल्याणपूर यांनी एकत्र गायलेलं हे गीत एकमेव आहे। बघा रसिक हो, या गाण्यातला दोघींचा आवाज ओळखता येतो का? ऐकूया तर हे दुर्मिळातलं दुर्मिळ गीत, कभी आज कभी कल कभी परसों।

रसिका हो, साधारण 1970 सुमारास सुमन कल्याणपूर यांच्याकडे पेटीवादक म्हणून अशोक पत्की त्यांच्या ग्रुपमध्ये सामील झाले. हार्मोनियम वादन, गाण्यांचे नोटेशन तयार करणे, गाणी गुणगुणणे या त्यांच्या सवयी माहिती झाल्यावर सुमनताई यांचे सेक्रेटरी शरू बर्वे यांनी अशोक पत्की यांना स्वतंत्र संगीतकार व्हावं म्हणून सुचवलं. अशोक पत्की यांच्यासारखेच त्या काळी नवखे असलेले संभाजीनगरचे कवी अशोकजी परांजपे यांनी आपली 4 गाणी त्यांना स्वरबद्ध करायला दिली. त्या गाण्यांना अशोक पत्की यांनी चाली लावल्या आणि ती गाणी ते गुणगुणताना सुमन कल्याणपूर यांनी एकदा ऐकलं. त्यांना ही 4 गाणी इतकी आवडली की सुमनताई यांनी ही सगळी गाणी HMV अधिकारी कामेरकर यांना सांगून स्वतः गाऊन ध्वनिमुद्रित करून घेतली. काय सांगू मित्रांनो, ही 4 गाणी इतकी अप्रतिम होती की ती सर्वच्या सर्व गाणी अतिशय गाजली आणि आजही या 4 भावगीतांचं गारूड आपल्या मनावर आहे. ऐकूया या 4 गाण्यांमधलं बागेश्री या रागावर आधारित एक अतिशय लोकप्रिय सुरेख भावगीत. सुमनताई यांच्या या गाण्यातले वैशिष्ट्य म्हणजे हे गाणं गाताना अंत्य अक्षरावर अर्धतान घेऊन स्वर किंचित लांबवणे, तसेच शब्दातील भावार्थ ध्यानात घेऊन विशिष्ट शब्दांवर थोडं वजन देऊन तोच शब्दार्थ अधिक खोल भावव्याप्तीने दर्शवणे, अशी काही वैशिष्ट्य सांगता येतील त्यांच्या या गायनाची. केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर.

सुमन कल्याणपूर, अशोक जी परांजपे, अशोक पत्की याच त्रयीचं 1975 या वर्षीच्या श्रावण गीत या अल्बममधील एक सुंदर भावगीत यानंतर ऐकूया. सुमन कल्याणपूर यांनी हे भावगीत आपल्या अत्यंत मुलायम आणि भावगर्भ आवाजात गायलं आहे. दारी पाऊस पडतो, रानी पारवा भिजतो, आलाग सुगंध मातीचा, बघ पागोळ्या गळती, थेंब अंगणी नाचती, आला आला ग सुगंध मातीचा. श्रावण महिन्यातल्या अलवार निसर्गाचं वर्णन करणारं हे गाणं सुमनताई इतक्या नजाकतीनं गायल्या आहेत की ते कधीही ऐकताना आपल्या आजूबाजूला जणू श्रावणाचा भास व्हावा. सुमनताईंच्या आवाजात हे गाणं ऐकताना आजही हिरव्या कंच निसर्गात चिंब चिंब भिजल्यासारखं वाटतं. ही सुमनताईंच्या आवाजातली जादू आहे, तो सुमन कल्लोळ आहे. ऐकूया स्वरांच्या मृदगंधानं दरवळणारं हे मधुर गीत.

रसिक हो, सुधीर फडके उर्फ बाबूजी यांनी संगीतकार म्हणून सुमनताईंच्या गोड आवाजाचा मोठ्या खुबीनं वापर केला आहे. उदाहरणच द्यायचं तर जगदीश खेबूडकर यांचं धाकटी बहीण चित्रपटातलं धागा जुळला जीव फुलला वेड्या बहिणीला भाऊ मिळाला आणि मुंबईचा जावई या चित्रपटातलं ग दी मा यांचं आत्ताच आपण ऐकलेलं कशी करू स्वागता ही गाणी तर आहेतच, पण 1968 या वर्षीच्या एकटी या चित्रपटातलं ग दी मा यांचं सुलोचना दीदी यांच्यावर चित्रित झालेलं एका आईच्या वत्सलमायेनं चिंब भिजलेलं हे गाणं याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. या गाण्यातलं असशी दूर लांब तू या ओळीमधलं दूर या शब्दाचा बाबूजींना अपेक्षित असलेला दीर्घ उच्चार सुमनताई यांनी किती सुयोग्य केला आहे बघा. ऐकूया हे सुंदर गाणं.

भावगीत, चित्रपट गीत, बालगीत, अभंग याबरोबरच सुमन कल्याणपूर यांनी अनेक सुंदर भक्तिगीतं देखील गायले आहेत. रसिक हो, 1955 मध्ये वयाच्या 18व्या वर्षी सुमनताईंची मराठीतली पहिली ध्वनिमुद्रिका HMV वर निघाली. यामध्ये संगीतकार दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेली 2 गाणी होती. एक होतं योगेश्वर अभ्यंकर यांचं नंदा घरी नंदन वन फुलले, आणि दुसरं होतं रा ना पवार यांचं राग मिश्र पिलू या रागामध्ये स्वरबद्ध केलेलं हे गीत. मित्रांनो, डोळे बंद करून एक चित्तानं हे गीत ऐकलं तर अक्षरशः देहभान विसरल्यासारखं होतं. इतकी ताकद आहे या गाण्याच्या शब्दात, चालीत आणि सुमनताई यांच्या स्वरात. मनःपटलावर पंढरीचा तो सावळा साक्षात प्रकट होतो. ऐकूया रसिक हो हे नितांत सुंदर भक्तिगीत.

रसिक हो, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरस्मृतींना मनोमन वंदन करून त्यांना सुमन गीतांजली अर्पण करून त्यांनी गायलेल्या गाण्यांच्या आजच्या विशेष कार्यक्रमाची सांगता करूया एका भैरवीनं. एक गाव बारा भानगडी हा 1968 या वर्षी प्रदर्शित झालेला आणि अतिशय लोकप्रिय झालेला जयश्री गडकर आणि अरुण सरनाईक अभिनीत अनंत माने दिग्दर्शित एक तमाशापट. या चित्रपटातलं कवयित्री शांता शेळके यांनी लिहिलेलं, संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सुमनताईंच्या गोड आवाजातलं भैरवी रागातलं हे गीत ऐकूया. अगदी सुरुवातीलाच सुमनताई यांची सुंदर तान आणि पुढे तबल्याच्या सुरेख साथीनं हे गाणं रसिकांच्या मनाचा ठाव घेतं आणि गाण्याच्या सुराबरोबर रसिक आपोआप डोलू लागतो. शांताबाई यांचे सुरेख शब्द, त्यावर राम कदम यांची अतिशय मधुर अशी चाल संगीत रचना आणि त्यावर कळस म्हणजे सुमनताई यांचा अतिशय गोड आवाज, या सर्वांमुळे ही गवळण आज 58 वर्षानंतर सुद्धा रसिकांच्या गळ्यातला ताईत बनली आहे. ऐकूया मित्रांनो.

0: मंडळी, आजच्या चिरंतन गाणी या कार्यक्रमांतर्गत सुमन गीतांजली या कार्यक्रमाच्या विशेष भागात आपण सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या काही सुरेख अवीट रचनांचा आस्वाद घेतला. आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला जरूर कळवा रसिक हो. मोबाईल नंबर आहे 99 22 50 70 23. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया लवकरच अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला रेडिओ नगरवर. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नमस्कार.
1: श्रोते हो, चिरंतन गाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकत होता पद्मभूषण पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी श्रीकृष्ण कुलकर्णी यांनी सादर केलेला सुमन गीतांजली हा कार्यक्रम. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

श्रोते हो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण त्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: असू दे कितीही ताण, गर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय एफ ब्लॉक श्री टाईल्स चौक न्यू अमोनिया प्लांट शेजारी MIDC अहमदनगर.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

हेनरीचा जब्या ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: گستاخی ما گستاخی ما.
1: मुलगी आहे स्वप्नांची नको घाई लग्नाची. लेखक ओंकार भोलेनाथ अस्वले.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.